सुप्रभात. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन EIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 29 आषाढ शके 1948 अर्थात 20 जुलै 2026. सकाळचे 5:58 झालेली आहेत. श्रोतेहो नमस्कार. आमच्या आजच्या प्रसारणाला आता सुरुवात झाली आहे.

किशोरी आमोणकर यांच्या आवाजात ही भक्तिरचना आताच आपण ऐकलीत. अमृतधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता पुष्पा पागधर आणि सहकार यांच्या आवाजात ही रचना.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 6:37 झालेले आहेत. श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये कासदाह या आजारावर उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकू शकणार आहात. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये थायरॉईड आणि योगोपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती. 6:50 परिसर या कार्यक्रमामध्ये निसर्ग पुनरुज्जीवन याविषयीची माहिती आज आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 7 साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके, यात दीप्ती कुलकर्णी लिखित वैचारिक बंध कृतज्ञता आज आम्ही प्रसारित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 8:15 ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. आज 10:00 स्नेहांकित हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. 10:30 माझे जीवनगाणी या कार्यक्रमामध्ये आरती सिद्धनेर्लीकर यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत आम्ही प्रसारित करू. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात आज 11:00. 12:00 मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये बुद्धिबळाच्या पटावर ग्रँड मास्टर भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत, त्याचबरोबर स्मृतीवर्धन यामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आज 12:00. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.

0: साडेपाच वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी, संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ या मालिकेत नागेश बोतेवाडी यांच्याशी अनुप्रिता भाले यांनी साधलेला संवाद, 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं शेत माझं शिवार यामध्ये आज गीतसंवाद आपण ऐकू शकणार आहात। याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातम्या आम्ही सहक्षेपित करू, तर श्रोते होय ही होती आमच्या आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर।
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम 2026।
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
0: ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता।
4: कृषी वार्ता आज या कार्यक्रमात ऐकूया कासदाह या आजारावर उपाययोजना याविषयी माहिती। आज या माहितीचा पहिला भाग।
5: मंडळी, कासदाह हा मुख्यत्वे जीवाणूंमुळे होतो, तसंच काही प्रमाणात विषाणू आणि बुरशींमुळेही होऊ शकतो। हे सूक्ष्मजीव सडांच्या मुखाद्वारे कासेत प्रवेश करतात। कासेचे सडांप्रमाणे 4 कप्पे असल्यामुळे एकावेळी एकाच सडामध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव होतो। वाढत गेलेलं संकरीकरण, जास्त टक्केवारीच्या HF आणि जर्सी गाई या उष्ण आणि दमट वातावरणात आजारी पडतात। अदृश्य कासदाहमध्ये गाय म्हैस बाहेरून काहीच लक्षणं दाखवत नाहीत, परंतु दुधामध्ये पांढऱ्या पेशींचं प्रमाण वाढलेलं असतं, यामुळे जनावर तणावात राहतं। दृश्य कासदाहमध्ये दूध दह्यासारखं येतं, पातळ येतं, काही वेळा रक्ताच्या गुठळ्या येतात, कास हाताला गरम लागते, लालसर होते आणि दुखते सुद्धा। गाय म्हैस

0: दूध काढू देत नाही. मंडळी, या कासदाहाची कारणं आणि यावर उपाययोजना जाणून घेत असताना व्यवस्थापन आणि आहार या दोन्हीतून कासदाह आजाराला दूर ठेवता येऊ शकतं. गोठ्याची रचना, स्वच्छता, गाय म्हशीच्या सडांना जंतुनाशक द्रावणात बुडवणं, बसण्याच्या जागी वाळू, राख, लाकडाचा भुसा, चुना हे वापरायला हवं. दूध काढणी यंत्राची स्वच्छता राखायला हवी. प्रत्येक गायीचं दूध काढण्याअगोदर हात धुवून घ्यायला हवेत. जंतुनाशक द्रावणानं निर्जंतुकीकरण करायला हवं. आहार व्यवस्थापनात प्रथिनं आणि ऊर्जा यांचं संतुलन, शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी सेलेनियम, जीवनसत्व ई तसंच झिंक आणि बायोटीनचा वापर करावा. काही गोठ्यांमध्ये दिवसातून 3 वेळा गायींचं दूध काढणं हा उपाय केला जातो. यामुळं दूध जास्त काळ सडांमध्ये साठत नाही. दूध उत्पादन 10-15% वाढतं. 8 तासांच्या फरकानं 3 वेळा दूध काढल्यास प्रादुर्भाव कमी करता येतो. ताज्या व्यायलेल्या गायींमध्ये जास्त वेळा दूध काढून ते कासेत साठू न देणं हे श्रेयस्कर ठरू शकतं. कास दुधानं भरली म्हणजे कासेत अजून दूध बनणं थांबतं हा गैरसमज आहे. दुधामधील एक प्रथिन कासेत जास्त दूध बनायला अडथळा आणतं, म्हणून 3 वेळा दूध काढलं तर नवीन दूध बनायला जागा तयार होते. दूध तयार करणाऱ्या जास्त उती तयार होतात, तर याउलट दूध पूर्ण न काढल्यास किंवा कासेत दूध शिल्लक राहिल्यास दूध उत्पादन कमी होतं. वेताच्या शेवटच्या काळात जेव्हा आपण आटवतो तेव्हा त्या 60 दिवसांच्या आरामकाळात कासेत नवीन उती तयार होतात. जुन्या उतींची दुरुस्ती केली जाते, कासेची प्रत सुधारते, पुढील वेतात त्या अधिक क्षमतेनं काम करतात. गाई म्हशींना न आटवलं तर मग पुढील वेतात दूध 30% कमी होऊ शकतं. कासदाह बरा झाल्यानंतरही 20-25% गायींना हा आजार पुन्हा होऊ शकतो.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण कासदाह आजारावर उपाययोजना याविषयी माहिती ऐकली. हा होता या माहितीचा पहिला भाग. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: कृषी वार्ता हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
5: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: श्रोतेहो, अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम. 7:25 दिलखुलास, 8:40 चिंतन हाच चिंतामणी. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:45 झालेले आहेत. ऐकूया आरोग्यविषयक कार्यक्रम.

0: आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकूया.
1: श्रोते हो, नमस्कार. हायपरथायरॉईड या विकाराला अवटू अतिक्रियता किंवा अवटू विषाक्तता असेही म्हटले जाते. या रोगामध्ये थायरॉईड ग्रंथीद्वारा अधिक प्रमाणात स्त्रवण होते. हा रोग होण्यामागील कारणे अनेक आहेत. हा रोग पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतो. अंतस्त्रावी ग्रंथीमध्ये निर्माण झालेले असंतुलन आणि चयापचयातील बिघाड ही या रोगाची मुख्य कारणे होत. या रोगाची सर्व लक्षणे चयापचयाची क्रिया वाढल्यामुळे शरीरातील सर्व संस्थांवर दिसून पडतो. शरीरातील ऊर्जा अधिक प्रमाणात खर्च होते, त्यामुळे भूकेचे प्रमाण वाढते आणि विशेष म्हणजे भूक जास्त लागल्यामुळे अन्न ग्रहण करूनही रोगी सडपातळ आणि अशक्त झाल्यासारखा भासतो. शरीरातील मांसपेशी प्रमाणापेक्षा अधिक सक्रिय होतात, परिणामी हातपाय थरथरतात. मानसिकतेचा विचार केल्यास या विकारामुळे विचारांची गती वाढते.

क्रोध आणि चिडचिडेपणा जाणवतो आणि विक्षिप्ततेचा दौराही पडू शकतो. शरीरातील सर्व अंगांचे चयापचय वाढल्यामुळे हृदयाची धडधड आणि नाडीची गतीही वाढते. आतड्यांच्या अतिक्रियाशीलतेमुळे अतिसार होण्याचीही शक्यता असते. उष्णता वाढते आणि शरीरातील घाम येण्याचे प्रमाणही वाढलेले दिसून येते. महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व

अस्मितता येणे, थकावट आणि कमजोरी जाणवते. थायरॉईड ग्रंथीच्या या रोगामुळे शरीरातील सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या सूक्ष्म संतुलनामध्ये बिघाड निर्माण होतो. बिघाड झालेले हे सर्व संतुलन व्यवस्थित करण्यासाठी आणि हायपरथायरॉईड रोगाचे निवारण करण्यासाठी योगासने आणि प्राणायामाचा नियमित अभ्यास उपयुक्त ठरतो. योगासनांपैकी सर्वांगासनाचा अभ्यास थायरॉईड ग्रंथीला स्वस्थ ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. सर्वांगासनासोबतच हलासन, विपरीत करणे यांचाही अभ्यास करावा. सर्वांगासन आणि हलासनाच्या अभ्यासामुळे थायरॉईड ग्रंथीवर ऋणात्मक दाब पडतो. या ग्रंथीजवळ संकुचन निर्माण होते आणि त्यानंतर लगेच मत्स्यासनाचा अभ्यास करावा. यामुळे थायरॉईड ग्रंथींवर पडलेला दाब दूर होऊन ग्रंथीजवळील भागाचे प्रसरण होते. या आकुंचन आणि प्रसरणाच्या परस्पर विरोधी क्रियेमुळे थायरॉईड ग्रंथीच्या कार्यामध्ये सुसूत्रता निर्माण होते. याशिवाय सूर्यनमस्कार, पवनमुक्तासन, योगमुद्रा, सुप्त वज्रासन तसेच कंदरासन, सिंहासन या आसनांच्या अभ्यासाने थायरॉईड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो आणि थायरॉईड ग्रंथीच्या स्त्रवणामध्ये संतुलन निर्माण होते. सर्व अंतःस्रावी ग्रंथींचे नियमन करणारी ग्रंथी म्हणजे शीर्षस्थ ग्रंथीच्या कार्यावरही नियंत्रण प्रस्थापित करणे आवश्यक असते. त्यासाठी योगासनांच्या अभ्यासासोबतच उज्जायी प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम, शीतली प्राणायाम, शीतकाली प्राणायामाचा आणि ओंकार साधनेच्या अभ्यासामुळे शीर्षस्थ अर्थात पिट्युटरी ग्रंथीचे कार्य सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपयुक्त ठरते. कारण योगासनांमुळे केवळ स्थानिक भागांवर परिणाम केला जातो तर प्राणायाम आणि ओंकार साधनेच्या अभ्यासाने सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या स्त्रवणामध्ये संतुलितता येते आणि अशा प्रकारच्या विकारापासून रोगी आपला बचाव करू शकतो. हायपरथायरॉईड ग्रंथीच्या या रोगामध्ये योगाभ्यास आदर्श दिनचर्या उपयुक्त ठरते. परंतु हा योगाभ्यास प्रत्येक रोगग्रस्त व्यक्तीने रोगाची तीव्रता आणि आपणास असलेल्या इतर आजारांची लक्षणे यांची काळजी घेऊनच अनुभवी योगचिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली करावा.

0: आताच आपण थायरॉईड आणि योग उपचार याविषयी प्राध्यापक देवानंद सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: आरोग्यविषयक कार्यक्रम आता आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. 6:50 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या भागात निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग ऐकूया. श्रोतेहो, स्थानिक लोकांकडे बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं एक शहाणपण असतं जे निसर्ग संवर्धनाला पूरक ठरतं. आणि म्हणूनच असा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा या गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून आपण त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीनं त्या करून घेणं खूप आवश्यक आहे. त्यामुळं त्या पक्क्या होतात. आज आपली जीवनशैली जसजशी बदलतीये तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय आणि म्हणूनच त्याचं संकलन होणं तेही खूप गरजेचं आहे. झाडं लावताना स्थानिक झाडांची निवड हेही खूप महत्वाचं. त्याची कारणे आहेत बरं का? आपल्या भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं त्यात निलगिरी, सुबाभूळ, अकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठराविक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. हे झाडं स्थानिक नसल्यामुळं निसर्गचक्राचा भाग होत नाही. जसं आकेशियाची किंवा सुरूची पानं जमिनीवर पडली तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाही आहेत, त्यामुळं ती वर्षानुवर्ष तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती आता उन्हात पसरतात आणि बाकी कशालाही वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टीचक्राचा भाग नसल्यामुळं आक्रमक होण्याचा धोका असतो. म्हणून हे असे धोके आपण पत्करायचे नाही.

0: बरं का, आपल्या भारतात सुमारे 18,500 इतक्या फुलणाऱ्या देशी वनस्पती आहेत. जर आपण स्थानिक जातींची निवड केली तर ही परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. आपण जेव्हा वृक्ष लागवड करू तेव्हा स्थानिक जाती लावायच्या हे ठरवू. त्यासाठी आपण आग्रही राहायला हवं. आता स्थानिक म्हणजे केवळ स्वदेशी नाही ह. कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच, त्यामुळं त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार आपण प्रजातींची निवड लागवडीसाठी करायला हवी. त्यासोबत अधिवास जपणाऱ्या लागवडी व्हायला हव्यात. त्यामध्ये स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक, फुलपाखरू आकर्षित करणारी झाडं ती लावण्यावर आपण भर देणं गरजेचं आहे. आपल्याकडे सुमारे 27-28% जमीन पडीक आहे. तिच्यावर जर निसर्ग पुनरुज्जीवन प्रकल्प केला तर त्यातून भरपूर रोजगार निर्मितीही होऊ शकते. एक उदाहरण आहे, धुळे जिल्ह्यातल्या लामकानी गावात आपल्याला ते बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आलाय. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळं तिथं पोवण्या मार्वेल या प्रकाराची सकस दर्जाची गवतच चांगली वाढू लागली आणि त्यामुळं त्या गावातला दुष्काळही संपलाय. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगल निर्मितीचा किंवा परिसर संवर्धनाचा प्रकल्प आपण नक्कीच राबवू शकतो आणि त्यातून निसर्ग पुनरुज्जीवनही करू शकतो. निसर्ग पुनरुज्जीवन या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकलात आणि आता परिसर कार्यक्रम समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया. नमस्कार. निवेदन सारिका दांडगे यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती. परिसर.
1: परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
6: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची.
5: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस.
6: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये. टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा.
5: श्रवण दोष तपासणी, मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
6: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
5: फोन 940-440-8000.
7: MBBS शिका विश्वकडूनच. 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70-30-30-22-55.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आज 20 जुलै, आजचे काही दिनविशेष. आज परमवीर चक्राची रचना करणाऱ्या सावित्री खानोलकर यांचा जन्मदिन. सावित्री खानोलकर यांचं मूळ नाव ईव इवोन मॅडीडी मॉरोस असं आहे, ज्यांचा जन्म स्वित्झर्लंडमधील न्यूचिटल इथं 20 जुलै 1913 रोजी झाला.

शिवाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतली होती. शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी पदकाच्या दोन्ही बाजूला महाराजांची भवानी ही पौराणिक तलवार समाविष्ट केली. या तलवारीच्या बाजूला इंद्रदेवाच्या वज्र या शक्तिशाली पौराणिक शस्त्राचाही त्यांनी समावेश केला. परमवीर चक्राच्या रचनेमध्ये गोलाकार कांस्य तबकडीचा वापर करण्यात आला आहे. या तबकडीचा व्यास हा 3.49 सेंटीमीटर आहे. त्याला 32 मिलीमीटर जांभळ्या रंगाची रिबिन लावलेली असते. श्रोतेहो, आज गायिका गीता दत्त यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आपण गीतबहार या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 9 वाजता ऐकू शकणार आहात. श्रोतेहो, आज 20 जुलै, आज ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र कुमार यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 11 वाजता आम्ही प्रसारित करणार आहोत. श्रोतेहो, आज 20 जुलै, अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी 20 जुलै 1969 मध्ये पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवलं. तोपर्यंत मानवी आयुष्यात कोणीही अशी कृती करू शकलं नव्हतं. मानवजातीच्या आयुष्यातील हा एक ऐतिहासिक क्षण होता. अपोलो 11 या यानानं 16 जुलै 1969 रोजी सकाळी 9:32 मिनिटांनी अवकाशात झेप घेतली. नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन, मायकेल कॉलिन्स हे 3 अवकाश यात्री यानात होते. 3 दिवस आणि 2,40,000 मैल प्रवास करून 20 जुलै 1969 रोजी दुपारी 1:47 मिनिटांनी ते चंद्रावर पोहोचले. नील आर्मस्ट्रॉंग सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारे व्यक्ती ठरले.

0: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका आरती सिद्ध नेर्लीकर यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: FM बँड 102.7 MHz वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसे अक्षरे रसिके. यामध्ये दीप्ती कुलकर्णी लिखित वैचारिक बंध कृतज्ञता आता प्रसारित करत आहोत. वाचक स्वर अमृता खानोलकर यांचा.

श्रोते हो, कृतज्ञता म्हणजे दुसऱ्यानं केलेल्या मदतीची किंवा दयाळूपणाची जाणीव ठेवणं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्या व्यक्तीला मनापासून धन्यवाद देतो. कृतज्ञता म्हणजे आभार मानणं. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण सर्वात पहिल्यांदा ज्या विधात्यानं ईश्वरानं आपल्याला हा दुर्लभ असा मनुष्यदेह दिला आहे त्याबद्दल त्या विधात्याला आपण धन्यवाद दिले पाहिजेत. कारण ज्ञानेंद्रियांसहित मिळालेल्या या देहाची किंमत अनन्यसाधारण आहे. कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजेच सकारात्मक भावना जोपासणं. आई वडील, नातेवाईक तसंच मित्रमैत्रिणींचा परिवार यांची आपल्याला नेहमीच मदत होत असते. ऊठसूठ धन्यवाद न म्हणता कृतज्ञता आपण कृतीतून सुद्धा दर्शवू शकतो. परीक्षेच्या वेळी जर एखाद्याचं पेन अचानक खराब झालं तर अशा वेळी एखाद्यानं पेन देऊ केलं तर त्याचे आभार मानणं हे आवश्यकच. कारण त्या पेनचा उपयोग करून पेपर लिहिल्यानं ते वर्ष आपल्या पदरात पडतं, वाया जात नाही. गुरूंनी केलेल्या मार्गदर्शनानुसारच जीवनात आपली वाटचाल यशस्वीपणे होते. अशा गुरूंविषयी कृतज्ञता बाळगणं, त्यांचे आभार मानणं तसंच त्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी मदत करणं हे योग्य ठरतं. जीवनात खरोखरच काही व्यक्ती या आपली श्रद्धास्थानं असतात. कारण त्यांच्यामुळंच आपलं शिक्षण, आपली प्रगती झालेली असते. दररोज उठल्यावर जर आपण स्मरण करून मनात कृतज्ञतेची भावना ठेवली तर त्यामुळं एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आणि दिवस प्रसन्नतेत जातो.

0: मनात चांगले विचार येतात आणि आपलं कार्य आपलं काम अधिक जोमानं घडतं. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जर आपण प्रेमानं आपल्या गुरुजनांना किंवा वडीलधाऱ्यांना एखादं छानसं फूल जरी दिलं तरी ते स्वीकारतात आणि त्यातून आपल्या भावना समजू शकतात. कठीण काळात जर एखाद्यानं सहाय्य केलं असेल तर ते कधीही विसरू नयेत. अशा व्यक्तींचे आभार मानण्यानं नातेसंबंध पक्के होतात. तसंच मैत्री असेल तर ती टिकूनही राहते. बायबलमध्ये सुद्धा एक वाक्य आहे, ईश्वर की छाया छत्र में रहते हुए ईश्वर पर विश्वास करोगे तो वह विश्वास ही तुम्हारी रक्षा करेगा. खरंच आहे, आपण जर सकारात्मक विचार बाळगले, आपल्याला अन्न वस्त्र निवारा यासह सर्व सुविधा मिळाल्याबद्दल हे देणाऱ्याचे विधात्याचे आभार मानले तर आपले विचार प्रगल्भ होतात आणि आपल्याला जीवनात सर्व काही अधिकाधिक मिळत जातं. परंतु हे सर्व कार्य करताना मनापासून प्रयत्न देखील घडले पाहिजेत आणि यासाठी सद्विचार सहाय्यक ठरतात. सद्विचारांमुळं आपल्या हातून सद्वर्तन घडतं. म्हणूनच मनापासून आभार मानण्यात कधीही कमीपणा मानू नये.
1: साहित्य विषय कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके यामध्ये आज दीप्ती कुलकर्णी लिखित वैचारिक बंध कृतज्ञता आम्ही प्रसारित केला. वाचक स्वरोता अमृता खानोलकर यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
5: जरा थांबा, हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
6: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
5: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.

0: अतिशय तुझे खरोखर जे अमरप्रेम म्हणतो ना की ते अनुभवायला मिळतं. या शेवटच्या एंडसाठी मी हा पिक्चर 8 वेळा बघितलेला आहे. अतिशय सुंदर आहे हा पिक्चर.
1: श्रोते हो, अवश्य ऐका नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साद.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी काही जाहिराती आणि संदेशांसाठी जाऊया आकाशवाणीच्या पुणे केंद्राकडे.

0: तिचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेकी या अंतर्गत इंद्रायणी माते पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.
3: अवकाळी वर्षा कधी धुवधार, हिमवादळास चढे कधी जोर.
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
1: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
0: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी द्यावं.
1: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
0: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
1: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय. आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन पुढील महिन्याच्या 13 तारखेपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

0: रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल सोलापूर जिल्ह्यातल्या धर्मपुरी इथं आगमन झालं. यावेळी पोलीस बँड पथकानं भक्तिमय धून वाजवून पालखीचं उत्साहात स्वागत केलं. प्रशासनाच्या वतीनं पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यावेळी उपस्थित होते. वारकरी भाविक आणि ग्रामस्थांनी पालखी तळावर मोठी गर्दी केली होती. रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोलापूर इथं आषाढी वारीतील सुविधांबाबत आढावा घेतला. त्यांनी दर्शन रांग, वाळवंट, भक्तिसागर आणि चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली. स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं अशा सूचना त्यांनी केल्या. पंढरपूर नगरपरिषदेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तीर्थक्षेत्र विकास, स्कायवॉक आणि दर्शन मंडप तसंच शहरातील अन्य कामांसाठी एकंदर 671 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये माऊली स्कॉड ही संकल्पना राबवण्यात येत आहे. वारीदरम्यान होणाऱ्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही संकल्पना राबवण्यात येत आहे. जगन्नाथपुरी इथल्या रथयात्रेच्या पार्श्वभूमीवर राज्यात काल ठिकठिकाणी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यात इस्कॉनतर्फे आयोजित रथयात्रेत अनेक भाविक सहभागी झाले होते. बीड शहरातही काल रथयात्रा काढण्यात आली. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथं 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर चिल्लर आणि तेलंगणचा संदीप कुची यांनी ही कामगिरी केली आहे. या स्पर्धेत 93 देशातील 363 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदक तालिकेतही भारतानं प्रथम क्रमांक पटकावला. भारतानं 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुमालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमिल मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना 2026-27 हंगामासाठी आंबा पिकाकरता फळ पीक विम्याचा हप्ता प्रति हेक्टर 13,600 रुपयांऐवजी 8,500 रुपये करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. विमा संरक्षण कालावधीही 15 मे वरून 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. तसंच या योजनेत प्रथमच नारळ आणि सुपारी या पिकांचाही समावेश करण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. मराठी शाळा टिकाव्यात यासाठी नाशिक महापालिकेनं नाशिक शहरातील सर्व शाळांची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके यांनी काल पत्रकारांना ही माहिती दिली. शहरातील एकंदर 350 शाळांना याचा लाभ मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हिंगोली जिल्ह्यात जून महिना कोरडा गेल्यानं रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात झाली. गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट टळलं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जिल्ह्यातील खरीपच्या एकूण प्रस्तावित क्षेत्रापैकी 3,12,774 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 88.37% पेरण्या पूर्ण झाल्या. यात सोयाबीनची सर्वाधिक पेरणी झाली असून 2,58,609 हेक्टर क्षेत्रावर ती पेरणी पूर्ण झाली. कापूस, ज्वारी, मूग, उडीद, तूर, तीळ या पिकांच्या लागवडीचे प्रमाण मात्र घटले आहे. हळद या पिकांची लागवड झाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिका माना टाकत होती, त्यामुळे दुबार पेरणीची भीती व्यक्त होत असतानाच पावसाने हजेरी लावल्याने ते संकट टळले. परंतु पावसाच्या सरासरीने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ 218 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तूर्तास पिके वाचली असली तरी बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
0: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचं पथक

दोन महिन्यानंतर पुन्हा लातूरमध्ये दाखल झाला आहे. तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्याशी संबंधित आरसीसी क्लासेसमध्ये चौकशी केली. सीबीआयकडून चौकशीच्या नेमक्या कारणाबाबत कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचं बियाणं न उगवल्याप्रकरणी 6 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. दारव्हा, बाभुळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळमध्ये बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपन्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. प्रयोगशाळेच्या पडताळणी अहवालात या कंपन्यांचं बियाणं अप्रमाणित असल्याचं निष्पन्न झालं आहे. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉ कुमार सप्तर्षी यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. कुमार सप्तर्षी यांचं शनिवारी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. रोहित शर्मानं केलेली शतकी कामगिरीही भारताला विजय देऊ शकली नाही. फिफा विश्वचषकाच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून स्पेननं विजेतेपद पटकावलं आहे. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर झालेला 90 मिनिटांचा अत्यंत चुरशीचा आणि तणावपूर्ण सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106 मिनिटाला गोल केला आणि 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर करणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करून महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल पी व्ही सिंधूचं अभिनंदन केलं आहे. भारतीय बॅडमिंटनसाठी सिंधूनं एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. सांगली शहरासह शिराळा, वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यात काल दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही काल पाऊस पडला. खेडमधील जगबुडी नदी अद्याप इशारा पातळीच्या वरूनच वाहत आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. पुणे आणि सातारा घाट परिसर तसंच रायगडमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात उत्साहात स्वागत. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला 4 सुवर्णपदकं. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्येही भारताची उल्लेखनीय कामगिरी. फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्पेनचा ऐतिहासिक विजय आणि राज्यात पुढच्या 5 दिवसात जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: त्यांचं जे प्रेम होतं आणि त्यांचे डेव्हलपमेंट व्हावी, सर्वांगीण विकास व्हावा ह्याच्यासाठी जे झगडणं होतं ते मी बघितलं होतं आणि मलाही तसंच काहीतरी काम करायचंय.
1: आई वडिलांचं स्वप्न पुढे नेणाऱ्या लेखी या अंतर्गत इंद्रायणी माटे पिसोळकर आणि ममता शेट्टे हिरेमठ यांचा प्रवास.
2: एक स्त्री म्हणून लोक तुम्हाला थोडस कमी लेखतात नेहमी आणि एक असा डाऊट दाखवतात की अरे हिला खरंच जमेल का, आणि लोकांच्या अशा बघण्यामुळे आपण स्वतःवर डाऊट करत राहतो. आय थिंक मी या सगळ्या गोष्टींना सरपास करून पुढे गेली आता आणि आता मला ऍक्च्युली काही फरक पडत नाही की लोक काय विचार करतात. ही जी नवीन ममता घडली ही माझ्या वडिलांना खूप आवडली असती.
1: छान. आणि त्यानंतर डॉक्टर नंदा हरम यांचे पर्यावरण श्लोक.

0: कधी जोर
1: जरूर ऐका येत्या बुधवारी 22 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 23 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
4: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
5: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
6: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
5: काय
6: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
4: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
2: श्रोतेहो अवश्य ऐका आमचे आजचे प्रायोजित कार्यक्रम 7:25 दिलखुलास 8:40 चिंतन हा चिंतामणी आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz वर.
7: MBBS शिका वीस वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70:30:30:22:55.
8: झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर.
9: अरे काय चाललंय काय झटपट पटापट.
8: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोनमुळं माझं मोठं काम पटापट झालं.
9: कसलं?
8: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते आपल्या पंचगंगा बँकेत गेलो झटपट गोल्ड लोन घेतलं पटापट पैसे खात्यात आणि मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
9: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या मिशाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असतास.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: मनापासून स्वागत करते. श्रोते हो, लाखो वारकरी एकाच वेळी मार्गस्थ होत असताना सुरक्षितता हा प्रशासनासमोरील सर्वात महत्वाचा विषय असतो. वाहतूक नियंत्रण, पोलीस बंदोबस्त, गर्दी व्यवस्थापन, आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आणि तातडीच्या प्रतिसादाची यंत्रणा सज्ज ठेवली जाते. वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित आणि अडथळेमुक्त व्हावा यासाठी प्रशासन विविध स्तरांवरून काम करतं. प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध विभाग एकत्रितपणे या नियोजनात सहभागी होतात. या संपूर्ण नियोजन प्रक्रियेबाबत आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा एकदा संवाद साधणार आहोत आणि आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे. सर, सर नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. आता हे दिसताना अगदी किंवा सांगताना खूप सोपं जरी वाटत असलं तरी त्या त्या ठिकाणी वेळेत तो टँकर पोहोचणं, त्यापूर्वी ते निर्जंतुक झाले की नाही याची तपासणी होणं आणि टँकर पोहोचल्यानंतर ते वारकऱ्यांना मिळते की नाही याचं नियोजन हा फार मोठा अत्यंत क्लिष्ट असा विषय असतो. स्वच्छतागृहांच्या बाबतीमध्ये तसंच म्हणता येईल. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी टॉयलेट, फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढच्या मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्यापूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला

0: आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊच नये म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना एखादा निर्णय एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं कसं करायचं कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळे मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतीकरण झालेलं आहे तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार ते टँकर किती वाजता निघणार कुठं पोहोचणार कुठं ते खाली होणार तिथं काय व्यवस्था आहे ह्या सर्वाचं नियंत्रण सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ह्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जे काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्या तीन महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन ज्याच्यामध्ये समन्वय की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद कम्युनिकेशन ज्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो जो प्रत्यक्ष काम करत असतो त्याच्यापर्यंत ते पोहोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर तेच ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा असतो. त्यामुळे जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे त्याच्याशी अनुषंगिक असणारे जे काही प्रशासकीय अधिकार वापरून आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यामधले अधिकार वापरून जिल्हाधिकारी ह्या इन्सिडेंट कमांडरची नेमणूक करतात. त्याच्यानुसारच प्रत्येक गोष्टीसाठी कुणी काय करावं याची जबाबदारी निश्चित करून तशा प्रकारचे आदेश निश्चित करतात आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती ती कामं त्या त्या पद्धतीने करणं अपेक्षित असतं आणि त्यानुसारच ही कामकाज चालतं.
1: श्रोतेओ अशा पद्धतीनं वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा पिण्याचं पाणी स्वच्छता व्यवस्था आणि निवासाच्या सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रशासनाचं मोठं आव्हान असतं. आरोग्य पथकं वैद्यकीय केंद्र रुग्णवाहिका स्वच्छता कर्मचारी आणि

पाणी पुरवठा व्यवस्था यांचं नियोजन अगदी आधीपासून केलं जातं. वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रशासन अशा पद्धतीनं सज्ज राहतं आणि याच विषयी अगदी विस्तृत माहिती आपण आपल्या दिलखुलास कार्यक्रमातनं जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका आरती सिद्ध नेर्लीकर यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झाली आहेत. भावगीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात आशा भोसले यांच्या आवाजात पी सावळाराम यांची गीतरचना, संगीतरचना वसंत प्रभू यांनी

0: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: बाळे तोंड शिवल्यागत का बंद हाय?
4: तात्या दाड लई दुखाल्या म्हणजन लावून बसलोय.
3: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
4: वय दातासाठी एक नंबर.
5: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
6: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: भावगीतांच्या कार्यक्रमामध्ये आता सुधीर फडके यांच्या आवाजात सुधीर मोघे यांची गीतरचना, राम फाटक यांचं संगीत.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz वर. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या आवाजात जयंत मराठे यांची गीतरचना, यशवंत देव यांची संगीतरचना.

0: MBBS शिका 20 वगडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026।
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

मोहम्मद रफी यांच्या आवाजातील या गीतरचनेबरोबरच आजचा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज 20 जुलै, आज जागतिक बुद्धिबळ दिवस. फिडे वर्ल्ड चेस फेडरेशन म्हणजेच वर्ल्ड चेस फेडरेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना 20 जुलै 1924 रोजी झाली. वर्ल्ड चेस फेडरेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचा स्थापना दिन जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून साजरा केला जातो. फिडेच्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. मंडळी, येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्टला नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपरिक कला सादर करण्यासाठी कोल्हापूरच्या श्रीजा लोकसंस्कृती फाउंडेशनच्या कलाकारांना निमंत्रित करण्यात आलं आहा.

श्रोतेहो, मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेअंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याचं काम वेगानं पूर्ण करण्यासाठी रेशन धान्य दुकानदारांनी बूथ लेवल अधिकाऱ्यांना सक्रिय सहकार्य करावं असं आवाहन उपजिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आलं आहा.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। मंडळी, श्रावण महिन्यापूर्वीच उपवासाच्या पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। आषाढी एकादशीच्या तोंडावर वरीनं 200 रुपयांचा टप्पा गाठला असून फळांच्या दरातही वाढ झाली आहे। एरवी 20 ते 30 रुपये डझन असणारी केळी 50 ते 60 रुपयांपर्यंत पोहोचली आहेत। यंदा उपवास करणाऱ्या भाविकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे। फराळासाठी लागणाऱ्या बहुतांश अन्नपदार्थांच्या किमतीत वाढ झाली आहा।

0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोतेहो, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाची चांगलीच बरसात झाली आहे. सरासरी 19.1 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. गगनबावडा तालुक्यात 24 तासात सर्वाधिक 76.8 मिलीमीटर पाऊस पडलाय. 9 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणातील पाणीसाठा 24 तासात 3% वाढलाय. काल राधानगरी धरण 70% भरलंय. पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री 9 वाजता 21 फूट 4 इंच होती. एका दिवसात पाणी पातळी 1.5 फुटानं वाढ झालेली आहे. जिल्ह्यातील 15 बंधारे पाण्याखाली आहेत. श्रोतेहो, राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील हसणे धरणाच्या सांडव्याच्या पायथ्याशी दगडी पायऱ्यांच्या बांधकामातून निर्माण केलेला कृत्रिम धबधबा पर्यटकांना भूशी डॅमची अनुभूती देत आहे. पर्यटकांना आता या धबधबा स्थळानं भुरळ घातलेली आहे. वर्षा पर्यटनासाठी राऊतवाडी धबधब्यापाठोपाठ हसणेकडेही पर्यटकांचा ओघ वाढत आहे. वर्षा पर्यटन करताना पर्यटकांनी योग्य ती काळजी घेत पर्यटनाचा आनंद घ्यावा.

FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

आकाशवाणी, सविता मुस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी. आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं चर्चेसाठी आणि संमतीसाठी मांडली जाणार आहेत. 25 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात सरकारच्या 19 बैठका होणार आहेत. आज लोकसभेत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संख्यादुरुस्ती विधेयकावर तर राज्यसभेत राष्ट्रीय सन्मानांचा अपमान रोखण्यासाठीच्या दुरुस्ती विधेयकावर चर्चा अपेक्षित आहे. या विधेयकांव्यतिरिक्त जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक, प्राप्तीकर दुरुस्ती विधेयक, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विकास दुरुस्ती विधेयकांवरही या अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संरक्षण मंत्री

0: राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला 40 राजकीय पक्षांमधील 50 अधिक नेते उपस्थित होते. बैठक सुरू होताच नॅशनल सिटिझन्स पार्टी ऑफ इंडियाच्या सहभागावरून विरोधी पक्षांनी बैठकीतून प्रतिकात्मक सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य बैठकीला उपस्थित राहिले. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व राजकीय पक्षांना संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सहकार्य करण्याचं आणि महत्वाच्या मुद्द्यांवर विधायक चर्चा करण्याचं आवाहन केलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली काल लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीदरम्यान सरकारचं प्रतिनिधित्व करणारे सदस्य तसंच विविध राजकीय पक्षांनी प्रस्तावित कायदेविषयक आणि इतर कामकाजावर विचारविनिमय केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि रोमानिया या तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाल्या. या दौऱ्यामुळे या तीनही देशांसोबतच्या द्विपक्षीय संबंधांना नव्यानं गती मिळेल तसंच व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि लोकांमधील आदानप्रदान या क्षेत्रात सहकार्य अधिक वृद्धिंगत होईल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा मॉल्दोवा आणि रुमानियाचा दौरा ऐतिहासिक असल्याचं मॉल्दोवा आणि रुमानियाचे राजदूत डॉ मनोज कुमार मोहपात्रा यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते काल पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातल्या संक्रैल इथं अमूल बंगाल डेअरीच्या दही निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आली. दही उत्पादनाचा हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प आहे. याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 9 जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या प्रत्येकी 1400 मेट्रिक टन क्षमतेच्या 14 गोदामांची पायाभरणी आणि 2 गोदामांचं उद्घाटनही शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. याशिवाय प्रवासी टॅक्सी चालकांना सक्षम करणाऱ्या भारत टॅक्सी योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. मध्य प्रदेशच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात समान नागरी कायदा विधेयक मांडण्यात येणार आहे. मध्य प्रदेश मंत्रिमंडळानं काल झालेल्या विशेष बैठकीत या विधेयकाला मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच 4 सुवर्णपदकं पटकावत भारतानं इतिहास घडवला आहे. उझबेकिस्तानमधील ताश्कंद इथे 10 ते 19 जुलै दरम्यान झालेल्या 58व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ओडिशाचा देवदत्त प्रियदर्शी, पंजाबचा हर्षित सिंगला, दिल्लीचा कबीर छिल्लर आणि तेलंगणचा सदीप कुंची यांनी कामगिरी केली आहे. आयसरच्या पुण्यातील शैक्षणिक तांत्रिक अधिकारी आणि या स्पर्धेसाठीच्या प्रशिक्षक चमूतील प्रशिक्षक नीरजा दशपुत्रे यांनी याविषयी बोलताना सांगितलं.
1: ह्या वर्षी 93 देशातनं 363 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. भारतीय संघाला होमी बाबा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन PIFR मुंबई ह्या संस्थेने प्रशिक्षण दिले होते. परीक्षेचे स्वरूप साधारण असे असते की त्यामध्ये मुलांना प्रयोग करायला लागतात आणि लिखित परीक्षा असते. ह्या वर्षी 9 लिखित प्रश्न होते आणि 3 वेगवेगळे प्रयोग विद्यार्थ्यांना करायचे होते. भारताची ह्या स्पर्धेत सहभागी होण्याची ही 27वी वेळ आहे आणि पहिल्यांदाच आपण जागतिक क्रमवारीत पहिले आलो आहोत.
0: 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतानं 1 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. लिथुआनियात झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या भाव्या गुनवालनं सुवर्ण पदक मिळवलं तर पश्चिम बंगालचा सौमित मैती, राजस्थानचा निशित कलानी आणि पंजाबचा अनमोल कुमार यांनी रौप्य पदक मिळवलं. या स्पर्धेत 78 देशातील 307 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या दोनही प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असून संघाची प्रतिभा, समर्पण आणि विज्ञानाप्रती उत्कटतेनं संपूर्ण देशाची मान अभिमानानं उंचावली आहे असं पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नवी दिल्लीतील जंतर मंतर इथे प्राणांतिक उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यावर दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारात हस्तक्षेप करण्यास काल दिल्ली उच्च न्यायालयानं नकार दिला. वांगचुक यांना जंतर मंतरवरून रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला मनमानी म्हणता येणार नाही असं न्यायालयानं नमूद केलं. वांगचुक डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या संमतीनंच उपचार केले जात आहेत हे लक्षात घेऊन त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्याबाबत कोणताही तत्काळ आदेश देण्याची गरज नाही असं न्यायमूर्ती मिनी पुष्करणा यांनी स्पष्ट केलं. वांगचुक यांच्या

0: नी गीतांजली अंगमो यांनी वांगचुक यांना खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती, त्यावर न्यायालयानं हे मत नोंदवलं. दरम्यान वांगचुक यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह गडचिरोली आणि नाशिक इथे काल आंदोलनं करण्यात आली. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ आणि राजौरी जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनात किमान 11 लोकांचा मृत्यू झाला असून 8 अन्य जण बेपत्ता झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातल्या सुराणकोट भागात जास्त हानी झाली असल्याचं वृत्त आहे. आपत्ती निवारण दल आणि अन्य बचाव पथकांच्या सहकार्यानं बेपत्ता व्यक्तींचं शोधकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. नागालँडमधील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान तसंच जीवितहानी झाली आहे. मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे घरं वाहून गेल्यानं 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी मृतांप्रती शोक व्यक्त केला असून प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 74,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. सिंधूनं 3 वेळा विश्वविजेत्या अकाने यामागुची हिचा 21-17, 21-17 अशा सरळ डावांमध्ये पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सिंधूचं अभिनंदन केलं आहे. लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर काल रात्री झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 27 धावांनी पराभव केला आणि 2-1 अशा फरकानं मालिका जिंकली. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडनं भारतासमोर विजयासाठी 388 धावांचं लक्ष ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 50 षटकात 7 बाद 360 धावाच करता आल्या. जेकब बेथेलला सामनावीर तर जो रूटला मालिकावीर म्हणून गौरवण्यात आलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात स्पेन संघानं गतविजेत्या अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून 2026 विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. न्यूयॉर्कमधल्या न्यू जर्सी स्टेडियमवर काल रात्री झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात 90 मिनिटांच्या खेळात एकही संघ गोल करू शकला नाही. खेळ बरोबरीत सुटल्यानंतर अतिरिक्त वेळेत स्पेनचा बदली खेळाडू फेरान टोरेसनं 106व्या मिनिटाला गोल करत कोंडी फोडली आणि तब्बल 16 वर्षांनंतर स्पेननं ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिना संघाला हा सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं, मात्र स्पेननं अंतिम सामना जिंकल्यामुळे अर्जेंटिनाचं लागोपाठ दुसऱ्यांदा फिफा विश्वचषक स्पर्धेचं जेतेपदाचं स्वप्न भंग पावलं. या विजयासह पुरुष आणि महिला फुटबॉल अशा दोन्ही प्रकारात एकाच वेळी विश्वचषक विजेतेपद आपल्या नावावर कोरणारा स्पेन हा पहिला देश ठरला आहे. हवामान विभागानं पुढील 2 दिवसांसाठी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरसह उत्तरेकडील राज्य, आसाम, मेघालय आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात. रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांची सुवर्ण कामगिरी. जम्मू काश्मीर आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जीवितहानी आणि फुटबॉल विश्वचषकावर स्पेननं कोरलं नाव. अंतिम सामन्यात स्पेनचा अर्जेंटिनावर ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 30 सेकंद झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: जगातील बहुतेक सगळे लोक स्वार्थ वाईट आहे असं सांगतात, पण जीवनविद्या सांगते की या जगामध्ये खरं सत्य काय असेल तर ते म्हणजे स्वार्थ हेच होय। स्वार्थ म्हणजे काय? तर स्वार्थ म्हणजे स्व अर्थ। या स्व मध्ये सर्व अर्थ आहे। लक्षात घ्या की आपण जे काही करतो ते आपण स्वसाठी करत असतो। आपण ए टू झेड सर्व काही करतो ते या स्वसाठी करत असतो, आणि म्हणून हा स्व आपल्या जीवनामध्ये महत्वाचा घटक आहे। हा जो स्व आहे हा स्व मी म्हणतो। या मीला एक स्वार्थ आहे, आणि तो स्वार्थ म्हणजे मी सुखी झालो पाहिजे। जगातील कुठल्याही माणसाचा विचार काय असतो? मी सुखी झालं पाहिजे हा विचार असतो। एखाद्याला बायको हवी असते, त्याला ती कशासाठी हवी असते? तर सुखासाठी। त्याचप्रमाणे मुलं, तीही सुखासाठी हवी असतात। घरदार, तेही सुखासाठी। नोकरीधंदा कशासाठी? तर तोही सुखासाठी। आणि देव कशाला हवा असतो? तर तो त्याला सुखासाठीच हवा असतो। प्रत्येकाला हवं असतं ते केवळ सुख हवं असतं। आता हा जो स्वार्थ आहे हा स्वार्थ साधायचा कसा? जीवनविद्या सांगते की हा जो स्वार्थ आहे हा स्वार्थ साधताना जो अनर्थ निर्माण होतो तो अनर्थ निर्माण न होता परार्थ साधला गेला पाहिजे। परमार्थही साधता आला पाहिजे आणि त्याचबरोबर अर्थही साधता आला पाहिजे। सांगायचा मुद्दा असा की सुखासाठी स्वार्थ साधला पाहिजे। वास्तविक सुख हेच आपलं ध्येय आहे असं म्हटलं तरी चालेल। आणि म्हणून आपण प्रत्येक गोष्ट सुखासाठी, आपण सुखी होण्यासाठी करत असतो। आपल्याला जो स्वार्थ साधायचा आहे तो सुखी होण्यासाठी साधायचा आहे। पण घडतं असं की माणूस जेव्हा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अनर्थ निर्माण होतो। आज या जगात जो अनर्थ चाललेला आहे तो स्वार्थ साधण्याच्या प्रयत्नांचे जे प्रकार आहेत त्यातून चाललेला आहे। जीवनविद्या सांगते की स्वार्थ साधताना तुम्ही तो असा साधा की त्या स्वार्थामधून परार्थ साध्य झाला पाहिजे, परमार्थ सिद्ध झाला पाहिजे, त्याचबरोबर अर्थही साधता आला पाहिजे। आता हे कसं घडवायचं हे आपण पाहण्याचा प्रयत्न करूया। आपल्या वाडवडिलांनी एक गोष्ट आपल्याला सांगून ठेवलेली आहे, आणि ती म्हणजे चिंती परा ते येई घरा। या म्हणीच्या रूपानं त्यांनी आपल्याला हे सांगून ठेवलेलं आहे, तुम्ही इतरांसाठी जे चिंतन करता त्याप्रमाणे तुमच्या घरी म्हणजे तुमच्या जीवनात ते प्रगट होतं। हा सिद्धांत आपण नीट लक्षात ठेवला पाहिजे। आज आपण चिंतन काय करतो? मेल्याचं वाटोळं होऊ दे, मेला फार माजलाय, अशा तऱ्हेनं आपण निंदा करतो, कुचेष्टा करतो। हे सगळं आपण जे करतो तेव्हा

चिंती परा ते येई घरा याप्रमाणे ते आपल्याकडे परत येतं हे आपण ध्यानात घ्यावं. चिंती परा ते येई घरा या म्हणीच्या मागे शास्त्र आहे. हे जर आपण ध्यानात घेतलं तर या जगात जे दुःख आहे ते का आहे हे आपल्या लक्षात येईल. बघा तुम्ही, माणूस इतरांना सहज दुःख देतो, इतरांना तो सहज छळतो, इतरांना त्रास देतो, इतरांना फसवतो. माणसं हे जे काही करतात म्हणजे इतरांना लुबाडणं, इतरांना छळणं, इतरांना त्रास देणं, हे प्रकार माणसं करतात तेव्हा ते आज ना उद्या तुमच्याकडे बुमरँग होऊन परत येणार आहे हे त्यांनी सदैव ध्यानात ठेवायला हवं. इट्स अ क्वेश्चन ऑफ टाईम. परंतु ते बुमरँग होऊन परत येतच हे त्यांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही इतरांचं भलं व्हावं

दैव ध्यानात ठेवायला हवं. इट्स अ क्वेश्चन ऑफ टाइम, परंतु ते बुमरँग होऊन परत येतच हे त्यांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही इतरांचं भलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं असं चिंतन करा हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. वास्तविक चिंतन ही कामधेनू आहे, चिंतन हा चिंतामणी आहे आणि चिंतन हा कल्पतरू आहे. आणि म्हणून इतरांचं भलं व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं हे जर तुम्ही चिंतन कराल तर त्या चिंतनानं तुमचं भलं होईल, कल्याण होईल. आम्ही लोकांना विश्वप्रार्थना म्हणा असं सांगतो. ही विश्वप्रार्थना म्हणजे हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही विश्वप्रार्थना म्हणजे चिंतन आहे आणि हे शुभचिंतन आहे, इष्टचिंतन आहे, ईश्वरचिंतन आहे. आम्ही ही प्रार्थना म्हणायला सांगतो त्याचं कारणही हेच आहे. ही विश्वप्रार्थना तुम्ही सतत म्हणत राहा. रिकामपणी आणि रात्री झोपताना जर तुम्ही ही प्रार्थना म्हणत राहिलात तर त्या प्रार्थनेत जे काही सर्वांसाठी मागितलेलं आहे ते तुम्हाला प्राप्त होईल. हे निसर्ग नियमांप्रमाणे घडून येईल. आपलं जे जीवन आहे हे निसर्ग नियमांप्रमाणे चाललेलं आहे. ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऍपोजिट या निसर्ग नियमाप्रमाणे जे काही करतो, मग विचार करणं असो, उच्चार करणं असो, इच्छा असो, आचार करणं असो, तुम्ही जे काही करता ते तुमच्याकडे परत येणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. आणि हे लक्षात ठेवणं म्हणजेच नामस्मरण. तुम्ही जे काही करता ते आपल्याकडे परत येणार आहे हे लक्षात ठेवणं म्हणजे नामस्मरण. जीवनविद्या सांगते की इतरांना तुम्ही यथाशक्ती सुखी करण्याचा प्रयत्न करा. हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. तुमचं काहीही नुकसान न करता यथाशक्ती तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे. जगातील प्रत्येक माणूस जर असं वागेल तर या जगाचं नंदनवन होईल हे निश्चित. यासाठी पैशाची गरज हवी असं नाही. बघा तुम्ही की खूप पैसा असलेला माणूस हा दुःखी का असतो? खूप संपत्ती असलेला माणूस दुःखी का? जीवनविद्या सांगते की तुम्ही काय देता याला महत्वाचं स्थान आहे. तुम्ही जे काही देता ते जर सूक्ष्म असेल तर ते सहस्रपटीनं तुमच्याकडे परत येतं. आपण जे इतरांना दुःख देतो ते दुःख सूक्ष्म असतं आणि म्हणून ते आपल्याकडे सहस्रपटीनं परत येतं. पण आपल्याला हे कळत नाही. आपल्याला सवय लागलेली आहे ती इतरांची निंदा करण्याची, इतरांची कुचेष्टा करण्याची, इतरांचा द्वेषमत्सर करण्याची. आणि हे करणं आपल्या पाचवीलाच पुजलेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. संसार दुःख मूळ असं सांगतात. जीवनविद्या सांगते संसार हे दुःखाचं मूळ नाही. दुःखाचं मूळ संसार नाही. मग दुःखाचं मूळ आपल्या अनिष्ट विचारात आहे. दुःखाचं मूळ शहाणपणाच्या अभावात आहे. आणि म्हणून जीवनविद्या सांगते की तुम्हाला जर दुःख नको असेल, तुम्हाला जर सुख हवं असेल तर तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे आणि यथाशक्ती तुमचं काहीही नुकसान न करता इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. कारण तो सुखी होण्याचा राजमार्ग आहे. जीवनविद्या याकरता अगदी सोपा मार्ग सांगते. तो सोपा मार्ग म्हणजे मनःपूर्वक नित्य विश्वप्रार्थना म्हणणं. आणि याच्या जोडीला तुम्ही जे काही समाज उपयुक्त काम करता ते तुम्ही अत्यंत आवडीनं, गोडीनं आणि प्रामाणिकपणे करा. वर्क इज वर्शिप अशी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे. पण जीवनविद्या काय सांगते पहा.
जीवनविद्या सांगते.

0: Work with love, sincerely and honestly, is worship of God. या संदर्भात जीवनविद्येचा एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत लक्षात घेणं आवश्यक आहे. जीवनविद्या सांगते, लव वर्क अँड ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी आताच आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: झटपट पटापट लक्ष्मीजी घर के अंदर.
5: अरे काय चाललंय, काय झटपट पटापट?
4: अगं पंचगंगा बँकेच्या झटपट गोल्ड लोन मुळे माझं मोठं काम पटापट झालं.
5: कसलं?
4: स्टार्टअप साठी अर्जंट पैसे पाहिजे होते, आपल्या पंचगंगा बँकेत गेलो, झटपट गोल्ड लोन घेतलं, पटापट पैसे खात्यात, मोठं कॉन्ट्रॅक्ट हातात.
5: बरं झालं तू पंचगंगा बँकेत गेलास. आमच्या बाबांसारखं फसव्या आमिषाला बळी पडला असतास ना तर आतापर्यंत व्याज भरून घाईला आला असता.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026।
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026।
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन

0: दंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
8: खरीप हंगाम 2026.
9: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
7: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
9: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
10: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका आरती सिद्ध नेर्लीकर यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
11: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.
12: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
11: श्रोतेहो गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज गायिका गीता दत्त यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या गीत बहार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत. सुरुवातीला हावडा ब्रिज या चित्रपटासाठी गीता दत्त यांचा आवाज, कमर जलालाबादी यांची गीतरचना, OP नय्यर यांचं संगीत.

0: श्रोतेहो अवश्य ऐका एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून एफएम बँड 102.7 MHz वर.
1: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: ओ थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: गीत बहार या कार्यक्रमामध्ये आता काला बाजार या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांचा आवाज, शैलेंद्र यांची गीतरचना, SD बर्मन यांचं संगीत.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. आज या कार्यक्रमामध्ये गायिका गीता दत्त यांची गाणी आपण ऐकत आहोत. कार्यक्रमात आता प्यासा या चित्रपटासाठी गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, साहिर लुधियानवी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत.

गीतबहार या कार्यक्रमामध्ये मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटासाठी गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओ पी नय्यर यांचं संगीत.

गीतबहार या कार्यक्रमात आता मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, ओपी नय्यर यांचं संगीत, सीआयडी या चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांचा आवाज.

0: श्रोतेहो आरपार या चित्रपटातील या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार आता समाप्त करत आहोत. आज लोकप्रिय गायिका गीता दत्त यांचा स्मृतिदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलीत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.
0: गीतबहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. मंडळी, आज ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते राजेंद्र कुमार यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आज सकाळी 11 वाजता आपण ऐकू शकणार आहात. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9:30 वाजले आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: प्रचोदयात्।
1: पौराणिक उपनिषद छांदोग्य से एक कहानी है

0: इतना
1: और मंजू जी के साथ विमलेश को आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग।
3: एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आताच आपण ऐकलात। आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत।
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
7: श्रोते हो, आज सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका आरती सिद्ध नेर्लीकर यांची मुलाखत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर।
3: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे। सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। प्रसारित करत आहोत स्नेहांकित हा कार्यक्रम। श्रोते हो स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। कार्यक्रमात पहिलं पत्र आलेलं आहे दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट, मौजे सांगाव, शिवानी कांबळे, अलाहाबादचे श्रोते आहेत हे। आणि त्यांनी लिहिलेलं आहे की आम्हाला सोमवारी दिनांक 13 जुलैला प्रसारित झालेला स्नेहांकित हा कार्यक्रम खूप आवडला। याशिवाय 15 जुलै रोजी सकाळी गीतबहार या कार्यक्रमात वरुण राजाची आळवणी करणारी गीतं प्रसारित झाली आणि आश्चर्य म्हणजे दुपारी 12:15 दरम्यान हलक्याच्या सरी कोसळल्या। ही आकाशवाणीची किमया नसेल असं मनाला वाटून गेलं। मेघराजाही कोल्हापूर आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असावेत। पहा आमच्या कोल्हापूर आकाशवाणीची लोकप्रियता असं पत्र आपल्याला पाठवलंय दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मुक्काम पोस्ट, मौजे सांगावचे हे श्रोते आहेत। आपल्या पत्राबद्दल धन्यवाद। यानंतरचं पत्र आहे मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखा सागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश मोरे, किशोरी दत्ता गोरे, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भांबेष्टे, मुक्काम पोस्ट अमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूरचे हे श्रोते आहेत। ते म्हणतात की कोल्हापूर केंद्र अधिकाऱ्यांना आणि ताईदादा यांना आमचा नमस्कार। 6 तारखेला आणि सोमवारी 13 तारखेला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमात भिवाजी काटकर यांची प्रसारित झालेली मुलाखत आम्हाला खूप आवडली, कारण की शिक्षक कसे असावेत याविषयी त्यांच्याकडून धडा घेण्यासारखा होता। त्यांनी विद्यार्थ्यांना तर घडवलंच पण शाळांनाही त्यांनी घडवलं। 2 विद्यार्थ्यांचे प्राणही त्यांनी वाचवले तर काही विद्यार्थ्यांना ज्ञानाचं अमृत पाजून शाळा शिकण्यास लावलं तर त्यांनी गावकऱ्यांची मनही जिंकली। त्यांच्या जीवनातील अनेक गमती जमती सुद्धा ऐकावयास मिळाल्या। असे शिक्षक जर प्रत्येक गावाला लाभले तर गावाचा कायापालट होऊन आदर्श गाव आणि आदर्श विद्यार्थी घडण्यास वेळ लागणार नाही हे यातून समजलं। आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद।
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026
6: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
5: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
6: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
8: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
9: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
10: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
9: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
10: संगीत, व्हिडिओ, ई बुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
9: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा। यासाठी
10: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर।
9: फोन 940 440 8000।
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
5: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी

0: आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।
3: स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून। कार्यक्रमात आता पुढचं पत्र आहे, त्यात ते म्हणतात की आपल्या आकाशवाणीवर होणारे सर्वच कार्यक्रम अतिशय चांगले आणि समाधान देणारे आहेत। ऐसी अक्षरे रसिके यामध्ये दीपलक्ष्मी पुजारी यांचा ललितबंध अहंकार अतिशय मार्मिक आणि जीवनात नम्रता किती महत्वाची आहे याचा विचार समाजामध्ये वास्तविक जीवनात कसं वागावं हे शिकवणारी होती। तसंच ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांची आपल्या संग्रहातून सादर झालेली कमलाकर यांनी घेतलेल्या मुलाखतीवरून विजया मेहता या किती प्रतिभासंपन्न दिग्दर्शिका आणि अभिनेत्री आणि निर्मात्या होत्या याचा सुंदर परिचय झाला। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये डॉ देशमुख यांनी दिलेली मुतखडा या विकारावरील उपाय आणि तो होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी ही माहिती आम्हाला मिळाली आणि ती माहिती आम्हाला खूप आवडली। हे पत्र आपल्याला पाठवलेलं आहे विजयकुमार स्वामी, वीरभद्र जंगम, शिवप्रसाद जंगम, महादेवी, श्रुती, स्नेहा, मियारा, प्रीती, अभिलाष, अनिकेत, सोहम जंगम, जंगम परिवार बस्तवाडचे श्रोते, बाजीराव वाघमारे केरूरचे श्रोते, अण्णा सुखोत दत्तवाड, भोला उर्फ विष्णू जाधव नृसिंहवाडी, गजबर अत्तार, सलीम नायकवडे, मनोज रानडे, फरीद मणेर कुरुंदवाडचे श्रोते, सूरज मडीवाळ आणि गुलामभाई औरवाडचे श्रोते आहेत। या तुमच्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद। यानंतरचं पत्र आहे शीला, स्वप्नील, कोंडीराम परीट, दीपाली, अमोल, सुला, एकनाथडी कांबळे, मौजे सांगावचे हे श्रोते आहेत। ते म्हणतात की सोमवारी 13 जुलै रोजी सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये शिक्षकी पेशाला वाहून घेतलेल्या भिवाजी काटकर यांची अमृता खानोलकर यांनी घेतलेली मुलाखत आवडली। भिवाजी सर यांनी अध्यापन करत अनेक विद्यार्थ्यांना घडवलं, त्यांनी स्वतः पदरमोड करून अनेक उपक्रम राबवले, याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं। त्यांचे समाजाप्रती असलेलं उत्कट प्रेम झोकून देण्याची वृत्ती यामध्ये त्यांनी अनेक वेळा अपमानित व्हावं लागलं, मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही आणि सतत कार्यरत ते राहिले। त्यांच्या जिद्दीला आणि एकूण कार्यप्रणालीला सलाम, मुलाखतीमधून बोध घेण्यासारखा आहे। आपल्या पत्राबद्दल धन्यवाद।
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
5: सांगून सांगून थकलो,
6: काय झालं,
5: नवी किट बॅग पाहिजे।
6: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला।
5: करेक्ट,
6: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा। 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा, तेव्हा आधी बँक मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर। निघूया, घे आली नवी किट बॅग।
7: RBI सांगते
8: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन।
2: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।

स्नेहांकित हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, पुढचं पत्र आहे विद्यानगर कवटे महांकाळ येथून संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी एसपी म्हैसाळकर यांचं. ते म्हणतात की प्रत्येक सोमवारचा स्नेहांकित हा कार्यक्रम न चुकता आम्ही ऐकतो. दीप्ती कुलकर्णी यांचा पावसाळा हा ललितबंध मनापासून आवडला. आवड शेतकऱ्याची हा कार्यक्रम सुंदर वाटला, मनापासून आनंद देऊन गेला. गाणं मनातलं हा कार्यक्रम आम्हाला नेहमीच बहारदार वाटतो, असं कळवणारे हे आपले श्रोते आहेत संजीवनी सुयोग सुजाता सुरेश कुलकर्णी, विद्यानगर कवठे महांकाळचे श्रोते. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. यानंतरचं पत्र आहे रंग रंगोली रसिक श्रोते सुधीर सरोजनी श्रीकांत शिरोळकर रांगोळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरचे श्रोते आहेत. ते म्हणतात की आकाशवाणीची प्रतिमा जनहृदयात उच्चतम सर्वपरिचित होण्यासाठी आकाशवाणीचे जे प्रोमो तयार केले जातात आणि वेळप्रसंगी रसिकांना ऐकवून बिंबवले जातात ते सर्वच प्रभावी प्रोमो मला खूप आवडतात, कारण अगदी मोजक्या शब्दात समर्पक विचार पटवून देण्याची कला त्या प्रोमो निर्मितीमध्ये दिसून येते. या प्रोमोंचा प्रभाव उल्लेखनीय आणि कौतुकास्पद असतो. कित्येक काळ लोटला तरी त्या प्रोमोंचे आवाज आणि सूर समाज मनात सदैव रुंजी घालत असतात. त्याबद्दल आकाशवाणी प्रोमो निर्मिती करणाऱ्या संपूर्ण टीमचं मुक्तकंठातून कौतुक अभिनंदन आणि आभार. आपल्या पत्राबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, याबरोबरच आजचा स्नेहांकित हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे 10:13 झालेली आहेत. मिश्र संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात आता पंडितराज जगन्नाथ या नाटकासाठी प्रसाद सावकार यांच्या आवाजात विद्याधर गोखले यांची पदरचना, वसंत देसाई यांची संगीतरचना.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: पाहुणे जरा थांबा, हा गुर काय म्हणतात ते बघतो।
3: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय।
2: कणीस आणि हत्ती?
4: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा।
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमुग, ज्वारी, भात आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
6: MBBS शिका विश्वकडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित। चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55।

0: लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या आवाजात शांता शेळके यांची ही गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूरवरून.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: MBBS शिका विश्व कडूनच 15 लाख पॅकेज विदेशात, 80 लाख पॅकेज महाराष्ट्रात, तेही बँक लोन सहित. चला तर मग आजच संपर्क करा विश्व 70 30 30 22 55.
4: बाळे तोंड शिवल्यागत का बंद आहे?
5: तो त्या दाढ लई दुखाल्या.

0: पंजन लावून बसलोय.
1: बाळे साळी पिरून घाऊ येतात वय, उठा दी आणि माधव मिशनला जा फास्टात.
0: वय दातासाठी एक नंबर.
2: माधव मिशन डेव्हल क्लब तळमजला.
3: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: कोल्हापूर जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत नाचणी, भुईमूग, ज्वारी, भात आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या आवाजातील या गीतरचनेबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर. सकाळचे ठीक 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम माझे जीवन गाणे.

0: नमस्कार श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपला जीवन प्रवास उलगडण्यासाठी आरती सिद्ध नेर्लीकर आलेले आहेत, तर आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सर्वप्रथम आरतीताई, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत, नमस्कार.
1: नमस्कार.
0: माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये आज तुम्ही तुमचा सगळा जीवन प्रवास उलगडणार आहात, तर सुरुवात तुमच्या बालपणापासून आपण करूयात. तर तुमचं बालपण कुठं गेलं किंवा घरातलं वातावरण कसं होतं याविषयी आम्हाला सांगा.
1: ठीक आहे. माझं बालपण शेतकरी कुटुंबात कराड तालुक्यातल्या चरेगाव या खेडेगावामध्ये जन्म झाला.
0: बर.
1: साधारण 1-2 हजार वस्ती असलेलं गाव, सुसंस्कृत सुसंस्कारी परिवारामध्ये 5 बहिणी 1 भाऊ आई वडील यांच्या सानिध्यामध्ये कष्टात गेलो.
0: बर.
1: जे पडेल ते काम करायचं, आनंद घ्यायचा, त्यातून शिक्षण घ्यायचं. माझ्या वडिलांना शिक्षणाची खूप आवड होती. ते म्हणायचे की मुली माझ्या नापास झाल्या की घरात बसतील, मला काही फी भरून शिकवायची ताकद नाही आहे. आणि पूर्वी खेडेगावामध्ये 7वी झाले की मुलींची लग्न करून देत असत.
0: बरोबर.
1: परंतु आम्ही खूप भाग्यवान होतो. आमच्या परिवारामध्ये 1 ते 7वीचं शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये झालं. ते सुद्धा शाळेला स्वतंत्र इमारत नाही, रामाचे किंवा मारुतीच्या देवळामध्ये वर्ग भरायचे. गावात लाईट नव्हती, पाण्याची सोय नव्हती, पाणी नदीतून विहिरीतून आणायचं. घरामध्ये सगळी कामं करायची, सडा, रांगोळी, शेण, सारवण, भिंती मातीच्या, अशा सगळ्या गोष्टींमध्ये जे काही पडेल ते काम करायचं. कंदील आणि रॉकेलच्या दिव्यामध्ये अभ्यास करायचा. अशा प्रकारचं 1 ते 7वी पर्यंत शिक्षण चांगल्या उत्तम मार्कांनी पास झाल्यानंतर पुढे 8वी पासून साधारण 1-2 किलोमीटर अंतरावर हायस्कूल आमच्या इकडे नवीनच निघालं होतं.
0: बर.
1: पण ते सुद्धा नदीतून पायी चालत जावं लागत होत.
0: बापरे.
1: आणि ते सुद्धा पूर्वी 8वी ते 11वी असे वर्ग होते. आणि या वर्गामध्ये जेव्हा हातामध्ये दप्तर किंवा असं काही नव्हतं, तर साधं पोत्याची पिशवी घेऊन, दप्तर घेऊन नदी ओलांडून जायचं.
0: बर.
1: पुढे असा पानंद रस्ता असायचा. नदी ओलांडताना एकदा तर पाय घसरून मी पडले होते, वाहत गेले.
0: बापरे.
1: त्यातून

0: पुढे उठून सुदैवानं गावातली श्लोक होती, त्यांनी मला वाचवलं.
1: बर
0: 11वी पर्यंतचं शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या न्यू हायस्कूल मध्ये झालं. त्यानंतर वडिलांनी निर्णय केला 11वीला फर्स्ट क्लास मध्ये पास झालेली आहे, तर आता शिकती तर शिकू दे, शिकेल तेवढं शिकू द्या.
1: बर
0: असं करत त्यांनी कराडला कमला कॉलेजमध्ये डीएडला ऍडमिशन मिळालं. त्यावेळेला म्हणजे
1: बर
0: एक तर घर सोडून एकटं राहायचं, हॉस्टेलमध्ये स्वावलंबी जीवन जगण्याचं खरोखरच चांगलं शिक्षण मिळालं. 2 वर्ष तिथं उत्तम प्रकारे चांगल्या गुणांनी पास झाले आणि लगेचच मला कराडला कन्या शाळेमध्ये सर्व्हिस मिळाली.
1: बर वयाच्या कितव्या वर्षी?
0: वयाच्या 17व्या वर्षी मी कन्या शाळेमध्ये हायस्कूलमध्ये नोकरीला लागले.
1: बापरे.
0: नोकरी करत करत मला माझ्या चांगले सहकार्य भेटले, कौटुंबिक सहकार्य चांगले भेटले आणि अशा कौटुंबिक सोहळ्यामध्ये एकटं राहून, एक खोली घेतली होती माझ्या वडिलांनी आणि तिथे एकटं राहून स्वयंपाक करून एक्सटर्नल मी एमए पर्यंत शिक्षण केलं
1: बर, तुम्ही
0: नोकरी
1: म्हणालात
0: करत करत.
1: तुम्ही 5 बहिणी आणि
0: हो
1: म्हणजे एवढं मोठं कुटुंब होतं.
0: हो 5 बहिणी, तर माझ्या 5ही बहिणी
1: हा
0: सुसंस्कृत होत्या. माझ्या 2 बहिणी शिक्षिका होत्या आणि 1 बहीण माझी नर्स होती.
1: बर
0: सर्वात मोठी बहीण ती आता पूर्वी 7वीनंतरच तिचं लग्न झालं आणि
1: हा
0: सगळ्यात लहान बहीण जी आहे ती 10वीनंतर शाळा नाही शिकली. तर
1: बर
0: आम्ही तिघी बहिणी खूप छान शिकलो. आता
1: हा
0: बऱ्याचपैकी कालांतरानं आता आम्ही दोघीच आहोत, म्हणजे
1: बर
0: त्यांचं निधन झालेलं
1: हा
0: आहे.
1: हा
0: तर माझ्या स्वतःचा प्रवास तर असा स्वावलंबी जिद्दीनं आणि कष्टानं जे
1: खरंय.
0: पुढे दिलंय ते उत्साहानं पार पाडायचं,
1: हा
0: वडिलांचा विश्वास आपण संपादायचा आणि
1: बर
0: आपण ध्येय गाठायचं.
1: वडील काय
0: असं
1: करत होते?
0: वडील शेतकरी कुटुंब, पण
1: बर
0: त्याच्यामध्ये सुद्धा 7वी नंतर लग्नच करायचे मुलींचे, मुलींना शिकवतच
1: हो
0: नव्हते.
1: खरंय.
0: हा परंतु आमचं एकमेव घर असं होतं की माझे वडील म्हणतात पोरी शिकतात तर शिकू दे. असं
1: हा
0: करत मी कन्या शाळेमध्ये नोकरी केली
1: हा
0: वयाच्या 17व्या वर्षापासूनच. हा
1: आईचा सपोर्ट कसा होता?
0: आई तर माझी शिकलेलीच नव्हती,
1: हा
0: अजिबात शिकलेली नव्हती. ती आमच्याला आम्हाला बघून म्हणायची की मला नाव लिहायला शिकव, मी पाटी पेन्सिल घेते, म्हणजे असं
1: ऐका
0: सगळं इतकी. परंतु अतिशय सुगरण होती,
1: बर
0: त्यामुळे आई वडिलांचा म्हणजे दोघांच्याही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे संस्कार झाले.
1: खरंय.
0: आईचा एक पाककलाचं प्रावीण्य मिळालं, वडिलांचा हा जिद्दीपणा, शैक्षणिक आम्हाला जो पाठिंबा, तो
1: हाँ
0: अतिशय उत्तम पद्धतीनं आम्हाला आयुष्याची घडणघडण चांगल्या पद्धतीनं घडली.
1: खरंय.
0: आणि मग वयाच्या 17व्या वर्षापासून हे जे
1: हाँ
0: स्वावलंबन सुरू झालं, त्याच्यानंतर मी साधारण 23 वर्षापर्यंत कराडला नोकरी केली.
1: बर
0: 23व्या वर्षी लग्न झालं ठरलं. लग्न होऊन मी कोल्हापूरमध्ये स्थायिक झाले. त्याच काळामध्ये मला अगदी आवडता छंद म्हणजे अध्यापन, पहिल्यापासून तो आवडच होती, म्हणजे स्वतः शिकायचं आणि शिकवायचं.
1: खरंय.
0: आणि विद्यार्थी आणि पालक यांच्याशी माझे खूप मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे कोल्हापूरला लग्नानंतर मी ज्युनियर कॉलेजमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये खूप प्रगतीदर्शक असे अनुभवाचे धडे घेतलेले आहेत.
1: खरंय.
0: तेवीस
1: नंतरचं तुमचं शिक्षण तुम्ही एक्सटर्नल केलं?
0: एक्सटर्नल म्हणजे मी 23 वर्षापर्यंत माझं एमए डीएड पूर्ण झालं लग्नापूर्वीच.
1: बर बर बर हा
0: लग्नानंतर मी फक्त नाशिक योग विद्याधामचे योग
1: हा
0: शिक्षक पर्यंत परीक्षा दिल्या.
1: बर बर
0: त्याच्यानंतर मग हे अध्यापन कार्य, संसार, 2 मुलं, मुलांचं करिअर, माझी
1: हा
0: दोन्ही मुलं म्हणजे उच्च विद्याविभूषित आहेत. मुलगी
1: बरोबर
0: माझी एमएससी एमएड आहे, एमएससी
1: हा हा
0: एमबीए आहे, मुलगा माझा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. ते संसारामध्ये चांगले रमलेले आहेत. 1993 ते 2017 पर्यंत कोल्हापूरच्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या राणा सामानी विद्यालयामध्ये शिक्षिकेची नोकरी मी सुरू केली.
1: खरंय. कराडून इकडं लग्न होऊन आल्यानंतर दोन्ही घरातलं वातावरण कसं होतं?
0: दोन्ही वातावरण म्हणजे मला खूप तडजोड करावी लागली. एक
1: हा
0: तर माहेरी माझ्या सगळे आम्ही बहिणी आणि सासरी माझ्या 4 गावा, 4 दीर,
1: ऐक
0: सासूबाई आणि असं एकत्रित कुटुंब.
1: बर
0: परंतु तसा संस्कार, सण समारंभ याच्यामध्ये फारसा काही फरक नव्हता, पण आम्ही गावाजवळ अतिशय मैत्रीपूर्ण सहवासात राहिलो आणि सगळं
1: बर
0: सुशिक्षित कुटुंब होतं माझं. सगळेच नोकरदार होते, फक्त बायकांमध्ये मी एकटीच नोकरी करणारी होते, बाकी सगळ्या गृहिणी होत्या.
1: मग तेव्हा सहज पाठिंबा मिळाला घरातनं.
0: अगदी अगदी.

0: सहज पाठिंबा, पण मी माझ्या कर्तव्य कोणतंही न चुकवता
1: हा
0: सगळ्यांचं मन सांभाळून व्यवस्थितपणे मी नोकरी, मुलांचं शिक्षण
1: हा
0: आणि घर याच्याशी
1: बर
0: समन्वय मला साधता आला चांगला.
1: तुमच्या वेळेनुसार, म्हणजे तुम्ही सांगितलं की बालपण तसं तुमचं खूप खेडेगावात गेलं
0: हो हो
1: आणि
0: हो
1: त्याच्यानंतर तुम्ही शिकलात आणि नोकरीला लागलात.
0: बरोबर
1: नोकरी करणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं,
0: बरोबर.
1: हे संस्कार कुठून मिळाले किंवा हे आधी वसून ठरवलेलं होतं का?
0: मला कसं होतं की माझ्या घरामध्येच मुळात वातावरण सुसंस्कृत होत. माझ्या आई वडिलांनी म्हणजे अशा पद्धतीच एक काही अटी घातल्या होत्या की याच पद्धतीनं मुलीने राहायला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि त्यानंतर 17 वर्षानंतर 16 वर्षानंतर जेव्हा मी हॉस्टेलला गेले 11वी नंतर, तेव्हा मला खूप काही शिकायला मिळालं. एकाच खोलीमध्ये 10-12 मुली, त्यावेळेला असं काही स्वतंत्र हॉस्टेलमध्ये काही सोय नव्हती. मग स्वतःच सगळं स्वावलंबन, पाणी, स्वतःची ताटं घासणं, स्वतःचा अभ्यास करणं, तिथलं जे काही उपक्रम असतील त्यात सहभाग घेणं, आणि तिथले जे शिक्षक होते ते घरांमध्ये म्हणजे तालुका स्तर होता, त्यामुळे थोडस सुशिक्षित खूप होते लोक.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट, मी जिथं राहत होते ती थोडीशी कौटुंबिक माझा सहवास जास्त असायचा.
1: बरोबर.
0: मी एकटी होते तर जवळच्या फॅमिलीशी माझं रिलेशन असायचं, त्यांचं राहणीमान, आपलं राहणीमान, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपल्या सवयी, म्हणजे त्यातून चांगल्या गोष्टी मी शिकले थोडक्यात.
1: खरं.
0: त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर मला स्वतःला काय चांगलं आणि काय वाईट याचे खूप चांगले अनुभव आले.
1: साधारण किती वर्ष सर्व्हिस केली?
0: मी सांगते ना, साधारण वयाच्या 17 ते 23 पर्यंत कन्याशाळेत केली. नंतर 1986 पासून आपल्या न्यू एज्युकेशन सोसायटी मध्ये केली. 86 ते 2017
1: 17 पर्यंत. बर बर बर. जवळजवळ 31 वर्ष आरामात तुमची सर्व्हिस झाली.
0: हा झाले, सर्व्हिस पूर्ण झाली, सेवानिवृत्त झाले, बाकी आता पेन्शनर आहे.
1: शिक्षिका म्हणून आलेले अनुभव काही नक्की सांगा ना, त्यावेळेचं शिक्षण पद्धती आणि ह्याच्यात झालेला बदल ह्याविषयी सुद्धा थोडस सांगा.
0: पूर्वी जेव्हा मी ज्युनियर कॉलेजकडे सर्व्हिसला लागले त्यावेळेला माझं वय साधारण 24-25 होतं, पण माझ्यापेक्षाही उंचीनं आणि दिसायला शहरी लेवल मधली धिप्पाड मुलं होती, त्यांच्या पुढे मला मराठी विषय शिकवायचा हा म्हणजे थोडस असं भीती वाटत होती मनात,
1: दडपण येत असं.
0: परंतु माझ्या मुळात अभ्यासू वृत्ती असल्यामुळं मी पूर्ण अभ्यासपूर्वकच ज्ञान द्यायची, त्यामुळं समोरची मुलं इवन संस्थेतल्या लोकांनी सुद्धा खूप सहकार्य केलं, मुलांनी खूप सहकार्य केलं. आणि आजही ही मुलं मोठी होऊन मोठ्या मोठ्या पदावर काम करतात आणि माझ्या संपर्कात आहेत. पहिला अनुभव. दुसरं म्हणजे त्यानंतर ज्युनियर कॉलेज मधनं एकदम प्रायमरीकडे आले, प्राथमिक शिक्षणाकडं.
1: बरोबर.
0: तेव्हा मला थोडस अवघड असं गेलं की ह्या चिमुकल्यांना आपण कसं घडवायचं.
1: खरंय.
0: पण मी माझ्या मुलांचं बालपण बघितलं, त्यांना जसं हाताला धरून जसं लिहायला वाचायला शिकवलं, वळणदार अक्षर काढायला शिकवलं, स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग घ्यायला लावला, त्यांना प्रावीण्य त्यात दिलं, हे सगळं केलं. आणि त्याच पद्धतीनं मी शाळेमध्ये थोडस त्या पद्धतीनं माझं कामकाज चालू केलं. आणि त्यामुळे मला कसं झालं, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, उत्कृष्ट निवेदनाची संधी, शिष्यवृत्तीच्या गणित, मराठी आणि बुद्धिमत्ता विषयाचं मार्गदर्शन, त्यानंतर त्यावेळेला शाळेचे प्रशिक्षण खूप होती, त्याच्यामध्ये रिसोर्स पर्सन म्हणून मला तालुका, जिल्हा, राज्याच्या स्तरावर सुद्धा मार्गदर्शकाची उत्तम संधी मिळाली.
1: बर.
0: आणि ह्या संधीचं मी सोनं करून दाखवलं, शाळेचं नाव उज्ज्वल करून दाखवलं, माझी स्कॉलरशिपला मुलं दरवर्षी राज्यात यायची, जिल्ह्यात यायची, हा मला सार्थ अभिमान आहे.
1: खरंय.
0: शाळेच्या दृष्टीनं पुढे नेणं, आज पालकांचा सविचार केला तर मी तुम्हाला अगदी सांगायला हरकत नाही, 17 मी रिटायर झाले, साधारण 14 साल पासून पालकांची भूमिका खूप वेगळी वाटली मला. तोपर्यंत पालकांचं सहकार्य खूप होतं, पालक आणि शिक्षक मिळून विद्यार्थी घडवत होतो आम्ही.
1: बरोबर.
0: पण 14 साल नंतर थोडं पालकांचं असा कल झाला की मुलांकडे लक्ष नाही, जे काही असेल ते एक मूल, दोन मूल, जे काही त्यांच्या घरामध्ये जे वातावरण असेल ते आपणच समजून घ्यायचं. अभ्यास केला नाही किंवा कुठल्याही तक्रारी असतील तर त्या आपणच सहन करायच्या, त्याच्यामध्ये पालक सहभागी होत नव्हते.
1: खरंय.
0: थोडक्यात म्हणजे आणि खरं तर आता मला खूप आनंद होतो.

0: की माझे पूर्वीचे जे पालक आहेत, अगदी कराड पासून कोल्हापूरच्या रिटायरमेंट पर्यंतचे, त्यांची माझी आता मैत्रीपूर्ण संबंध आहे. आणि माझे विद्यार्थी आहेत ते खूप उच्च स्तरावर गेलेले आहेत आणि त्याचाही मला अभिमान वाटतो. पण नंतरची मात्र सिच्युएशन बदलत गेलेली आहे हे मात्र अगदी खरं आहे. खरंय त्याचा परिणाम असा झाला की शासनानं पण काही बरेचसे नियम घातले. मुलांना रागवायचं नाही, मुलांना हे मारायचं नाही, त्यांना कुठलं बंधन घालायचं नाही. मग थोडस शिक्षकाचे हात बांधले गेले आणि त्यामुळे त्यांची प्रगती त्यांच्याच गतीनं होत गेली.
1: खरंय.
0: पुढे पुढे शिष्यवृत्ती पण पाचवी पासून चालू झाली, त्यामुळे चौथी पर्यंतचा भाग संपला. बाहेरच्या विविध परीक्षांमध्ये आम्ही सहभाग घेत होतो पण त्याला तितकंसं महत्व देत नव्हते लोक. पण आम्ही त्यांचे भाषा विकास व्हावा, प्रगती व्हावी, पाया चांगला व्हावा या दृष्टीनं खूप प्रयत्न करत होतो. पण जेव्हा सेवानिवृत्त झाले तेव्हा मी खरोखरच समाधानी आणि त्याचा उपयोग मला अजूनपर्यंत होत असतो.
1: तुमचा मुख्य विषय कुठला होता?
0: माझा मुख्य विषय म्हणजे तसं तर मी एम ए ला मराठी होतं. माझं मराठीमध्ये मी फर्स्ट क्लास, त्या काळात युनिव्हर्सिटीत एखादा असायचा तरी पण मी फर्स्ट क्लास मध्ये पास झाले होते.
1: बर बर बर बर.
0: आणि आता प्रायमरीमध्ये तर काही सगळेच विषय घ्यावे लागत होते.
1: तो काही विषयच नाही. मराठी विषयासाठी थोडस काही सांगाल का विद्यार्थ्यांना किंवा पालकांना?
0: मराठी विषयामध्ये मी म्हणजे आता विद्यार्थ्यांना आणि पालकांना एवढंच सांगेन की आता हे जे मोबाईल हा प्रकार निघालेला आहे, शुद्ध लेखन हस्ताक्षर हा जो प्रकार आहे तो मोबाईलवर विश्वास ठेवायचा नाही. थोडासा व्याकरणाचा बेस पाहिजेला आहे.
1: बरोबर.
0: स्वतःची घडण घडवण्यासाठी पूर्वीचे जे गिरवणं होतं अभ्यास करणं, वळणदार अक्षर वगैरे हे तर झालंच पाहिजे. आम्ही मुलांना पाठीवर रेघा मारून द्यायचो, ठराविक अंतरावर शब्द लिहायला लावायचो, हे थोडेसे पहिले कष्ट घेतले पाहिजे.
1: खरंय.
0: कारण हस्ताक्षरातूनच माणसाची मानसिकता समजते थोडक्यात. आपण बघतो की डॉक्टरांचं उदाहरण दिलं तर सामान्य माणसाला ते समजत नाही. आपण म्हणतो हे डॉक्टर होणार वाटतं, असा प्रकार होतो. तर मला असं वाटतं की कितीही तुम्ही पुढे गेलात, कितीही अभ्यासक्रमात बदल झाला तरी बेसिक तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे.
1: बरोबर. मग ते कुठल्याही विषयाचं असू दे,
0: कुठलाही असू दे, गणित असू दे, मराठी असू दे. आता पाठांतरावर भर होता पूर्वी, आता काही मुलं आता मोबाईलवर कॅल्क्युलेटरवर पटापट करतात. पण हे थोडस जुजबी ज्ञान आहे.
1: खरंय.
0: हे ज्ञान तुम्हाला सखोल ज्ञान नाहीये. परीक्षार्थी विद्यार्थी घडवायचा नाहीये आपल्याला. थोडासा ज्ञानार्थी बनवावा तरच त्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहतात. पुढे त्याचा उपयोग अशा पद्धतीने होत राहतो. दुसरी गोष्ट, वाचन क्षमता मुलांची कमी झालेली आहे. अवांतर पुस्तकं वाचन किंवा गोष्टीची पुस्तकं किंवा स्वतः लेखन एखादा विषय द्यायचा. जरी तुम्ही टीव्ही बघितला तरी सुद्धा टीव्हीवर तुला काय आवडतं, कार्टून, तू आज काय बघितलं, हे पाच वाक्य लिहून टा. असं जरी मुलांना म्हणलं तरी शब्द संग्रह वाढतो.
1: खरं.
0: म्हणजे या पद्धतीने जरी प्रयत्न केले मराठी विषयामध्ये तरी चालू शकतं. गणितामध्ये सुद्धा तेच आहे की तुम्ही पाढे पाठांतर हा भाग तर आहेच आहे, परंतु आता पाठांतराला मुलांची बैठक नाहीये. आणि त्याचं कारण सर्वस्वी पालक वर्ग आहे. मुळात पालक वर्गच हर हुन्नरी झालेला आहे. आपल्या मुलांसाठी त्यांना कुठलाच त्याग नको आहे हे मी अगदी स्पष्ट सांगू शकते. त्यामुळं हे थोडस वातावरणात खूप बदल झालेला आहे. त्यांच्या मुलं त्यांच्या गतीनं जात असतात, शिक्षक त्यांच्या नियमानं शिकवत असतात आणि पुढे जो काही चमकणारा असतो तो आपल्या बुद्धिमत्तेने चमकतो. एवढंच आहे आता सध्या.
1: सध्या तुम्ही निवृत्तीचं आयुष्य जगत आहात, रिटायर्ड झालेले आहात. तुम्ही म्हणालात किती, 2017 म्हणजे जवळजवळ 8-9 वर्ष झाली.
0: 9 वर्ष झाली मला, मार्चला 9 वर्ष पूर्ण झाली.
1: बरोबर. मग तुमचे छंद आवडी निवडी काय आहेत किंवा त्या आता जोपासल्या जात आहेत का? म्हणजे पूर्वी तर तुम्ही खूप बिझी असाल व त्याविषयी.
0: मला छंद म्हणजे मी एक तर विविध विषयाचं सखोल ज्ञान घ्यायचं अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत. लहान मुलांकडून मला मोबाईलच्या बऱ्याचशा गोष्टी कळत नव्हत्या, त्या सुद्धा मी अगदी बारकाईनं समजून घ्यायचा प्रयत्न करते. आणि त्याच्यामध्ये दुर्लक्ष करत नाही की आपल्याला का नाहीये, का हा प्रश्न माझ्या पुढे असतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे मी ते करत असते. दुसरं, मला योग शिक्षणाची आवड आहे. तर मी अजून सुद्धा आमच्या सिनियर सिटीजनच्या ज्या काही लेडीज आहेत त्यांचे आम्ही योगाचे क्लास म्हणजे क्लास असं नाही पण एकत्रित त्यांना मार्गदर्शन करतो.
1: बर.
0: आता कुठल्याही उदरनिर्वाहासाठी नाही पण आपल्याकडून त्यांना काहीतरी थोडासा फायदा व्हावा हेही सध्या चालू असतं.
1: बर.
0: त्यानंतर शिक्षक पालक आणि यांचा समन्वय असतोच, मैत्रीपूर्ण संबंध आहेत माझे. सण समारंभ कौटुंबिक सोहळे

0: हे सगळ्यामध्ये मी हिरवी ना भाग घेत असते.
1: बरं
0: पारंपरिक जेवढं काही पद्धती आहेत तेवढ्या जपण्याचा प्रयत्न करते की आजपर्यंत आपल्याला जे जमलं नाही ते आनंदानं करायचं आणि घरामध्ये सुख समाधान निर्माण करायचं.
1: खरं
0: हे सगळ्यामध्ये माझ्या सकारात्मक भूमिका माझ्याकडे जास्त आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळं जनमानसामध्ये माझ्याकडे आपुलकी प्रेम निर्माण होतं. जिद्द चिकाटी आणि अभ्यास वृत्ती असल्यामुळं सगळेजण थोडस आपलंस वाटतात.
1: खरंय.
0: याच्यापेक्षा सुख काय पाहिजे असतात.
1: नक्कीच नक्कीच. आता नातवंड असतील ना.
0: नातवंड आहेत. नातू माझा कॉलेजच्या सेकंड इयरला आहे. नात दहावीला आहे. तेही उत्तम पद्धतीनं त्यांच्या गतीनं त्यांच्या आई वडिलांच्या मार्गदर्शनानं पुढे चाललेली आहेत. आपण सपोर्टिंग आहोतच त्याला. रेग्युलर आम्ही दोघ जण स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घेतो. सेवानिवृत्ती झाल्या म्हणून सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दिनचर्या आमची ठरलेली

0: चाललेली आहेत, आपण सपोर्टिंग आहोतच त्याला. रेग्युलर आम्ही दोघं जण स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घेतो. सेवानिवृत्ती झाल्या म्हणून सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दिनचर्या आमची ठरलेली असते.
1: बर,
0: वेळेतच जेवणे, वेळेतच सकाळ संध्याकाळ फिरायला जाणे, सगळ्या प्रकारचे पदार्थ घरात करून खाणे, वेगवेगळे पदार्थ, बाहेरच्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा फक्त, पोट भरून नाही.
1: बरोबर,
0: तेही समजलं पाहिजे आपल्याला बाहेर जगात काय आहे ते.
1: बरोबर,
0: अशा पद्धतीनं योग्य समन्वय साधून, नव्या जुन्या पिढीशी समन्वय साधून आनंदी कसं राहायचं, एवढं मी बघतो आता फक्त.
1: नक्कीच, आता हा मुद्दा तुम्ही म्हंटलात म्हणून विषय काढते की नव्या आणि जुन्या पिढीचा समन्वय. बरेचदा असं होतं की याच गोष्टी जमत नाहीत लोकांना आणि मग कुठेतरी क्लेश किंवा वाद निर्माण होतात, तर याबद्दल काय सांगाल?
0: तर मला एवढंच सांगावं असं वाटेल, एक माणूस वाचायला आला पाहिजे, हे पहिली गोष्ट.
1: खरंय,
0: माणूस नुसता बघून चालत नाही, वाचायला आला पाहिजे, समोरच्याला आपला मुद्दा पटवून देत बसायचं नाही, हे मी स्वतःच माझं तत्व आहे. सांगायचं पण नाही, त्याचं निरीक्षण करायचं. निरीक्षण करताना हे अमुक एक गोष्ट अशी असती तर बरी झाली असती, तिथं नियमात घालायचं नाही, आपले शब्द जपून वापरायचे. हे असं जर केलं तर समोरच्याने ऐकून घेतलं ठीक आहे, नाही ऐकून घेतलं तर आपण समजायचं की नाही पटत, तो विषय सोडून द्यायचा आणि आपण स्वतः त्याच्यामध्ये जास्त इंटरफेअर करायचं नाही, हे पहिलं तत्व.
1: एखादी गोष्ट अशी आहे का की जी पूर्वी करायची खूप इच्छा होती पण आता ती निवृत्तीनंतर तुम्ही पूर्ण करताय, किंवा असं काही आहे का?
0: कसा विचार केला ना तर मी आता खूप समाधानी आहे. बालपणापासून कष्ट केले, शिक्षणाची आवड होती, शालेय विश्वामुळे मोठा जनसंपर्क मिळालेला आहे, जन मिळावं मन मिळावं स्वभाव आहे, आणि या सगळ्याला कौटुंबिक सौख्य आणि उत्तम आरोग्याची साथ आहे, आणि त्यामुळे मला असं काहीच वाटत नाही की माझा भूतकाळ मी आठवत नाही, भविष्याची काळजी करत नाही, आणि आनंद घेते, आनंदी देते आणि आनंदी राहते, एवढंच करते.
1: छान, खूप छान, तुम्ही हे बोललात यातच सगळं आलं की माणसाची कशा पद्धतीनं जडणघडण होते हे लक्षात आलं की तुम्ही सांगितलं अगदी सुरुवात खूप कष्टामध्ये गेली पण नंतर नंतर तुमच्यातली जिद्द, कष्ट करण्याची तयारी, या सगळ्या गोष्टींमुळं मेन शिक्षण असं आपण म्हणूयात.
0: हो,
1: हा, शिक्षण तुमचं चांगलं झालं आणि नोकरी केलीत आणि आता तुम्ही छान निवृत्तीनंतरचं आयुष्य जगत आहात.
0: अगदी बरोबर आहे. नको रे आता काळजी ती कशाची, मला प्रेरणा दे उत्तम आरोग्याची, एवढंच मी प्रार्थना करेन, बाकी कोणतीही नाही.
1: मुलाखतीच्या या शेवटच्या टप्प्यावरती तुमच्या आवडीचं एखादं गाणं सांगा जे आपण श्रोत्यांना ऐकूया.
0: ठीक आहे, हे सगळा माझा जीवन प्रवास उलगडताना मला शांता शेळकेंचं एक गीत आठवतं, आपल्या उषाताईनी उषा मंगेशकरांच्या स्वरातलं.
1: बर,
0: जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, तुमच्या माझ्या श्वासामधून आकारा यावे, जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे गातच राहावे.
1: वा, खर तर हेच तत्व तुम्ही अंगीकारलं किंवा सांभाळलं म्हणूनच आज एवढं छान आनंदी सुखी समाधानी आयुष्य तुम्ही जगत आहात असं म्हणूयात. तर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला असंच उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.

माझे जीवनगाण या कार्यक्रमामध्ये आज आरती सिद्धनेर्लीकर यांच्याशी ऐश्वर्या बेहरे यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून बोलत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

FM बँड 102.0 7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आज ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते राजेंद्र कुमार यांचा जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला आरजू या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, हजरत जयपुरी यांची गीतरचना, शंकर जयकिशन यांचं संगीत.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता झुक गया आसमा या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांचा आवाज, हसरत जयपुरी यांच्या गीतरचनेला संगीत दिले शंकर जयकिशन यांनी.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आई मिलन की बेला या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा

गूंज उठी शहनाई या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, भरत व्यास यांची गीतरचना, वसंत देसाई यांची संगीतरचना.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 11:33 झालेले आहेत. कार्यक्रमात आता लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, तलाश या चित्रपटासाठी मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, एस डी बर्मन यांचं संगीत.

0: तो अतिशय म्हणजे खरोखर जे अमरप्रेम म्हणतो ना की ते अनुभवायला मिळतं. या शेवटच्या एंड साठी मी हा पिक्चर 8 वेळा बघितलेला आहे. अतिशय सुंदर आहे हा पिक्चर.
1: श्रोते हो, अवश्य ऐका नितांत सुंदर गाण्यांचा कार्यक्रम गाणं मनातलं उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.

कार्यक्रमात आता अंजाना या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा आवाज, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची संगीतरचना, आनंद बक्षी यांची गीतरचना.

गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामध्ये आता गोरा और काला या चित्रपटासाठी मुकेश आणि लता मंगेशकर यांचा आवाज, आनंद बक्षी यांची गीतरचना, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत.

संगम चित्रपटातील या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते राजेंद्र कुमार यांचा आज जन्मदिन, तेव्हा त्यांची काही गाणी आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलीत.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. ठीक 12 वाजता मैत्रिणींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. दरम्यान आजच्या या प्रसारणामध्ये मी अनुजा तापसकर आपला निरोप घेते. नमस्कार.

मैत्रिणींनो आणि श्रोते हो, माझा दीप्ती आंबेकरचा आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुद्धिबळाच्या पटावर ही महिला आंतरराष्ट्रीय मास्टर भाग्यश्री ठिपसे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत. तर सर्वप्रथम आपण ऐकूया बुद्धिबळाच्या पटावर.

0: नमस्कार श्रोते हो, बुद्धिबळ हा एक प्राचीन बौद्धिक खेळ आहे। हा खेळ भारतात चतुरंग या नावाने ओळखला जायचा। पहिल्या चालीपासूनच या खेळाची रंजकता उत्तरोत्तर वाढत जाते। शह देऊन किंवा मात करून जिंकता येतं, ज्याला इंग्रजीत चेकमेट म्हणतात। राष्ट्रीय पटावर या खेळाला अनन्य साधारण महत्व आहे। 64 घरांचा हा खेळ कला आणि शास्त्र यांचा उत्कृष्ट मिलाफ मानला जातो। बुद्धिबळामुळे मेंदूला चालना तर मिळतेच, पण त्यासोबतच एकाग्रता, संयम आणि निर्णय क्षमतेसारख्या गुणांचाही विकास होतो। तेव्हा श्रोते हो, पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित बुद्धिबळ या खेळात महिला आंतरराष्ट्रीय मास्टर म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या म्हणजे भाग्यश्री ठिपसे यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। नमस्कार भाग्यश्रीताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे।
1: मला पण आज इकडे येऊन खूप आनंद झालाय।
0: भाग्यश्री ठिपसे यांनी बुद्धिबळातला राष्ट्रीय चॅम्पियनशिपचा मान मिळवला आहे। त्या 1911 मध्ये महिला आशियाई स्पर्धेच्या मानकरी होत्या। भाग्यश्री, ते तुम्हाला सुरुवातीला मला असं विचारायला आवडेल की

0: तुम्ही या खेळाकडे कशा वळलात, तुमची सुरुवात कशी झाली?
1: जेव्हा मी बुद्धिबळ खेळायला सुरुवात झाली त्यावेळेला बुद्धिबळ खेळाकडे बघायचा सामाजिक दृष्टिकोन वेगळा होता. साधारणतः विद्यार्थी दशेत असताना या खेळाकडे लोक ओढली जात नसत, कारण तुमचा अभ्यासाचा वेळ जातो. तर काय झालं की माझे वडील कैलास वसंतराव साठे हे बुद्धिबळाचे शौकीन होते आणि त्यांना बुद्धिबळाची आवड होती. 1972 साली बॉबी फिशर आणि बोरिस पास्की यांच्यामध्ये जागतिक अजिंक्यपदाकरता बुद्धिबळ स्पर्धा सुरू होती आणि ही स्पर्धा विविध कारणांच्यामुळे चर्चेत होती. त्या स्पर्धेचे गेम वर्तमानपत्रातून येत. मी मूळची सांगलीची बरं का, तर सांगलीमध्ये म्हणजे तसं थोडस बुद्धिबळाचं वातावरण पण होतं, कारण आमच्याकडे एक नूतन बुद्धिबळ मंडळ म्हणून जे आहे संस्था आहे ती वर्षानुवर्ष स्पर्धा घेत होती. तर माझे वडील त्या स्पर्धेचे गेम्स, त्यांना बुद्धिबळाची आवड असल्या कारणानं ते गेम्स पटावर लावून बघत, आणि मी 6वी 7वीत होते तर मला त्या खेळाविषयी आकर्षण वाटलं, कारण जनरली कुठलाही खेळ असतो त्यामध्ये ऍक्शन रिलेटेड गेम्स असतात. त्या खेळामध्ये काय चालू आहे मला कळत नव्हतं आणि त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मी माझ्या वडिलांच्या मागे लागले की मला हा खेळ शिकवा काय आहे. मी अभ्यासात बरी असल्या कारणानं त्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. मी खूपच हट्ट धरले होते आणि तेवढं पुरतंच ते मर्यादित राहिलं नाही. त्यांनी माझ्या भावांना पण शिकवलं. आमच्या 6 जणांचं कुटुंब, आई वडील आणि 3 बहिणी आणि 3 भाऊ. मी धरून मी घरात सगळ्यात धाकते. तर मला खेळ चांगला येतो असं वडिलांना वाटल्या कारणानं त्यांनी माझ्या भावांना पण हा खेळ शिकवला. घरातल्या घरात स्पर्धा बरोबर की तुम्ही एकमेकांशी खेळा आणि जो कोणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण ना खेळलाच पाहिजे, आपल्याला एवढं चांगलं येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण सांगलीत असल्या कारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
0: अच्छा.
1: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले. आम्ही टांग्यातून गेलो आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होते आणि मी पहिलाच गेम जिंकले तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता, कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल नव्हते, पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं, मग घरातही कौतुक झालं आणि अशा पद्धतीने या खेळाची

0: कुणी जास्त गेम जिंकेल त्याला बक्षीस देत काहीतरी पैसे वगैरे. तर ती खूप माझ्यासाठी महत्वाची गोष्ट वाटायची मला, आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन पण होतं की आपण ना खेळलाच पाहिजे, आपल्याला एवढं चांगलं येतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की बुद्धिबळाचं वातावरण चांगली असल्या कारणानं मे महिन्यामध्ये स्पर्धा घेतल्या जात.
1: अच्छा.
0: तर माझ्या त्या पहिल्या स्पर्धेकरता माझे वडील मला घेऊन गेले, आम्ही टांग्यातून गेलो, आणि त्या स्पर्धेत खेळणारी मुलगी मी एकटीच होते, आणि मी पहिलाच गेम जिंकले तो माझ्यासाठी सुद्धा आश्चर्याचा सुखद धक्काच होता, कारण मी खेळाडू म्हणून काही एवढी स्किल नव्हते, पण तरी पण मी तो गेम जिंकले आणि त्याचं खूप कौतुक झालं. पेपरमध्ये वगैरे नाव छापून आलं, मग घरातही कौतुक झालं, आणि अशा पद्धतीने या खेळाची माझी ओळख झाली असं मी म्हणेन. कारण जरी मी स्पर्धेत खेळले तरी या खेळामध्ये काही करिअर करायचा तसा स्कोपही नव्हता, की काही असा विचारही नव्हता. एका वर्षात माझ्या वडिलांचं निधन झालं आणि मग माझं शैक्षणिक करिअर सुरू होतं. तर 12वीला काही मार्कांनी माझी मेडिकलची ऍडमिशन हुकली, आणि त्याच वर्षी योगायोगाने साताऱ्यामध्ये स्टेट

0: तो आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाला, तर
1: कारण मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय स्पर्धा खेळत होते तर जवळजवळ त्या स्पर्धेनंतर 8 संख्या ऍक्टिव्हली खेळणाऱ्या महिलांची संख्या 2 ते 3% आहे. तर हे प्रमाण थोड्या प्रमाणात वाढलंय पण तरी म्हणावं इतकं वाढलं नाहीये.
0: आता बुद्धिबळ खेळामध्ये सुद्धा काही बदल झालेले आहेत का पूर्वीच्या तुलनेत स्पर्धांमध्ये सुद्धा?
1: बुद्धिबळ खेळाचे जे बेसिक नियम आहेत त्याच्यात स्पर्धांचे प्रकार बदलले, स्पर्धांच्या ज्या म्हणतो तुम्ही संधी वेगवेगळ्या मिळतात त्या बदलल्या आहेत आणि स्पर्धांच्या करता तयारी करायची पद्धत बदलली. पूर्वी काय होतं की स्पर्धा मी जसं म्हटलं की मोजक्या असायच्या, म्हणजे मी जर समजा सिलेक्ट झाले तर एक वर्ष मी एशियन चॅम्पियनशिप खेळीन, एक वर्ष एशियन झोनल खेळीन, एक वर्ष कॉमनवेल्थ खेळीन, एक वर्ष ऑलिम्पियड खेळीन, म्हणजे वर्षात एखादी स्पर्धा आम्हाला मिळायची. आणि आज जर त्याच्या तुलनेत पाहिलं तर जवळजवळ वर्षभर एका वेळेला प्रत्येक ठिकाणी 10-10, 12-12 टुर्नामेंट वेगवेगळ्या देशात होत असतात आणि त्यामुळे खेळाडूंना खेळायची संधी मिळते. त्या अखेरीज वर्ल्ड चेस फेडरेशन ज्याला आपण फिडे म्हणतो त्यांनी मुलांना प्रोत्साहन देण्याकरता वेगवेगळ्या वयोगटाच्या स्पर्धा सुरू केल्या, म्हणजे under 6, under 8 अशा स्पर्धा सुरू केल्या. त्यामुळे मुलं इतक्या लहानपणापासून या खेळाकडे ओढले जातात आणि स्पर्धात्मक खेळायला लागलेत आणि तेव्हाही अशी 6 वर्षाची मुलं नियमितपणे खेळून यश मिळवतात. ते साधारणपणे 14-15 वर्षापर्यंत ते खूप उत्कृष्ट खेळाडू बनतात. जेव्हा आम्ही खेळत होतो त्यावेळेला आम्हाला बुद्धिबळाचं स्वतःचं काही ज्ञान वाढवायचं असेल तर पुस्तकांचा आधार घ्यायला लागायचा, कारण त्यातून बरेच वर्ल्ड चॅम्पियन्सनी छान छान पुस्तकं लिहिलेली होती पण ती पुस्तकं भारतात उपलब्ध नसायची. मग आम्ही जेव्हा परदेशात जायचो त्यावेळेला आम्हाला ती पुस्तकं मिळाली की आम्ही विकत घ्यायचो आणि मासिकं यायची काही, त्या मासिकांचा अभ्यास करून आम्ही ज्ञान मिळवायचो. पण आज काय झालेलं आहे की संगणकामुळं बुद्धिबळामध्ये एक अशी रिव्होल्युशन झाल्यासारखी झालेली आहे, कारण संगणकामध्ये एका वेळेला सर्व जगातल्या खेळाडूंचे गेम तुम्हाला मिळतात कारण खेळाडूंचे डेटाबेस तयार झालेत. म्हणजे तुमच्याकडे आता करोडो गेम आहेत, अर्थात करोडो गेम आहेत म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं असं नाही, त्याचा आपण अभ्यास करायला लागतो आणि अभ्यास करून त्यातून तुम्हाला आवश्यक ते गोष्टी उचलायला लागतात. तर तेही किचकटच काम आहे. पण आमच्या वेळेला आम्ही बहुतेक वेळेला स्पर्धांना जायचो तर कपड्यांच्या पेक्षा पुस्तकांची संख्या, पुस्तकांच्यामुळेच बॅग भरती भरलेली असायची, कारण प्रत्येक स्पर्धेत अभ्यास करायला लागतो आणि तो करण्याकरता पुस्तकांची आवश्यकता असते.
0: बरोबर.
1: पण आता चित्र बदललंय आणि लहान मुलांना सुद्धा आता कॉम्प्युटर तुम्हाला ते वापरू शकतात आणि त्यातून गेम बघू शकतात, नवीन गोष्टी शिकू शकतात. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट, पूर्वी आम्हाला समजा कुणाशी खेळायचं असेल तर प्रॅक्टिस पार्टनर ज्याला म्हणता येईल तो सहज मिळायचा नाही. पण आज काय झालेलं आहे की ऑनलाईन चेस खूप पॉप्युलर झाले, म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावर तुम्ही लाईव्ह गेम खेळू शकता आणि तुमचा प्रतिस्पर्धक कोणी पण असू शकतो जगातला, म्हणजे अमेरिकेतला असू शकतो, रशियातला असू शकतो किंवा मुंबईतला पण असू शकतो. म्हणजे तुम्ही कुणाशीही खेळू शकता आणि तुम्ही खेळताना तुम्हाला असं बंधन नाही की तुम्हाला 1 तासाचाच गेम खेळला पाहिजे. तुम्ही अगदी भले 1 मिनिटापासून 3 मिनिटं 5 मिनिटं काहीही गेम खेळू शकता आणि काही वेळेला प्रॅक्टिस करण्याकरता याचा उपयोग होतो आणि काही वेळेला तुमचे करमणूक पण होते.
0: खूपच छान. आणि हे सगळं एकीकडे स्पर्धा सुरू होत्या, एकीकडे तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होतात, एखादा लक्षात राहिलेला किंवा आठवणीतला किस्सा, एखादा प्रसंग आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
1: आठवणीतला प्रसंग म्हणजे सुरुवातीकडला भारतीयांच्याकडे बघायचा दृष्टिकोन जगाचा खूप वेगळा होता. म्हणजे मी पोलंडला खेळायला गेले, कारण आता युरोपमध्ये थोडीतरी भारतीयांच्या विषयी माहिती होती, पण जेव्हा मी पोलंडला 1985 मध्ये खेळायला गेले 84-85 दरम्यान, त्यावेळेला म्हणजे माझ्याकडे लोक उत्सुकतेने बघायची, कारण माझा पेहराव भारतीयांच्या सारखा असायचा, वेस्टर्न पेहराव नसायचा, त्याखेरीज आपलं कुंकू वगैरे लावलेलं. तर ते त्यांना त्याची म्हणजे बऱ्याचदा त्यांना वाटायचं की हे काय आहे, हे काही माझी जन्मखून वगैरे आहे का, किंवा भारताविषयी सुद्धा त्यांची काही गैरसमज होते की भारतात अजूनही साप आणि नाग आणि गारुडी यांचे खेळ चालतात वगैरे, असे खूप गैरसमज होते. पण आता जगाचा भारताकडे बघायचा दृष्टिकोन बदललाय आणि ऍज अ चेस प्लेईंग कंट्री त्यावेळी आपली स्ट्रेंथ एवढी नव्हती, पण आज आपले भारताचे खेळाडू जगभर डंका वाजवत आहेत आणि वेगवेगळ्या स्पर्धा जिंकतात, त्यामुळे भारताकडे बघायचा दृष्टिकोन बुद्धिबळाच्या दृष्टीनं खूप बदललाय आणि सकारात्मक झालेला आहे तो. आणि मला अजून एक आठवण सांगावीशी वाटते की 1993 साली मी आणि प्रवीण, ग्रँडमास्टर प्रवीण, आम्ही लंडन मध्ये लॉर्ड्स बँक स्पर्धा खेळत होतो. तर त्या स्पर्धेत त्यांनी खेळाडूंच्या करता जर समजा कुणी फॅमिली मेंबर्स खेळत असतील, म्हणजे बहीण भाऊ

0: किंवा भाऊ भाऊ किंवा नवरा बायको किंवा आई मुलगा वगैरे असे खेळत असतील तर त्यांच्याकरता त्यांनी एक ट्रॉफी ठेवली ती आहे फॅमिली चॅम्पियनशिप म्हणून. आणि त्या स्पर्धेत काही ग्रँडमास्टर्स त्यांच्या म्हणजे पत्नींच्या बरोबर खेळत होते आणि ती ट्रॉफी आम्ही जिंकली आणि तो मला म्हणजे माझ्या दृष्टीने खूप आवडता क्षण आहे असं म्हणता येईल.
1: खूपच छान खूपच छान. मुळात बुद्धिबळाचा जो खेळ आहे याच्यासाठी पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि खूप शांत चित्ताने तो खेळला जाणं महत्वाचं आहे. तर याचा अभ्यासात म्हणा किंवा आपल्या रोजच्या जीवनामध्ये किती फायदा होतो काय सांगाल आपण. सध्या सगळीकडे कसं आपल्याला चलबिचल असं वातावरण पाहायला मिळतंय कारण
0: आजकाल आपल्याला असं दिसतं की लोकांच्या मध्ये संयम अजिबात म्हणजे त्यांच्यापाशी संयम असण्याची वृत्तीच कमी झाली आहे.
1: हो
0: कुठल्याही गोष्टीचं त्यांची जी ऍक्शन रिॲक्शन नाही आहे ती इन्स्टंट झालेली आहे. बुद्धिबळ खेळामध्ये बऱ्याच तुमच्या गुणांना जोपासलं जातं. जसं मी म्हणेन की तुमच्यापाशी एकतर एका जागी बसून विचार करायची प्रवृत्ती वाढू शकते, शांतपणा येतो, संयम तुमचा वाढू शकतो, त्याच्यानंतर फोकस म्हणा किंवा कॉन्सन्ट्रेशन म्हणा, नंतर तुम्हाला बुद्धिबळाच्या पटावरती काय असतं की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो आणि दुसरी गोष्ट जो तो निर्णय तुम्ही घ्याल त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही असता, दुसऱ्यावरती कुणावरती टाकू शकत नाही. तरी चांगली निर्णय क्षमता तुमची वाढू शकते. नंतर अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील ते अबिलिटी टू कॅल्क्युलेट म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, कल्पनाशक्ती, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती आणि तुमचे जे एखाद्या गोष्टीचं म्हणजे कारण एखादा निर्णय घेताना तुम्हाला त्याच्या मागचं कारण शोधून काढायला लागतं ती वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्की नक्कीच फायदा होतो. आणि असं एका रिसर्च मध्ये दिसून आलेलं आहे की वर्ल्ड चॅम्पियन गॅरी कॅस्परोने एक प्रयोग केला होता जर्मनीत. त्यांना तीन मुलांचे ग्रुप बनवले. एका ग्रुपला त्यांनी कुठली म्हणजे नॉर्मल त्यांचं एज्युकेशन चालू होतं, एका ग्रुपला त्यांनी फक्त मॅथमॅटिक्स या गोष्टीवर भर दिला आणि एका ग्रुपला त्यांनी फक्त अभ्यासावेळेचं चेस शिकवलं. तर जेव्हा वर्षाच्या अखेरीला या तिघांचे त्यांनी मूल्यांकन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की जी मुलं चेस खेळत होती त्यांची प्रगती खूप उल्लेखनीय झालेली होती. आणि मी म्हणते की फक्त चेस शिकण्यामुळे तुमची प्रगती होणार नाही तर चेसचा सराव केल्यामुळे तुमच्यामध्ये हे गुण विकसित होतील. बऱ्याच वेळा तुम्हाला वाटतं की तुम्ही चेस शिकलात म्हणजे तुमच्यात आपोआप त्याची वृद्धी होईल, तर तसं नाहीये. हा गेम शिकल्यानंतर तुम्ही रोज सराव केलात आणि या गोष्टींचा वापर केलात, जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्पनाशक्ती म्हणा, तर्कशुद्ध वृत्ती म्हणा किंवा संयम, कॉन्सन्ट्रेशन, फोकस या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर तुमच्या सरावात केला तर त्याचा अभ्यासाला नक्कीच फायदा होतो.
1: नक्कीच. आणि अभ्यास करणं म्हणा किंवा अगदी ऑफिसचं काम म्हणा ह्या सगळ्या
0: खूप गोष्टी. तुम्हाला अजून एक सांगायला मला आवडेल की आजकाल आहे ना आपल्याकडे अल्झायमरचं प्रमाण खूप वाढले.
1: खरंय खरंय.
0: आणि त्याच्याकरता बऱ्याचदा डॉक्टर तुम्हाला बुद्धीला चालना देणारे खेळ तुम्ही खेळा असं सांगतात, म्हणजे भले सुडोकू असो, शब्द कोड असो, पण त्याच्याबरोबर ते म्हणतात की बुद्धिबळ खेळल्यामुळे सुद्धा तुमच्या बुद्धीला चालना मिळायला मदत होईल आणि त्याच्यामुळे कदाचित आपण अल्झायमरला दूर ठेवू शकू.
1: अगदी खरं आहे. आणि हल्ली बैठ्या खेळ म्हणा किंवा बैठ्या ऍक्टिव्हिटी ह्या खूप वाढलेल्या आहेत. ऑफिसचं काम सुद्धा जास्त प्रमाणात कम्प्युटरच्या समोर बसूनच आपण करतो. बुद्धिबळ हा एक म्हणजे बसून किंवा बैठा स्वरूपातला खेळ आहे. तर मुळात या खेळासाठी एक फिजिकल ऍक्टिव्हिटी सुद्धा किती महत्वाच्या आहेत आणि त्या कोणत्या कोणत्या करणं अपेक्षित आहेत काय सांगाल आपण त्याविषयी.
0: कुठल्याही खेळाकरता म्हणजे लोकांचा असा थोडा एक समज आहे की बुद्धिबळ बैठा खेळ आहे तर तुम्हाला फिजिकल फिटनेसची एवढी आवश्यकता नाही, तर हे एकदम चुकीचं आहे. कारण बुद्धिबळ खेळण्याकरता तुमचा मानसिक स्टॅमिना जो म्हणतो आणि तुमची ऍबिलिटी टू कॉन्सन्ट्रेट, ऍबिलिटी टू हँडल स्ट्रेस या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकरता तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर त्याच्यावरती म्हणजे तुमचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि फिजिकल फिटनेस अतिशय आवश्यक मानला जातो. कार्लसन, आनंद ह्या खेळाडूंच्या मध्ये तर बुद्धिबळाच्या तयारी इतकाच फिजिकल फिटनेसला महत्व आहे. जेव्हा आनंद वर्ल्ड चॅम्पियनशिपची तयारी करत होता त्यावेळेमध्ये तो अशा चढावरती सायकलिंगची प्रॅक्टिस करायचा रोज, त्याचा स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणून तो त्याचा वापर करायचा की आपल्याला एका जागी बसून खेळायचे आणि आपल्याला कॉन्सन्ट्रेशन नीट करायचंय, तर आपलं फिजिकली फिट असलं पाहिजे. तुम्ही जर फिजिकल फिट नसाल तर तुमच्या खेळावरती दुष्परिणाम होणार आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक व्यायाम करतात म्हणजे बुद्धिबळाकरताच पूरक असं नाही, पण मी म्हणेन जनरली सगळ्याच लोकांनी जे बैठे गोष्टी करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. म्हणजे आपला स्वतःचा जो मुख्य एक्सरसाइज आहे योग

0: योगा मेडिटेशन त्याच्यानंतर जॉगिंग स्विमिंग त्याखेरीज तुमच्या आय आणि हँड कोऑर्डिनेशन करता रॅकेटचे गेम हे रेकमेंड केले जातात बुद्धिबळ खेळाडूंच्या करता आणि आम्ही बऱ्या प्रमाणात त्याला फॉलो करतो.
1: अगदी खरं आणि ह्या सगळ्याचा नक्कीच स्पर्धेच्या वेळेला म्हणा किंवा इतर वेळेला सुद्धा फायदा होत असेल जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते बुद्धिबळाची तेव्हा. पण मुळात स्पर्धेच्या काळामध्ये वातावरण कसं असतं, खूप टेन्शन असतं आणि पण मग ते कसं हाताळावं, काय सांगाल आपण त्याविषयी?
0: जेव्हा स्पर्धा खेळणार तर तुम्हाला टेन्शन आणि स्ट्रेस येणारच आहे, पण तुम्ही एक तर स्वतःला शांत ठेवण्याची अतिशय आवश्यकता असते. बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की स्पर्धेच्या वेळेला खूप तयारी करावी, पण खूप तयारी करून कित्येक वेळा तुम्ही मानसिक दृष्ट्या दमून जाता आणि बुद्धिबळ खेळात मानसिक दृष्ट्या दमून गेला तर तुमच्या खेळावरची जी पकड आहे ती कमी व्हायची शक्यता असते. तर चांगली विश्रांती असणं होणं आवश्यक आहे. तर स्पर्धेच्या दरम्यान योग्य प्रमाणात झोप, खाण्याचं सुद्धा प्रमाण तुम्ही एकदम बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे आणि त्याखेरीज थोडा होईल तितका व्यायाम केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही आचरणात आणल्या तर तुम्ही स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आणि जो स्ट्रेस आहे तो चांगल्या पद्धतीनं हाताळू शकाल.
1: आणि
0: कित्येक वेळेला गेम मध्ये तुम्ही पॅनिक होता तर पॅनिक होता का म्हणे, कारण जेव्हा बुद्धिबळामध्ये घड्याळाचा पण वापर केला जातो आणि तुम्हाला ठराविक वेळेत ठराविक खेळ्या करायच्या असतात. तर समजा एखाद्या खेळीकरता तुम्ही खूप जास्त विचार केला तर नंतर तुम्हाला कमी वेळ अवेलेबल असतो. तर हे जे वेळाचं तुम्हाला सांभाळायची जी वृत्ती आहे त्याचा सुद्धा तुम्हाला आयुष्यात नक्कीच फायदा होतो. म्हणजे बुद्धिबळाचा हा एक अजून एक फायदा मला दिसून येतोय.
1: हल्ली हातचालकीसारखे प्रसंग घडताना दिसतात, इंजिन किंवा ऍप म्हणा किंवा कम्प्युटरचा उपयोग केला जातो, काय सांगाल आपण त्याविषयी? म्हणजे एक खेळाडू म्हणून
0: अगदी महत्वाचा प्रश्न झालेला आहे आताशी, कारण पूर्वीच्या काळी इंजिन वगैरे नव्हतं आणि आता काय झालंय चेस अनालिसिस करणारे इंजिन तयार आहेत. तर त्यातलं जे बेसिक लेवलचे इंजिन असतं ते सुद्धा एखाद्या एक्सपर्ट खेळाडूपेक्षा चांगलं खेळू शकतं आणि जर तुम्हाला त्याची मदत घेता आली तर तुम्ही एखाद्या चांगल्या खेळाडूला सहज अडवू शकता. आणि वर्ल्ड चेस फेडरेशनचा ही गोष्ट लक्षात आल्यानंतर, कारण बऱ्याच वेळेला लोकांनी फसवलं, म्हणजे आता मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेन, अतिशय इंटरेस्टिंग अनुभव सांगते, पण त्याच्या आधी मी या गोष्टीमुळे काय झालं ते सांगते. तर लोक इंजिनचा वापर करायला लागले स्पर्धेच्या दरम्यान, किंवा त्यांच्या बरोबर कुणीतरी एखादा मित्र येऊन तो इंजिनचा वापर करून मूव सांगायला लागला. तर आता काय झालेलं आहे की स्पर्धेच्या हॉलमध्ये बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीला आत यायला मनाई आहे. दुसरी गोष्ट, कुठलीही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक गोष्ट तुमच्याकडे असता कामाने, इव्हन नॉर्मल जे घड्याळ असतं ते पण तुम्हाला घालायला अलाउड नाही. साधं पेन सुद्धा तुम्ही तुमचं घेऊन जाऊ शकत नाही. ऑफिशियल ऑर्गनायझर्स को पेन देतील त्याचाच वापर करायला लागतो, कारण पेन आम्हाला आमचा जो गेम आहे तो लिहिण्याकरता लागतो. पेन तर सुद्धा तुमचं स्वतःचं पेन तुम्ही वापरू शकत नाही. तर ही सगळी बंधनं आणली आहेत, कारण ही बंधनं आवश्यक आहेत, कारण चिटिंगच्या प्रकारात खूप निदर्शनास आले. माझा एक अनुभव सांगते की माझे मिस्टर प्रवीण टिपसे जेव्हा स्पर्धा करत होते दिल्लीला, मोठी स्पर्धा होती आणि ते लीडिंग होते, म्हणजे त्यांचा स्कोअर चांगला होता, ते टॉपवर होते. त्यावेळेला एक त्यांच्यापेक्षा कमी गुणवत्तेचा स्पर्धक त्यांच्या समोर आला खेळायला आणि स्पर्धा खेळताना त्यांच्या असं लक्षात आलं की हा मुलगा प्रत्येक साध्या साध्या मुला पण खूप विचार करतोय आणि काही चांगल्या मुला पण करतोय. नंतर एक वेळ अशी आली की त्यांनी त्याला ड्रॉ ऑफर केली. जनरली गेम मध्ये पुढे काही होत नसेल तर तुम्हाला एक ऑप्शन असतो की तुम्ही ऑपोनंटला बरोबरीचा प्रस्ताव देऊ शकता, आणि हा खेळाडू नावाजलेला नव्हता, एकदम नवखा खेळाडू होता आणि एक ग्रँडमास्टर तुम्हाला अशी ऑफर देतो तर कुठलाही नवखा खेळाडू आनंदाने तो स्वीकारतो, पण हा ते पण करायला तयार नव्हता. आणि त्याच्यानंतर तो गेम जिंकला तो नवखा खेळाडू, आणि आर्बिटर जे असतात त्यांच्या पण लक्षात आलं की काहीतरी चुकीची गोष्ट होते. मग गेम झाल्यावरती त्यांनी त्याला वेगळ्या खोलीत नेली आणि त्याची तपासणी केली तर त्याची पूर्ण बॉडी वायरनी कनेक्टेड होती. आणि त्याला विचारलं की तू कसा याचा वापर करतोस, तर त्याचा एक मित्र जो आहे तो दूर कुठेतरी हॉस्टेलमध्ये बसलेला होता आणि त्याच्या कानामध्ये आत त्यांनी इन्सर्ट केले ते स्पीकर मायक्रोफोन आणि तो मूव केल्यानंतर पायानं टॅप करायचा असा. आणि तिकडचा जो खेळाडू आहे ना तो वेगवेगळ्या मूव्ह सांगायचा. जर त्यानं बरोबर मूव्ह गेस केली, म्हणजे ऑपोनंटनं काय मूव्ह केली हे त्यानं बरोबर गेस केली, तर हा तीन वेळा टॅप करायचा पाय आणि मग त्यावरून तो त्या मूव्हला काय उत्तर इंजिन देतोय ते ह्याला सांगायचा आणि याच्या कानात ऐकू यायचं आणि मग तो ती मूव्ह करायचा. तर हे निदर्शनात आलं आणि त्यानं त्याची मोडस वापर

0: ट्रीटमेंट सांगितले, त्याच्यानंतर त्याला चेस्ट मधून डिबार करण्यात आलं आणि जो सरांचा पॉईंट गेला तो त्याला परत दिला. पण म्हणजे अशा पद्धतीचं चिटिंग होऊ शकतं, कारण तो खेळाडू खेळाडूच नव्हता, पण स्पर्धेच्या बक्षिसाच्या अपेक्षेनं आलेला होता आणि त्याला ते बक्षीस मिळवायचं होतं, तर फायनान्शियल गेन करता तो चिटिंग करत होता. आणि असं बऱ्याच ठिकाणी आढळून आल्यानंतर आता हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आणि तुमचं चेकिंग केलं जातं प्रत्येक खेळाडूचं, जसं आपलं एअरपोर्ट वरती वगैरे चेकिंग केलं जातं, तर त्याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीची मशीनरी वापरून चेकिंग केलं जातं. आणि तुम्हाला तुमचं कुठली गोष्ट आत नेला अलाउड नाही, म्हणजे खाण्याचं एखादं केळं वगैरे नेलं तर चालू शकतं, पण बाकीच्या गोष्टी स्त्रियांना छोटीशी पर्स अलाउड आहे, पण बाकी काही तुम्हाला आत घेऊन जायला मनाईये. आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या कुणाशी बोलायचं नसतं. त्या असे त्यांनी जाचक नियम केलेत, पण ते आता आजच्या युगात आवश्यक झालेत. पूर्वी अशा काही गोष्टी असायच्या नाहीत की एवढं चिटिंगचं प्रमाणही नव्हतं.
1: आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अनेक बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी पुस्तकं होती आणि आता सगळ्यांच्या हातात लॅपटॉप दिसतो. पूर्वी तुम्हाला खूप पुस्तकं न्यावी लागायची, पण आता तो एक लॅपटॉप नेला तरी काम भागतं. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: ऍक्च्युली जसं मी तुम्हाला सांगितलं की आता पूर्वी आमची बॅग भर पुस्तकच असायची, आज आम्ही लॅपटॉप घेऊन जातो, त्याच्यात करोडो गेम असतात, पण फक्त त्याच्यामुळं तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि तुमच्याकडे गेम्स आहेत म्हणून काही तुम्हाला चांगला तुमचा खेळ उंचावता येईल असं नाही, तर तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते. ते जे गेम्स आहेत ते तुमचे उपयोगी गेम, तुम्ही जे ओपनिंग खेळता त्याचे गेम्स, त्यांचा तुम्हाला अभ्यास करायला लागतो. त्यातून निवडक गेम्स जे आहेत चांगल्या लोकांनी खेळलेले, त्याच्यावरून तुम्ही स्वतःचं अनुमान काढायला लागतं की मला हे सुटेबल आहे, मी अशा पद्धतीने खेळू शकते. ही सुविधा झाली की आम्ही फक्त एक लॅपटॉप घेऊन जाऊ शकतो, पण तुम्हाला करायला लागणारे कष्ट काही कमी झालेत असं मी म्हणताय. आणि आमच्या वेळेचे कष्ट वेगळ्या प्रकारचे होते आणि आता खूप जास्त प्रमाणात डेटा अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खूप जास्त वेळ द्यायला लागतो त्यातून सगळ्या गेम मधून तुम्हाला आवश्यक गेम निवडायला. आणि पूर्वीच्या तुलनेत अजून एक निवड, म्हणजे पूर्वी चेस प्लेईंग एज, म्हणजे तुम्ही एक चांगला खेळाडू बनायचं वय जे होतं ते खूप जास्त होतं. म्हणजे साधारणपणे 22-23 वर्षी तुम्ही एक चांगला खेळाडू, परिपक्व खेळाडू बनवू शकत होतात, पण आज हे वय खूप कमी झालेलं आहे. कारण पूर्वीच्या तुलनेमध्ये आज मुलं 5-6 वर्षी खेळायला शिकतात आणि 5-6 वर्षी खेळायला शिकून फक्त खेळायला शिकतातच असं नाही, तर ते ट्रेनिंग घेतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला नियमितपणे स्पर्धात खेळतात. स्पर्धात खेळल्यानंतर एखादा गेम चांगला झाला किंवा नाही त्या गेमचं ते अनालिसिस करतात आणि त्यातून काहीतरी बोध घेतात. आणि अशा पद्धतीने ते जवळजवळ 8-10 वर्ष बुद्धिबळासाठी पूर्ण त्याग, बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग करून वाहून घेतात. तेव्हा ते 14-15 वर्षे चांगले खेळाडू बनतात. आता आपलेच खेळाडू बघा ना, की गोकेश लोमाराजू गोकेश जो आता वर्ल्ड चॅम्पियन आहे, त्यानं 20 वर्षाच्या आधी 18 वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकून एक मोठा विक्रम केला. प्रज्ञानंदा अर्जुन इरगेसी, आपल्याकडे खेळाडूंच्याशी रांग आहे, पण ही मुलं एका दिवसात तयार झालेली नाहीत, ही 5-6 वर्षापासून खेळत आहेत.
1: खरंय, मुळात कुठलाही खेळ खेळण्यासाठी मार्गदर्शन चांगलं लाभणं गरजेचं असतं. तसंच या बुद्धिबळाच्या खेळात सुद्धा मार्गदर्शन योग्य मिळणं किंवा समोरचे आपल्याला लाभलेले गुरु काय सांगतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. काय सांगाल आपण त्याविषयी?
0: एक तर तुम्हाला उत्तम मार्गदर्शक मिळण्याची आवश्यकता आहे, म्हणजे जो तुम्हाला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल की तुमच्या खेळातल्या खाचाखोचा समजून कुठं तुम्ही चुकताय, तुमचे काय विकनेसेस आहेत, तुमचे काय स्ट्रेंथ्स आहेत, त्या प्रमाणात तुम्हाला जर मार्गदर्शन केलं, त्यानंतर फक्त मार्गदर्शनच नाही तर त्याचबरोबर त्या खेळाडू, जो कोणी विद्यार्थी असतो किंवा खेळाडू असतो, त्याला स्पर्धा खेळण्याकरता पाठवून देणं किंवा त्याला स्पर्धा खेळायला भाग पडणं हे एक महत्वाची गोष्ट आहे. कारण तुम्ही ज्ञान मिळवलं म्हणजे सगळं नाही, तर त्या ज्ञानाचा तुम्हाला उपयोग करता येतो की नाही. आणि बुद्धिबळासाठी लागणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्हाला बोर्डवरती येणारा स्ट्रेस, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, या गोष्टी सगळ्या तुम्हाला हँडल करता येतात की नाही, स्पर्धा खेळल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळं ज्ञान मिळवल्यानंतर तुम्ही स्पर्धा खेळणार आणि स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेत तुम्ही जे गेम खेळलाय त्यांचं अनालिसिस करणं योग्य पद्धतीनं या तुमच्या यशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या पायऱ्या आहेत. आणि स्वतःचा स्वतः पण अभ्यास करणं, म्हणजे मार्गदर्शक असणं आवश्यक आहे, पण फक्त मार्गदर्शकावर अवलंबून न राहता त्याच्यापाशी इतकी उत्सुकता पाहिजे की त्यांनी स्वतः खूप अभ्यास करायची तयारी ठेवली पाहिजे. स्वतः अभ्यास करून गुरुला त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत मार्गदर्शकला की बाबा काय हे का असं होतंय ते का होतंय जी उत्सुकता असण्याची आवश्यकता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा

0: संगम होतो तेव्हा एक चांगला खेळाडू बनू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. भाग्यश्रीताई, तुम्ही स्वतः आणि प्रवीण टिपसे सर दोघे जण एकाच क्षेत्रामध्ये आहात, तर कसा फायदा होतो? आता तुम्ही एकमेकांशी कसं तुमचं बोलणं होतं, एक कोच एक्सपर्ट म्हणून तुम्ही काय सांगाल?
0: ऍक्च्युली आम्ही दोघेही खेळाडू असल्याकारणाने आम्ही एकमेकांच्या गरजा समजू शकतो. नंतर जेव्हा आम्ही मुख्य म्हणजे चर्चा करू शकतो, कारण तेही बुद्धिबळ खेळतात, मी बुद्धिबळ खेळतात, तर आम्ही चर्चा करतो, अनालिसिस करतो. आणि त्याचा एक जेव्हा आम्ही अगदी ऍक्टिव्हली खेळायचो तर खूपच फायदा व्हायचा. आणि स्पर्धाला आम्ही एकत्र जाऊ शकायचो, त्यामुळं तुम्हाला आपण घरी नाहीये याची जाणार, बऱ्याच वेळा यू मिस युअर होम तसं व्हायचं नाही. आणि एकमेकांना सपोर्ट आणि एनकरेजमेंट करू शकायचो, सल्ले देऊ शकायचो आणि कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक. कित्येकदा काय होतं की तुम्हाला क्रिटिक पण बनायला लागतं. जर एखादा जर खराब खेळला तर तुम्हाला काही वेळेला टीका करून का होईना सांगायला लागतात, पण ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने एकमेकाला सांगू शकलो, समजू शकलो, आणि याचा आमच्या दोघांच्याही खेळाकरता फायदा झाला असं मला वाटतं.
1: अरे वा, खेळ म्हटला की त्याच्यातल्या प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणं गरजेचं असतं, आपली पुढची खेळी कशी चालणार आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. टिप्स म्हणून तुम्ही काय सांगाल या बुद्धिबळाच्या स्पर्धेमध्ये, किंवा बुद्धिबळ खेळ खेळण्यासाठी आता जी तरुण मंडळी पुढे येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांना तुम्ही काय सांगाल?
0: बऱ्याच पालकांना वाटतं की बुद्धिबळ खेळण्याकरता सगळा वेळ द्यायची आवश्यकता आहे, आणि मग कित्येकदा म्हणजे साऊथमध्ये मुलं शैक्षणिक क्षेत्रापासून म्हणजे वर्षात एकदाच फक्त परीक्षा द्यायला जातात आणि बाकीच्या वेळेला या खेळावरतीच त्यांचं लक्ष असतं. तर तसं न करता तुम्हाला या सगळ्या गोष्टींची योग्य सांगड घालता आली पाहिजे, म्हणजे अभ्यास. कारण अभ्यास हा फक्त तुमचा काही अकॅडमिक इंटरेस्ट साठी नाही, त्याच्यामध्ये तुमची सोशल डेव्हलपमेंट पण होत असते. तर अभ्यास आणि खेळ त्याचा योग्य सांगड घालणं आवश्यक आहे, आणि जास्तीत जास्त मिळते त्या स्पर्धा खेळून त्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि नक्कीच हा खेळ सगळ्यांनी शिकला तर पाहिजेच, आणि जमलं तर त्याचा नियमित सराव केला तर त्यांना मी जसे बुद्धिबळाचे फायदे सांगितले त्याचे तसे फायदे त्यांना मिळू शकतील असं मला वाटतं.
1: नक्कीच. तेव्हा भाग्यश्रीताई, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि बुद्धिबळ या खेळाविषयी खूप छान पद्धतीनं सगळ्या श्रोत्यांना उलगडून सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: मला पण इकडे येऊन बोलायची संधी मिळाली आणि या खेळाविषयी लोकांच्या जागरूकता निर्माण करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी आकाशवाणीचे आभार मानते.
2: श्रोते हो, बुद्धिबळ हा असा खेळ जो खेळत असताना मनाची एकाग्रता आणि बुद्धीचा वापर या दोहोंची सांगड घालत व्यक्तिमत्व विकास होत जातो. आजकाल अनेक पालक आपल्या मुलांना आवर्जून चेसच्या क्लासला घालतात. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू गुकेश प्रज्ञानंद हे युथ आयकॉन बनले आहेत. बुद्धिबळ हा खेळ ज्या पटावर खेळला जातो तो काळ्या पांढऱ्या चौकटींचा पट आणि खेळातील प्यादे या सर्वांशी मुलांची दोस्ती होत जाते. प्रत्येक वयोगटाला हा खेळ भुरळ पाडत जातो. श्रोते हो, आत्ताच आपल्याला बुद्धिबळ या खेळाविषयी महिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ मास्टर भाग्यश्री ठिपसे यांनी खूपच सुंदर माहिती सांगितली. त्यांची मुलाखत घेतली होती मधुलिका नेरूरकर यांनी.

रसिका हो, मनुष्याला जसा शरीराचा व्यायाम गरजेचा तसाच मनाचाही व्यायाम तितकाच महत्वाचा. मनाच्या नियमित व्यायामाने कदाचित विस्मरणाच्या आजाराची शक्यता कमी होऊ शकते, तर अशा या स्मृतींना जपणे, सुडोकू, शब्दकोडे, बुद्धिबळ किंवा स्मरणशक्तीसारखे असे खेळ खेळणे हे उत्तम पर्याय आपल्यापुढे आहेतच. तर अशा या स्मृतीवर्धन मालिकेचा पहिला भाग आज आपणासमोर आम्ही घेऊन आलो आहोत. पहिल्या भागात अलकनंदा पाध्ये यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकांपैकी पहिला भाग, अलकनंदा पाध्ये यांची घेतलेली मुलाखत नेहा खरे यांनी.

0: श्रोत्या नमस्कार. सुदृढ मन सर्वांसाठी असं घोषवाक्य घेऊन इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ ही 1990 सालापासून ठाण्यात, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रभर खरं तर कार्यरत आहे. डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि डॉक्टर शुभा थत्ते यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अशी ही संस्था. याखेरीज आरईबीटीचा अभ्यासक्रम आणि इतरही वेगवेगळे मानसिक आरोग्याशी निगडीत असे काही अभ्यासक्रम तिथे शिकवले जात असत. मुख्यतः मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये आयपीएचचे वेगवेगळे प्रकल्प राबवले जातात. मैत्र ही हेल्पलाईन सुद्धा संस्थेमार्फत चालवली जात असे आणि याखेरीज मानसिक आरोग्याशी संबंधित, मनोविकासाशी संबंधित वेगवेगळे अभ्यासक्रम हे संस्थेमार्फत चालवले जातात. या कार्याशी अगदी जवळून परिचय झालेला आणि आधी हे सगळं शिकून घेऊन नंतर त्या संस्थेशी जोडल्या गेलेल्या अशा अलकनंदा पाध्ये आज आपल्याकडे आलेले आहेत. अलकनंदाताई नमस्कार.
1: नमस्कार.
0: आयपीएचचा सप्तसोपान प्रकल्प याविषयी आम्ही खरं तर यापूर्वी डॉक्टर शुभा थत्ते यांच्याकडून माहिती घेतली होती आणि या सप्तसोपानच्या अंतर्गतच मला वाटतं स्मृतीवर्धन हा जो प्रकल्प आहे त्याच्याशी तुम्ही संलग्न आहात आणि खूप नाविन्यपूर्ण असे उपक्रम तुम्ही राबवत असता, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज तुमच्या सुरू असतात या संकल्पनेअंतर्गत. तर स्मृतीवर्धन म्हणजे काय त्याविषयी थोडी माहिती द्या.
1: आपला देश हा सध्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातोय. त्याची लोकसंख्या साधारण 144 कोटीच्या आसपास आहे आणि त्यातही वृद्धांची म्हणजे 60 आणि त्याच्यावरच्या वयाच्या व्यक्तींची संख्या जवळपास 13 ते 14 कोटींच्या आसपास आहे. आता औषध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या शोधांमुळे माणसाचं आयुर्मान वाढलंय, पण ते वाढलेलं आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्वाचं आहे ना. आता कौटुंबिक जबाबदाऱ्यातून मुक्त झालेल्या आणि आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्वावलंबी असणाऱ्या कुठल्याही वृद्धाला म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जर आज आता आपण विचारलं की बाबा तुमची आता इच्छा काय आहे याच्या पुढे, तर मला खात्री आहे की कोणीही आता प्रमोशन, चांगली नोकरी किंवा घर किंवा असलं काहीच मागणार नाही. तर ते सांगतील की मला शेवटच्या श्वासापर्यंत कोणावरही अवलंबून राहायची वेळ येऊ नये.
0: अगदी खरंय.
1: तर त्यामुळे अखेरच्या श्वासापर्यंत स्वावलंबी राहायचं असेल तर आपल्या शरीराने किमान धडधाकट राहणं हे गरजेचंच आहे ना. आणि त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण शरीराची योग्य ती काळजी सुद्धा घेत असतात, जसं की नियमित व्यायाम करणं, संतुलित आहार, योग साधना वगैरे वगैरे करतच असतात. पण मेंदूच्या

0: आरोग्यासाठी आपण काही खास प्रयत्न करतो का? आणि नसला तर मात्र जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: कारण मेंदू हा सुद्धा आपल्या शरीराचाच भाग आहे ना, आणि बाकीच्या अवयवांप्रमाणे उतार वयात तो सुद्धा थकतच जातो. म्हणजे बघा हा, की आता आपल्या कानाची श्रवण शक्ती क्षीण झाली तर आपण त्यावर लगेच श्रवण यंत्राचा मार्ग शोधून काढलाय. अधूदृष्टीबद्दल तर आजकाल बोलायलाच नको. 5 वर्षाच्या नातवापासून 85 वर्षाच्या वृद्धांपर्यंत सर्रास सगळीकडे चष्म्याचा वापर होताना दिसतोय. तिथे चष्मा मिळतो. दातांनी साथ सोडली तर आजकाल इम्प्लांट तरी करतात, नाही तर कवळी आहेच की.
1: हो ना.
0: त्याच्या खाली जर विचार केला तर आपली मान, तर मानेच्या किंवा व्हर्टिगोच्या समस्यांसाठी मानेला पट्टा किंवा कॉलर आहे. आणि हृदय रोगासाठी बायपास किंवा किमान अँजिओप्लास्टीचे पर्याय आहेत. त्याच्या पुढे आणखी विचार केला तर कंबरदुखीसाठी कमरेला सपोर्ट करायला आपल्याकडे कंबर पट्टा असतो. त्याच्या खाली आणखीन गुडघ्यांपर्यंत गेला तर नी रिप्लेसमेंटचे पर्याय आहेत. थोडक्यात काय तर शरीरातल्या कुठल्याही अवयवांपर्यंत आपल्याकडे काही समस्या निर्माण झाली तर काहीतरी पर्याय शोधता येतात. पण मला सांगा मेंदूसाठी काय, अर्थात इथे मी गंभीर आजारांबद्दल आपण सांगत नाहीये हा, पण वाढत्या वयानुसार आपले हात पाय ज्याप्रमाणे थकताय तसं मेंदूही थकलेलाच असतो ना. आता मेंदूतल्या पेशींची संख्या, त्यांना होणारा रक्त पुरवठा, नंतर त्यांचा आपापसातला संवाद म्हणजे कोऑर्डिनेशन, या सगळ्यावर सुद्धा वाढत्या वयाचा परिणाम होतच असतो की. त्यांनी काय होतं तर आपल्या स्मरणशक्तीची धार हळूहळू बोथट होत जाते.
1: म्हणजे हल्ली आता डिमेन्शियाचे विस्मरणाचे रुग्ण वाढत आहेत.
0: हो हो ना.
1: आणि जरा ही समस्या सुद्धा थोडी अलीकडच्या वयात यायला लागली.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर त्याबद्दल म्हणजे असं बघा हा, की आता तुम्ही म्हणालात तसं त्याच्यावर सांगते. आपल्याला कुठेतरी रस्त्यात एखादी व्यक्ती भेटते, आपण तिच्याशी छान गप्पा मारतो, घरी येऊन आपण कोणाला सांगायला जातो तर त्यांचं नावच आपल्याला त्या क्षणी आठवत नाही कोण बरं, असा जो प्रकार असतो. आणि आणखीन तुम्हाला माहिती असेल की आपल्या स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास होणारी गोष्ट म्हणजे की आपण ओट्यापासून फ्रीज पर्यंत जातो आणि फ्रीज उघडताना आपल्याला लक्षातच येत नाही की आपल्याला फ्रीजमधनं नक्की काय काढायचं, आपण कशाला आलो होतो इथे. हा बहुतेक सगळ्यांची अडचण असते. आता अर्थात ही झाली वांगी दाखल, दोन उदाहरणं मी सांगितली. पण तुम्ही आता जे म्हणाला डिमेन्शिया, तर हा काही डिमेन्शियाचा प्रकार नाही बरं का. म्हणजे घाबरायचं कारण नाही. तसं अशी एखादी जर बाब सोडली तर तुम्ही एरवीचे दैनंदिन व्यवहार अगदी व्यवस्थितच करत आहात, त्यामुळे या असल्या प्रकारच्या विस्मरणाला आपण ढोबळ मानाने सर्वसाधारण विस्मरण असं म्हणू शकतो. आणि ते कोणाच्याही बाबतीत होतं हा. पण समजा हा तर की एकच प्रश्न मी तुम्हाला विचारला, तुम्ही मला त्याचं उत्तर दिलंय, परत 5 मिनिटांनी मी तोच प्रश्न तुम्हाला विचारते आणि परत हे वारंवार जर मी करत असेल किंवा थोड्या वेळापूर्वी घडलेली काहीतरी गोष्ट मला आठवतच नाहीये किंवा माझ्या विचारात सतत काहीतरी उलटसुलट गोंधळ होत आहे, आणि त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आसपासच्या लोकांना, तुमच्या कुटुंबियांना तुमच्या स्मरणशक्तीबद्दल जर का शंका वाटायला लागली तर तो मात्र सर्वसाधारण विस्मरणाचा प्रकार नाही तर तो गंभीर असू शकतो. मेंदूच्या क्षमता हळूहळू कमी होत जाणाऱ्या आजाराला डिमेन्शिया म्हटलं जातं. कोणावरही वेळ अशी नकोच यायला, पण त्यामुळे मात्र येणारं परावलंबन हे अटळच असतं. तर त्यासाठी आता शारीरिक व्यायामाबरोबर मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवण्यासाठी नियमित प्रयत्न झालेच पाहिजेत. म्हणून आजकाल बघा की शारीरिक व्यायामासाठी जिम मध्ये जातात, व्यायाम करून घेतले जातात. त्याचप्रमाणे माझ्या या स्मृतिवर्धन सत्रामध्ये मेंदूसाठी आवर्जून वेगवेगळे प्रयोग किंवा व्यवसाय घेतले जातात.
1: वा, तुम्ही खरोखरच या एका वेगळ्या समस्येकडे लक्ष वेधलेलं आहे. म्हणजे गंभीर विस्मरणापर्यंत जाण्याची वेळ येऊ नये यासाठी मेंदू करता व्यायाम, बौद्धिक खाद्य ज्याला म्हणतो अशा प्रकारचं, पण ते सुद्धा परीक्षा न वाटता सहज सोपं व्हावं अशा प्रकारचा उपक्रम या सप्तसोपान अंतर्गत स्मृतीवर्धन या नावाने राबवला जातो. अलकनंदाताई, तुम्ही आता ही छान पार्श्वभूमी सांगितलीत ह्या स्मृतीवर्धन उपक्रमाची, पण याची सुरुवात कधीपासून केली?
0: याची सुरुवात सांगायची तर आपल्याला करोना काळात जायला लागेल. त्या काळच्या नुसत्या आठवणींनी सुद्धा अजूनही आपल्या अंगावर शहरे येतात.
1: खरे,
0: अक्षरशः अवघ्या जगाला पडलेलं ते एक दुःस्वप्न असं होतं, नाही का. तर आजूबाजूच्या दुर्दैवी घटना बघून किंवा अज्ञात भयाच्या आशंकेने

0: फक्त टीव्ही आणि हातातला मोबाईल आणि त्यावरचं व्हॉट्सअप.
1: रेडिओ सुद्धा होता आमचा.
0: हो, रेडिओ सुद्धा होता आणि त्यांनी खूप महत्वाचं काम केलेलं आहे ते मान्य करायलाच लागेल. पण त्यावरून या व्हॉट्सअप आणि ह्याच्यावरनं बऱ्याचदा खऱ्या खोट्या बातम्यांचा सुकाळ असायचा, जेणेकरून मन आणखीनच सैरभैर व्हायची शक्यता. पण अशा वेळेला त्याच व्हॉट्सअपचा वापर करून लोकांना काहीतरी सकारात्मक उद्योगात गुंतवायची कल्पना पुण्याच्या अत्यंत कल्पक आणि हरहुन्नरी अशा वर्षा राजहंस, सुमेधा लेले आणि त्यांची सहकारी मीरा कुलकर्णी यांनी चालू केला. त्यांची कल्पना अशी की त्यांनी एक व्हॉट्सअप मेमरी ग्रुप तयार केला आणि त्याच्या माध्यमातून त्या ग्रुप मधल्या सदस्यांना त्या दर आठवड्याला भाषा, सामान्य ज्ञान, गणित, काहीतरी कोडी असे अनेक विषयांवरचे प्रश्न सोडवायला द्यायच्या आणि पुढच्या आठवड्यात त्या सदस्यांकडनं उत्तरं मागवायच्या. आता बुद्धीला चालना देणाऱ्या आणि मनाला गुंतवून ठेवणाऱ्या त्या उपक्रमाची मी सुद्धा सदस्य झाले बरं का. करोनामुळे आलेला मानसिक ताण कमी करायचं श्रेय या मेमरी ग्रुपला अर्थातच द्यायला लागेल आणि त्यांच्या संस्थापकांना. आज तर आता त्यांच्या अथक प्रयत्नांनी आणि नाविन्यपूर्ण कल्पनांनी त्या व्हॉट्सअप मेमरी ग्रुपचं तर आता महाकाय वृक्षात रूपांतर झालंय, म्हणजे मेगा मेमरी क्लब मध्ये बरं का.
1: अरे वा.
0: मग हळूहळू करोनाचं सावट निवळायला लागलं. तोपर्यंत ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी झाल्या होत्या. तर वर्षा राजहंसनी एकदा असं सांगितलं की हा फक्त व्हॉट्सअप ग्रुप न राहता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रत्यक्ष असे व्यवसाय घ्यायला सुरुवात करा.
1: अच्छा.
0: तर आणि त्यासाठी सहकार्य करायची तयारी सुद्धा दाखवली. आता त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आलं आमच्या ठाण्यातलं हे ज्येष्ठांसाठीचं सप्तसोपान केंद्र. आता सप्तसोपान म्हणजे नक्की काय, तर त्याचीही सुरुवात अशी आहे की माझ्या गुरु, मेंटॉर, सुप्रसिद्ध ज्येष्ठ मानसशास्त्रज्ञ डॉक्टर शुभा थत्ते यांनी काही वर्षापूर्वी सेज म्हणजे सॅटिस्फाईड एजिंग या उपक्रमाअंतर्गत निवृत्तीनंतर ज्येष्ठ मंडळी आपला वेळ कसा घालवतात याचा सर्व्हे केला होता आणि त्यातून ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, आपला जो वेळ मिळालेला आहे त्याचा काहीतरी एंगेज ठेवणं मेंदूला हा त्यांचा हेतू होता. तर घरात अशा वृद्धांनी एकटेपणाने एकलकोंडेपणाने न बसता काहीतरी कशात तरी कार्यरत असणं हे खूप गरजेचं आहे, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते, नाही का. तर त्यामुळे त्या दृष्टीने स्वतः डॉक्टर थत्ते आणि अलीकडेच दिवंगत झालेले सुप्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH च्या अंतर्गत जानेवारी 2018 ठाण्यात खास ज्येष्ठांसाठी मन मेंदू आरोग्य संवर्धन केंद्र म्हणजेच हा सप्तसोपान नावाचा प्रकल्प चालू केला होता. जिथे एखादी नवीन भाषा शिकवली जाते किंवा चित्रकला, ओरिगामी, संगीत, इतकंच काय छोट्या छोट्या स्टेप्सनी नृत्य सुद्धा अशी अनेक सत्र घेतली जातात. तर माझ्या मनात असा विचार आला की हा जो आपण व्हॉट्सअप मेमरीचा जो व्यवसाय प्रकार करतोय आपण तो आपण इथे करून बघायला काय हरकत आहे. म्हणून मी त्या दृष्टीने थत्ते मॅडमशी बोलले आणि त्यांच्या संमतीनंतर साधारण 5 वर्षापूर्वी मी तिथे ही सत्र घ्यायला सुरुवात केली. पण तत्पूर्वी त्याचं बारसं केलं बरं का आणि त्याचं नाव ठेवलं स्मृतीवर्धन. मग हसत केळत त्या स्मृतीवर्धनच्या सत्राद्वारे मग मी उपस्थित ज्येष्ठांच्या मेंदूला सक्रिय कसं ठेवता येईल अशा दृष्टीने विचार करायला सुरुवात केली.
1: तर अलकनंदाताई, तुम्ही आत्ता ह्या स्मृतीवर्धन ह्याचं नामकरण कसं झालं त्याविषयी आम्हाला सांगितलं आणि त्यामागची मूळ कल्पना काय होती हेही लक्षात आलं. तुम्ही सुचवलेल्या या नव्या उपक्रमासाठी डॉक्टर शुभा थत्ते आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी निश्चितच तुम्हाला चांगला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या कामात खूप चांगली प्रगती झाली. या सगळ्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये अलकनंदा पाध्ये यांच्याशी बोलणार आहोत. आधी तेच थांबूया. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात मेंदूसाठीच्या व्यायामाची माहिती देणाऱ्या स्मृतीवर्धन या चार भागांच्या मालिकेतील पहिला भाग. या भागात अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत घेतली होती नेहा खरे यांनी.

मैत्रिणींनो, आज सादर झालेल्या कार्यक्रमांच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे आणि त्यांच्यासोबत माझ्या सहकारी अक्षया, मधुलिका, चेतना आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. आपला दिवस सुंदर जाऊ.

0: गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांचा अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. राम मंदिर देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने स्थिती अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सुपूर्द केला. इराण आणि अमेरिकेचे सलग 9व्या दिवशी परस्परांवर हल्ले. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 12:30 वाजेपर्यंत आणि त्यानंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्ती झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज सकाळी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. मान्सून असो व मान्सून अधिवेशन सक्रिय असले तर फायद्याचे ठरतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं उभी आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
1: पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स अने हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं आता वेग घेतला असून संसदेतली सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकानं सर्वोच्च न्यायालयात स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपरफुटीसह अन्य मागण्यांसाठी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसद मार्च काढण्यात आला. मोठ्या संख्येने त्यात लोक सहभागी झाले. या मार्चसाठी या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. मार्च करता आलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू केलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी संसदेचं पावसाळी

अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीचे प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेणार असल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली आहे. दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. गीतांजली यांची याचिका तातडीनं ऐकायला काल न्यायमूर्ती पुष्करणा यांनी नकार दिला होता. त्याविरुद्ध गीतांजली यांनी खंडपीठासमोर दाद मागितली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. होर्मुझच्या समुद्रधुनीवरून तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेने सलग नवव्या दिवशी एकमेकांवर हल्ले केले. अमेरिकेने नैऋत्य इराणमध्ये होर्मुझ शहरावर हल्ले केले तर इराणनं जॉर्डन, कुवैत आणि बहारीनवर हल्ले केले आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे बुशहर प्रांतातल्या होर्मुझ या भागात वीज पुरवठा खंडित झालाय. या भागात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाचे तळ आहेत. इराणने डागलेली तीन क्षेपणास्त्र रोखण्यात जॉर्डनच्या हवाई संरक्षण यंत्रणेला यश आलं, मात्र चौथं क्षेपणास्त्र एका दुर्गम भागात पडलं असून त्यात जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही असं जॉर्डननं सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मॅसेडोनिया आणि नॉर्थ आणि रोमानिया या तीन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज ते चिशिनाव इथं मॉल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर ते मॉल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील. मॉल्दोवातल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांशी त्या संवाद साधतील. मॉल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मॉल्दोवानंतर राष्ट्रपती उद्या उत्तर मॅसेडोनियाला पोहोचतील. या दौऱ्यात त्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोडाना सिल्झानोवस्का दाकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती रोमानियाला जाणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात त्या रोमानियाचे राष्ट्रपती निकुशोर डॅन, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोसोन यांची भेट घेणार आहेत. कॅग भारतीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्यानं तरुण अभ्यासकांसाठी देशव्यापी संशोधन लेख स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा यामागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावर स्पर्धेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील. महाराष्ट्रात आज झालेल्या दोन रस्ते अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ झालेल्या या अपघातात अन्य काही जण जखमी झाले आहेत. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला रस्त्यावरून चालणारा ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. नागपूर मुंबई प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत मानखुर्द इथं झालेल्या अपघातात आज सकाळी बीईएसटी बस दुभाजकाला आदळल्यानं एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी आणि गोवंडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालंय. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोडी यात्रा आजही स्थगित करण्यात आल्या आहेत.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे. सीजेपीच्या संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला. गोंधळामुळे दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज आधी 12 वाजेपर्यंत आणि नंतर 12:30 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. नंतरही सभागृहात विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्यानं 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं. नंतरही गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 वाजेपर्यंत आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या.

0: त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक आज लोकसभेत कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या मे मध्ये मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया यांचा त्यात समावेश होता. लोकसभेत दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल तसंच कतारचे माजी अमीर शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. संसद अधिवेशनातली रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्ष सदस्यांची बैठक आज लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झाली. पावसाळा असो वा पावसाळी अधिवेशन, सक्रिय असले तरच फायद्याचे असतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसद परिसरात पत्रकारांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखल्याचं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स, यानी हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट आए. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: देशाच्या विकासानं वेग घेतला असून संसदेतील सकारात्मक आणि रचनात्मक वातावरण या प्रवासाला नवी ऊर्जा देऊ शकतं. राष्ट्राची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या अधिवेशनात सर्व खासदारांनी कामकाजात पूर्ण उत्साहाने सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणात विशेष तपास पथकाने सर्वोच्च न्यायालयात आपला स्थिती अहवाल सादर केला आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या पीठासमोर हा अहवाल सीलबंद पाकिटात सादर करण्यात आला. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नीट परीक्षेतल्या पेपर फुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आणि अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतर होऊन संसद मार्च काढण्यात आला आहे. या मार्चसाठी परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून 5 मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आली आहेत. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळाने केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. काँग्रेस जनता पार्टीच्या प्रतिनिधींनी आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांना मागण्यांचं पत्र दिल्याची माहिती प्रवक्ता सौरभ दास यांनी दिली. या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज राज्यात विविध ठिकाणी शेकडो विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी आंदोलन केलं. दरम्यान सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी करायला दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं होकार दिला आहे. विरोधी पक्ष सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाजही दिवसभरासाठी तहकूब झाल्याचं वृत्त आताच हाती आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये शांघाय इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाने 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे. तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलोचाको यांनी रौप्य पदकं जिंकली आहेत. उझबेकिस्तानात ताश्कंद इथं झालेल्या रसायनशास्त्र आणि लिथ्यू अनियात विल्सिनियस इथं झालेल्या जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेतही भारतीय संघांनी चमकदार कामगिरी केली असून दोन्ही स्पर्धांमध्ये मिळून 5 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं जिंकली आहेत. जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय चमूचं नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापक रेखा वर्तक यांनी आकाशवाणीला स्पर्धेच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.
2: आम्ही आमच्या मुलांचं आम्हाला जमेल तसं त्याचं ट्रेनिंग करतो आणि तिथे जाऊन आयत्या वेळी त्या मुलांना अतिशय चॅलेंजिंग आणि कठीण असतंय, पण तो देश नवा असतो, त्यांच्या सगळे इन्स्ट्रुमेंट्स वेगळी असतात, त्यांचं

0: ते सगळं ऍपरेटस वेगळं, त्या सगळ्याला ऍडजस्ट करून आपली मुलं त्या परीक्षा प्रॅक्टिकलच्या सुद्धा देत असतात. आणि आता तर इतकं चॅलेंजिंग झालंय प्रॅक्टिकल की त्याच्यामध्ये बायो इन्फॉर्मॅटिक्स, त्याच्यामध्ये खूप सारे कम्प्युटर सायन्सेसचे काही कन्सेप्ट येतात, अशा सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होऊन आपल्या या परीक्षा होतात. त्यामुळे मुलांना खूप एन्जॉय करायला मिळतात.
1: यशस्वी विद्यार्थ्यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. भारताची युवा पिढी जागतिक स्तरावर सातत्याने आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवत असून या प्रतिष्ठित स्पर्धांमधली भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देशातल्या तरुण अभ्यासकांसाठी कॅग म्हणजेच भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यालयाने इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चच्या सहकार्याने देशव्यापी शोधनिबंध स्पर्धा आयोजित केली आहे. कॅगच्या लेखापरीक्षण अहवालांवर आधारित संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणं हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश स्तरावरील स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे, तर राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेसाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. दोन्ही स्तरांवर पदवी किंवा पदव्युत्तर विद्यार्थी आणि डॉक्टरेट स्तरावरचे अभ्यासक यांच्यासाठी स्वतंत्र गट असतील. विजेत्यांना रोख बक्षिसं जिंकण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॉल्दोवा, उत्तर मेसेडोनिया आणि रोमानिया या 3 देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात आज त्या चिशिनाऊ इथं मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करत आहेत. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या संसदेचे अध्यक्ष इगोर ग्रासू यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशीही संवाद साधतील. मोल्दोवाला भेट देणाऱ्या द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय राष्ट्रपती आहेत. मोल्दोवानंतर राष्ट्रपती उत्तर मॅसेडोनियाला आणि रोमानियाला भेट देणार आहेत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज कार आणि ट्रक यांच्या धडकेत झालेल्या अपघातात 5 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना पुढचे काही तास वर्ध्यापर्यंत समृद्धी महामार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी BEST बस दुभाजकाला आदळल्यानं झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसच्या चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. जखमींना राजावाडी तसंच गोवंडी रुग्णालयात दाखल केलं आहे. देशाच्या उत्तरेकडच्या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन प्रभावित झालं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ वैष्णोदेवी तसंच शिवखोड यात्रा आजही स्थगित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला आहे. खेड तालुक्यातली जगबुडी नदीच्या प्रवाहानं धोक्याची पातळी ओलांडली असून कालच्या तुलनेत पाणी पातळीत वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 54% जलसाठा उपलब्ध झाला आहे. गेल्या काही दिवसात पावसाने तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दडी मारल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत आणि धरण क्षेत्रात पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून मुंबईकरांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना तसंच पुणे घाटमाथा परिसराला हवामान विभागाने उद्यासाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. CJP संसद मार्चच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: ₹75 लाकर मेरे हाथ में रख देते हो और सारी दुनिया का खर्च. मेरा दिल ही जानता है कि मुझे कितनी कतर ब्योत करनी पड़ती है. क्या पहनूं, क्या ओढूं, तुम्हारे साथ जिंदगी खराब हो गई. गुरु सेवक को ही देखो, तुमसे कम पढ़ा है, उम्र में भी तुमसे कहीं छोटा है, मगर 500 रुपया महीना लाता है. और राम दुलारी रानी बनी बैठी.
3: ये सिलसिला कई मिनट तक जारी रहा और बेचारे उमानाथ खामोश सुनते रहे.
4: रूप कुमारी क्या राम दुलारी की असलियत जान सकेगी? आइए सुनते हैं आज इस कहानी की 3री और अंतिम कड़ी.
3: एक हफ्ता तक रूप कुमारी हैजान की हालत में रही. बात बात पर झुंझलाती, लड़कों को डांटती, शोहर को कोसती, अपनी तकदीर को रोती. घर का काम तो करना ही पड़ता था,

0: मैत्रिणी शिव आणि चर्चा विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते.
1: आषाढाला

मंडळी, आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याशी अगदी जवळून जोडलाय, आणि त्याचं नाव आहे इफ सॉन्ग्स कुड टेल अ स्टोरीज, लाईफ मोमेंट्स लिंक टू सॉन्ग्स. म्हणजेच जर गाणी बोलली असती तर ती आपल्याबद्दल काय बरं म्हणाली असती. हा म्हणजे ऐकायला थोडासा कल्पनारम्य आहे, पण खरं तर त्यामागे आपल्या आयुष्याचा एक अतिशय सुंदर आणि भावनिक पैलू दडलेला आहे. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा क्षण, प्रत्येक आठवण, प्रत्येक भावना कुठल्या ना कुठल्या गाण्याशी जोडलेली असते. म्हणजे बघा ना, आपण ज्या क्षणी जन्माला येतो त्या क्षणापासून आपल्या आयुष्यात संगीताचं अस्तित्व सुरू होतं. आईनं गायलेल्या अंगाई गीतापासून सुरू झालेला हा प्रवास, त्या अंगाईमध्ये असलेली माया, सुरक्षितता आणि प्रेम कोणत्याही आधुनिक गाण्यात सापडणार नाही. हळूहळू आपण मोठं होत जातो, शाळेत जातो आणि गाणी आपल्या आयुष्याचा एक भाग बनतात. शाळेतली प्रार्थना, वार्षिक स्नेहसंमेलनातली गाणी, मित्रांसोबत गायलेला कोरस, या सगळ्याच आठवणी गाण्यांशी घट्ट जोडलेल्या आहेत. त्यावेळी गाणी ही फक्त मज्जा आणि आनंदाचं साधन असतात, पण जसं वय वाढत जातं तसा गाण्याचा अर्थही बदलत जातो. मित्रांनो, कॉलेजच्या काळात गाणी आपल्या भावनांचं प्रतिबिंब बनतात. पहिलं प्रेम, पहिली भेट, कोणावर तरी नकळत झालेलं आकर्षण, या सगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण गाण्यांचा आधार घेतो. एखादं गाणं ऐकलं की त्या व्यक्तीची आठवण येते, त्या क्षणांची पुनरावृत्ती होते.

आणि आपल्याला जाणवतं की हे गाणं जणू आपल्या मनातलं सगळं काही सांगतंय. पण या काळात हार्टब्रेकही अनुभवायला मिळतो आणि तेव्हा काही गाणी आपलं सांत्वनही करतात. ती गाणी आपल्याला समजून घेतात, आपल्याला मनमोकळेपणाने रडू देतात आणि हळूहळू आपल्याला सावरतातही.

मंडळी, आयुष्य पुढे सरकतं आणि आपण आपल्या करिअरकडे, आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करू लागतो. या टप्प्यावर गाणी आपल्यासाठी प्रेरणेचं स्रोत बनतात. जेव्हा आपण थकतो, निराश असतो किंवा स्वतःवर शंका घेतो, तेव्हा एखादं प्रेरणादायी गाणं आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ताकद देतं. त्या गाण्यांमधले शब्द, त्यातली ऊर्जा आणि त्यातला संदेश आपल्याला सांगतो की आपण हार मानता कामा नये. अशा वेळी गाणी ही फक्त मनोरंजनाचं साधन राहत नाहीत, तर ती आपली साथीदार बनतात, आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणारी. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात गाण्यांचा वापरही बदललाय. प्रत्येक मूडसाठी वेगळी प्लेलिस्ट तयार असते. वर्कआउटसाठी एनर्जेटिक सॉंग्स, अभ्यासासाठी शांत आणि लयबद्ध गाणी, प्रवासासाठी रिलॅक्सिंग ट्रॅक्स आणि पार्टीसाठी धमाल बीट्स. आपल्या प्रत्येक क्षणासाठी, प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी गाणी आपल्यासोबत असतात. यामुळे गाणी आणि आपलं आयुष्य यांच्यात एक सुंदर सिंक्रोनायझेशन तयार झालंय. आपण ज्या मूडमध्ये असतो त्यानुसार गाणी निवडतो आणि कधी कधी गाणी आपल्या मूडला बदलून टाकतात. पण या सगळ्यातही काही गाणी मात्र अशी असतात जी आपण जाणीवपूर्वक टाळतो, कारण ती गाणी आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची, एखाद्या वेदनादायक प्रसंगाची किंवा एखाद्या हरवलेल्या नात्याची आठवण करून देतात. त्या गाण्यांमध्ये इतक्या भावना साठलेल्या असतात की त्यांना ऐकणं म्हणजे पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या करण्यासारखं असतं. पण हळूहळू वेळ जसा पुढे जातो तसा त्या गाण्यांचा अर्थही बदलतो. जे गाणं कधी काळी वेदना देत होतं तेच कधी कधी आपल्याला बळ देऊन जातं. ते आपल्याला शिकवतं की आपण किती पुढे आलो आहोत आणि घडून गेलेल्या प्रसंगातून बरंच काही शिकलोय.

मंडळी, गाणी ही फक्त वैयक्तिक अनुभवापुरती मर्यादित नसतात, ती आपल्याला इतरांशी जोडतात. एकच गाणं वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या कथा सांगतं. एखाद्या गाण्यामुळे अनोळखी लोक एकत्र येतात, त्यांच्या भावना शेअर करतात आणि एकमेकांशी एक अदृश्य नातं तयार होतं. संगीतामध्ये हीच ताकद आहे. ते भाषा, वय, संस्कृती यांच्या पलीकडे जाऊन लोकांना एकत्र आणतं. आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगात ट्रेंडिंग ऑडिओज, व्हिडिओज यांचा प्रभाव वाढला असला तरीही एक चांगलं अर्थपूर्ण गाणं अजूनही आपल्या मनाला स्पर्श करतं. त्या गाण्यांमधले शब्द आपल्याला विचार करायला लावतात, प्रेरणा देतात आणि कधी कधी आपल्याला स्वतःशीच भेटवतातही. म्हणूनच गाणी ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मित्रांनो, जर गाणी खरोखरच बोलू शकली असती तर ती कदाचित आपल्या आयुष्याची कहाणी सांगू लागली असती. त्यांनी आपल्या आनंदाचे क्षण, आपल्या संघर्षांचे प्रसंग, आपल्या प्रेमाच्या आठवणी आणि आपल्या स्वप्नांची कहाणी जगासमोर मांडली असती. गाण्यांनी आपल्याला सांगितलं असतं की आपण किती स्ट्रॉंग आहोत, किती प्रेम करू शकतो आणि काहीही झालं तरी आपल्याला जे हवंय ते साध्य करू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं गाणं ऐकाल तेव्हा फक्त त्याची धून ऐकू नका, तर त्यामागची भावना, त्यामागची कथा आणि त्यात दडलेला संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण शेवटी आपलं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्लेलिस्ट आहे. काही गाणी सतत रिपीटवर असतात, काही गाणी आपण नकळत स्किप करतो आणि काही गाणी आपल्या मनात कायमची घर करून राहतात. पण प्रत्येक गाणं आपल्या आयुष्याच्या कहाणीचा एक भाग असतं आणि म्हणूनच जर गाण्यांना बोलता आलं असतं तर त्यांनी आपल्या आयुष्याचं सर्वात सुंदर वर्णन केलं असतं. मित्रांनो, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: संस्थया कस्यचित् स्थानीय अधिकारिणः वचनम् उद्धृत्य निवेदितं यत् बुशेह्र प्रान्तस्य दष्टी मण्डलस्य प्राशासनिक केन्द्रे खोर्मोज नगरे अमेरिकी प्रहारेण बहुषु भागेषु विद्युत् प्रवाहः पूर्णतया अवरुद्धः अभवत्। वृत्तान्तानुसारम् अस्मिन् प्रहार क्षेत्रे इस्लामिक रेवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स इत्यस्य नौसैन्य प्रतिष्ठानानि आसन्। अनेन सैन्य प्रहारेण खोर्मोज नगरस्य कतिपयेषु भागेषु तत्क्षणमेव विद्युत संभरण श्रृंखला बाधिता अभवत्। अपरत्र जॉर्डन देशस्य सर्वकारीय प्रसारण संस्थया सामाजिकांतरजालीय पटले निवेदितं यत् तस्य देशस्य वायु प्रतिरक्षा प्रणाल्या ईरान देशात् जॉर्डन भूभागं प्रति प्रक्षिप्तानि त्रीणि क्षेपणास्त्राणि तथैव विनाशितानि। चतुर्थं क्षेपणास्त्रं जॉर्डन देशस्य दक्षिण दूरस्थ क्षेत्रे पतितं, येन कापि जनधनहानिः न जाता। समाचार माध्यमानुसारम् एतानि क्षेपणास्त्राणि जॉर्डन देशस्य दक्षिणतटीय नगरे अकाबा इत्यत्र स्थितान् अमेरिकी विमानस्थानकान् लक्ष्यीकृत्य प्रक्षिप्तानि आसन्। भारत ऋतु विज्ञान विभागेन अद्य हिमाचल प्रदेश जम्मू कश्मीर लद्दाख उत्तराखंड राज्येषु अतिवृष्टिपरा रक्तवर्णीया संचेतना उद्घोषिता। इति वार्ताः।
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत। आता साहित्य सौरभ कार्यक्रम।
2: श्रोते हो, साहित्य सौरभ कार्यक्रमात मी अनुप्रिता भाले आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत नागेश बोंतेवाड यांच्याशी, सोबतच त्यांच्या काही कविता आणि चारोळ्या आपण ऐकणार आहोत। श्रोते हो, नागेश बोंतेवाड यांचं एमए मराठीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते सध्या छत्रपती संभाजीनगर येथील महाविद्यालयात सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। वाचन, लिखाण, विशेषतः चारोळी लेखन, काव्यलेखन, चारोळी जुगलबंदी हे त्यांचे आवडीचे प्रांत। आतापर्यंत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत। काही प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्यांचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे। तशा तर त्यांच्या कविता अनेक ई बुक मधून सुद्धा प्रकाशित झालेल्या आहेत। चारोळी हा प्रकार त्यांचा जास्त जवळचा। चारोळी सम्राट, चारोळी प्रेमी असे अनेक ऑनलाईन कार्यक्रमातील पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत। तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या साहित्याविषयी जाणून घेऊया। नागेश बोंतेवाड सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे।
3: धन्यवाद मॅडम।
2: आपण चारोळ्या, कविता करता आणि आता तर तुमचा एक कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे, तर तुमच्या लेखनाची सुरुवात कशी आणि कधी झाली काय सांगाल?
3: प्रत्येकाच्या लेखनाची जी सुरुवात आहे ते कोणाला कोणकोणत्या प्रेरणा असतात, पण माझ्या लेखनाची सुरुवात माझ्या आजारपणातून झालेली आहे।
2: म्हणजे आजारपणच तुमची प्रेरणा आहे?
3: हो हो, निश्चित मॅडम, निश्चित। कारण जेव्हा मी आजारी पडलो होतो सायटिका या आजाराने, तर मला 3 महिन्याचं बेड रेस्ट सांगितले होते। तर त्यावेळेस मला असं वाटलं की आता आपण या आजारातून बरे होणार का नाही। आणि त्या आजारात असतानाच आता मी प्राध्यापक असल्यामुळे वाचन माझं चालूच होतं, पण वाचता वाचता, वाचन करता करता सहज मला वाटलं की आता आपण काहीतरी लिहिलं पाहिजे। कारण हे आजार जे आहे हे आजार आपला पिछा सोडणार नाही, तर ह्याच्यापासून जर दूर जायचं असेल तर आपण काहीतरी लेखन केलं पाहिजे। मग हळूहळू विचार सुचायला लागले। कधी कधी वाटत होतं की ह्या आजारातून बरे होऊ की आपलं काय होईल, आपल्या लेकराबाळांचं काय होईल, हे मला एकदम चिंताग्रस्त झालो होतो। पण त्यातून ठाणे येथील माझी लेखनी साहित्य मंच चालवतात, त्या साहित्य मंचवर मी आधी जॉईन झालेलो होतो। त्यावेळी त्या साहित्य मंचवर चारोळी लेखन स्पर्धा झाली, त्यातला विषय मला भावला आणि त्या विषयावर मी चारोळी लिहिलो आणि त्या चारोळीला पहिला क्रमांक मिळाला। मग तिथून माझ्या लेखनाची सुरुवात झाली।
2: ती चारोळी आपल्या श्रोत्यांसाठी?
3: हो, निश्चित मॅडम, ती चारोळी मी ऐकवतोय। आजवर, आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, आजवर जे घडले सारे विसरून जाऊ, प्रेमाने एकत्र येऊन, प्रेमाने एकत्र येऊन प्रेमाचीच गीत गाऊ। ही माझी पहिली चारोळी होती।
2: तुमची पहिली कविता तुम्ही लिहिलीत, त्यावेळची परिस्थिती किंवा भावना काय होती?
3: हा, त्या मी जेव्हा पहिली कविता लिहिलो

0: त्यावेळेची माझी परिस्थिती म्हणजे मी आजारपणातच होतो. मग त्यावेळेस मी जेव्हा विचार करत होतो की हे आजारपणाचं दुःख हे कधी कळते आपल्याला, जेव्हा आपण अंथरुणावर पडतो, सतत चिंताग्रस्त होऊन जातो आणि एवढं दुःख वाटतंय की ते दुःख मग कसं टाळायचं. तर मी हे दुःख टाळण्यासाठी मी कवितेचा आधार घेतला आणि ते कविता लिहित असताना सहज माझ्या नजरेसमोर विचार आला की हे दुःख कसं आहे. जेव्हा आपण पाहतो की तथागत गौतम बुद्धांनी हे दुःख शोधण्यासाठी बाहेर गेले होते, म्हणजे त्यांच्याकडे सर्व काय होतं पण ते दुःख शोधण्यासाठी बाहेर पडले, तेव्हा त्यांना जे दुःख अनुभवायला मिळालं, म्हणलं आपलं तर दुःख लहान आहे, आपलं खूप मोठं दुःख नाहीये, तर त्या दुःखातून आपल्याला बाहेर पडायचंय. तर मी ह्या कवितेचा आधार घेतला.
1: कविता श्रोत्यांसाठी ऐकवा ना.
0: माझी एक कविता आहे, जे आजपर्यंत आपण पाहतो आईवर खूप कविता लिहिल्या जातात, पण जो शेतामध्ये राबणारा बाप असतो त्याच्यावरती कविता आपल्याला खूप कमी भेटतात. तर त्यातलीच मी एक कविता माझी स्वतःची लिहिलेली, अणवानी माझा बाप, ही कविता तुम्हाला मी ऐकवतो. रोज राबतो शेतात अणवानी माझा बाप, रोज राबतो शेतात अणवानी माझा बाप, देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप, देत नाही रे कोणाला आयुष्यात कधी ताप, रब राबून शेतात आले हातावर फोड, रब राबून

पीक डोलत शेतात बाप आनंदित झाला, पीक डोलत शेतात बाप आनंदित झाला, अवकाळी पावसाने

0: तांगते।
1: तुमच्या कविता लिहिण्याचा प्रकार कसा असतो? तुम्ही कुठल्या विषयावाला धरून कविता लिहिता असं काही आहे का?
0: हा, तर मी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे आणि शेतीचं जीवन मी जवळून पाहिलेलं आहे आणि शेती मातीमध्ये राबलेलं असल्यामुळे शेतकऱ्याचं काय दुःख असते आणि खरंच त्याला कोणी जाणून घेते का, मग आपण ते दुःख जगापुढे नेलं पाहिजे यासाठी मी शेतकऱ्यांच्या जीवनावरती, शेतीवरती, मातीवरती, निसर्गावरती हे मी कविता लिहित असतो।
1: तुमची निसर्गावरती एखादी कविता असेल तर?
0: हो, निश्चित
1: ऐकायला आवडेल।
0: निसर्गावर आता आज आपण पाहतोय की वृक्ष संवर्धन आज खूप गरजेचं झालेलं आहे, कारण आता आज आपण पाहतोय हे काळ बदलत चाललेलं आहे। आता आपल्याला कोणत्याही ऋतूमध्ये कोणताही ऋतू आपल्याला आलेला दिसतोय, जसं की आपण उन्हाळ्यात पाऊस पडताना दिसतो, हे का होत असेल? म्हणजे हे ह्याच्या पाठीमागे अनेक कारणं आहेत। जसं आपण पाहतो की आज सिमेंटचे जंगल अवतीभोवती आपल्या उभं राहिलेले आहेत, बरोबर आहे? तर त्या सिमेंटच्या जंगलावरती मग त्याच्यावर उपाय काय? आता आज आपण एवढ्या तर नुकत्याच आपण काय झालेलं आहे, वटपौर्णिमा झालेली आहे, तर त्याच्यावरती मी एक कविता लिहिलो आहे, म्हणजे वडाचे मनोगत ह्या कवितेतून मी मांडलेलं आहे। वड म्हणाले बाईला, बाई एक झाड लाव। वड म्हणाले बाईला, बाई एक झाड लाव, पर्यावरणाची रक्षा करण्यास आता धाव। पर्यावरणाची रक्षा

0: करण्यास आता धाव. दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधून वडाला कसे आयुष्य वाढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल, दोरा बांधता बांधता जीव वडाचे काढेल. वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, वटपौर्णिमेला सखी दरवर्षी लाव झाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड, तुझा करेल नवरा जगतांना रोज लाड. फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, फांदी वडाचे तोडून कुठे आनंद मिळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल, झाड वडाचे लावता प्रदूषण दूर पळेल. वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, वटपौर्णिमेला बाई फिरू नको गोल गोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल, झाडे लावून जपावे निसर्गाला अनमोल.
1: तुम्ही कविता लिहिता आणि आता आपण सुरुवातीलाच आपण असं बोललो की तुम्ही चारोळी हा प्रकार तुम्हाला जास्त भावतो, तर चारोळी या प्रकाराबद्दल काय सांगाल? चारोळी म्हणजे नक्की काय असतं?
0: हा, चारोळी म्हणजे चार ओळीचे छोटे काव्य असते. त्यामध्ये आशय, अर्थपूर्णता, नाद, लय हे या चारोळीमधून येत असते. हा, चारोळी लिहित असताना आपल्याला जाणवते की चार ओळीमधून भावगर्भ आशय त्या चार ओळीतून आपल्याला पाहायला मिळते. तर मी जेव्हा पहिली चारोळी लिहिलो तर त्यावेळेस मला म्हणजे त्यातून एवढं सुंदर अर्थ अभिप्रेत झाला. त्याच्यानंतर पुढं जेव्हा मी चारोळी लिहिलो ते प्रेयसीवर लिहिलो, मग ते लिहित असताना मी काय म्हणतो पहा, चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, चेहरा तुझा सुंदर मनात माझ्या भरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले, मनास वाटले आता दुःख आपले सरले. म्हणजे ह्या चारोळीतून एकदम आशयबद्ध सहज सहज सुचते. आता आपण पाहतो आता जे आजकालची जी परिस्थिती आहे तरुणांची, की आता खूप काही मेहनत त्यांना करावं लागते, तर हे काय करावं लागते, स्वतःला झिजावं लागते. इतरावर विश्वास ठेवून चालत नाही, तर स्वतःचं विश्व आपण स्वतःच निर्माण करावं लागते. यावरती मी तुम्हाला एक चारोळी ऐकवतो. झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, झिजता झिजता स्वतःला आपणच आपल्याला सावरावे, जीवन जगत असताना नेहमी, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे, जीवन जगत असताना नेहमी आपल्याच लोकांना घाबरावे. कारण आपण पाहतो आजकाल धोका कोणाकडून नाही, आपल्याच लोकांकडून आहे. म्हणून ही चारोळीमधून माझा हा विषय प्रतिपादित केलेला आहे. आता हे पर्यावरणावर एक चारोळी आहे, म्हणजे पर्यावरणाचं आपण जतन केलं पाहिजे. सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, सदा सर्वांनी मिळून पर्यावरण जतन करावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे, झाडे लावून भूतलावर जीवनात सप्तरंग भरावे. आणि असंच आणखी एक तुम्हाला प्रेयसीवर सखीवर ही चारोळी ऐकवतो. छोटीशी चारोळी आहे पण त्यातला अर्थ तुम्ही पहा. थांब जरा सखी करू नको घाई, थांब जरा सखी करू नको घाई, नुकसान होता रागवते आई, नुकसान होता रागवते आई.
1: कविता किंवा चारोळी लिहिण्यासाठी काही विशेष तयारी करावी लागते असं वाटतं का?
0: हो निश्चित. काय होते, कविता किंवा चारोळी लिहित असताना काही जणांना जन्मजात प्रतिभा लाभलेली असते, तर काही जणांना कविता लिहित असताना तर आपल्याला वाचनाचा आधार घ्यावा लागतो. विविध विषयावरचं वाचन आपण जेव्हा करतो, वाचन केलं की आपल्याला सुचायला लागतं, विविध विषयावर सुचायला लागतं. कारण आपण वाचनाबरोबरच चिंतन मनन करत असतो आणि त्या चिंतनातूनच एखादा विषय आपल्या सहज पुढे येत असतो. मग ह्यातूनच आपल्याला आता ज्या पद्धतीने आपण पाहतो, बहिणाबाई चौधरी आहेत, त्यांना जन्मजात प्रतिभा लाभलेली होते. कारण त्यांनी कुठल्या शाळेत शिकायला गेलेले नव्हते, त्या काय वाचले, निसर्ग वाचले, माणसं वाचले, त्यातील दुःख त्यांनी पाहिलं आणि त्याच्यावर त्यांनी सहज स्फूर्तपणे, आपण पाहतो आजही त्यांच्या वेगवेगळ्या कवितेचा आपण आधार घेत असतो. जसं की अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मी येते भाकर. म्हणजे हे त्यांच्या कवितेचा आपण सहज आधार घेतो कारण ते कुठल्या शाळेत गेले नव्हते. आणि जेव्हा आता माझ्यासारखा जेव्हा कवी लिहितो तेव्हा मी वाचनाने हे सहज साध्य केले, अपाट वाचनाने सहज साध्य होते प्रतिभा, त्या पद्धतीने आपल्याला हे साध्य करता येते.
1: हे लिहिण्यासाठी आत्ताच तुम्ही सांगितलं की वाचनाची

0: खूप गरज असते,
1: अत्यंत आवश्यक.
0: तर आपण सुद्धा बऱ्याच कवींच्या कविता वाचल्या असतील. आपल्याला आवडता कवी कोणता?
1: मला आवडता माझा कवी कुसुमाग्रज. जेव्हा त्यांची कविता आम्हाला चौथीच्या अभ्यासक्रमात होती तेव्हापासून मला त्यांच्या कविता खूप आवडतात, कारण ते मानवतेवर, माणसांवर, विविध संकटांवर ते कविता लिहितात. आपण त्यांची एक कविता, पावसाळा सुरू झाली की कणा, ही कविता आपल्याला प्रत्येक ठिकाणी वाचायला भेटते. कसं म्हणजे सुरुवात ज्या कवितेची कसं आहे, वळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी. म्हणजे हे पावसाळ्याचं चित्रण, मग त्यातून त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, गंगा माई आली होती गेली घरट्यात राहून, हे जेव्हा आपल्याला म्हणजे ते पाहतो आपण, म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीचं वर्णन तिथं येताना दिसते. अशा पद्धतीनं मी जे चौथीमध्ये पहिल्यांदा त्यांची कविता वाचलं आणि जे लयबद्ध पद्धतीने म्हटलंय, त्या कवितेची तुम्हाला एक चार ओळी ऐकवतो. त्या कवितेचं शीर्षक आहे सागर.

0: ही कविता निसर्गावर आधारित आहे आणि ते वाचता क्षणीच माझ्या मनाला एवढं भावलं म्हणजे ह्या निसर्गाचं चित्रण म्हणजे सायंकाळची संध्या म्हणजे हे वाहणारा समुद्र हे खूप छान वाटलं मला आणि हे तिथूनच मी या कवितेच्या प्रांताकडे वळलो, कविता वाचनाकडे वळलो.
1: सर, आपल्या कवितांमध्ये वेगळे वेगळे विषय तुम्ही घेता, तर तुम्ही आता मला म्हणालात की तुमच्या काही कविता शेतीमातीवर आधारित आहेत, तर शेतीमातीशीच जोडलेला असा ऊस कामगार एक वर्ग आहे, तर तुम्ही त्यांच्या त्या विषयावर काही एखादी कविता लिहिलेली आहे का?
0: तांडा चालला चालला शेतकरी कामगारांच्या जीवनावर आधारित कविता आहे. ती कविता म्हणजे तुम्हाला तुम्हालाही आवडेल, श्रोत्यांनाही आवडेल निश्चितच. कामाच्या शोधात तांडा चालला चालला बघा कामाच्या शोधात, तांडा चालला चालला बघा कामाच्या शोधात, सारे गबाळ बांधून ऊस तोडणी कामात, सारे गबाळ बांधून ऊस तोड

कुठे मिळणार काम, कसे जगावे जीवन, हाती नसताना दाम, कसे जगावे जीवन, हाती नसताना दाम, आहे हातावर पोट, कसे पोसावे मुलांना.

गाव मागे मागे सुटे रोज भाकर शोधता, गाव मागे मागे सुटे नाही लागणार जीव, दूर जाता माझे गाव नाही लागणार जीव, दूर जाता माझे गाव काय करू जगताना, गाव दूर जातो राव काय करू जगताना, गाव दूर जातो राव सांगा।

काय असेच मरावे कोण देणार आधार, काय असेच मरावे। शेवटचं कडवं आहे आणि हे कडवं त्यांच्या जीवनाची जी हालचाल आहे त्यांचे कोण त्यांच्याकडे लक्ष देते ह्यावर ते चित्रित करणार आहे। अशी कशी लोकशाही कोणी नाही इथे वाली, अशी कशी लोकशाही कोणी नाही इथे।

0: नरेखाली म्हणजे ही कविता जी आहे ऍक्च्युअली जे ऊसतोड कामगार आहेत आपण पाहतो त्यांची निश्चित कुठेही नाही. आज इथं झालं तर पुढच्या गावाला ते पाळ टाकणार आणि तिकडे ते ऊसतोडीला जाणार. म्हणजे त्यांच्या मुलांचं जे काही म्हणजे भरण पोषण पालन पोषण आहे ते व्यवस्थित होताना दिसत नाही, कारण त्यांना शाळा कुठं शिकायचं
1: त्यांना ठिकाण नसतं,
0: त्यांचं कुठलंच ठिकाण नसते. अशा पद्धतीचे ह्या कवितेतून मी म्हणजे फक्त चित्र पाहून ही कविता मी लिहिलेली आहे.
1: सर आत्ताच तुम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरतीच प्रकाश टाकणारी कविता तुम्ही ऐकवलीत. आता साधारण माणसाच्या जीवनाशी संबंधित असं काहीतरी विषय घेऊन तुम्ही काही कविता लिहिली आहे का?
0: हो निश्चित मॅडम, आपण खूप छान मला म्हणजे हे जे प्रश्न विचारलाय की माणसाच्या जीवनावर, खरंच माणसाचं जीवन कसं एक रंगमंच आहे. प्रत्येक जणांना खूप दुःख असते पण त्याला सामोरे जात असताना लोकांच्या हसत हसतच जावं लागते. कसं चाललंय म्हणतर बरं चाललंयच म्हणावं लागते. आतून खूप दुःख असते पण तरी आपल्याला बरंच चाललंय म्हणावं लागते. तर यावरती माझी एक कविता आहे जीवन एक रंगमंच, ती कविता तुम्हाला ऐकवतो आणि निश्चित प्रत्येक श्रोत्याला पण ते आवडेल कारण प्रत्येकाचं जीवन त्याच्यामध्ये चित्र झालेलं आहे. मनातल्या मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. मनातले मनात सारे दडपून चार चौघात बसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. कितीही दुःखी असले तरी चार चौघात हसावे लागते. मित्रांनो जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. मित्रांनो जीवन एक रंगमंच आहे, प्रत्येकाला नाटक करावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. दुःख सारे अंतर्मनात लपवून मुखावर हास्य खुलवावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. जीवनाच्या रंगमंचावर सर्वांना हसण्याचे नाटक करावे लागते. मनातला हल्लकल्लोळ दडपून सुखी असल्याचे भासवावे लागते. मनातला हल्लकल्लोळ लपवून सुखी असल्याचे भासवावे लागते. कोणी नाही कुणाचा या स्वार्थी जगात, स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. कोणी नाही कुणाचा या स्वार्थी जगात, स्वतःच स्वतःला सिद्ध करावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनातले दुःख सारे दूर करून स्वतःच स्वतःला सावरावे लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. जीवनात सुख दुःखाला सोबत घेऊन जगताना संघर्ष करावेच लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. सुख दुःखाच्या सागरातून प्रत्येकाला नाटक करतच प्रवास करावे लागते. अशी ही माझी जीवन एक रंगमंच कविता आहे.
1: खूप छान. सर आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या काही कविता आणि चारोळ्या आपल्या श्रोत्यांना ऐकवल्यात त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: आपले मनापासून आभार, तुम्ही मला संधी दिलात, खूप खूप धन्यवाद.
1: नागेश बोंतेवाड यांचा साहित्य प्रवास आणि त्यांच्या काही कविता आपण ऐकल्यात.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. मी अनुप्रिता भाले आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुजित बनसोडे. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात प्रादेशिक बात.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा.
3: आरबीआय म्हणते
4: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला. यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 वाजेपर्यंत 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते. गेल्या काही महिन्यांपासून जगात विविध ठिकाणी युद्धस्थिती आहे. इंधनाच्या किमती, पुरवठा आणि इतर वस्तूंच्या पुरवठा साखळीवर ताण येत आहे, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर आव्हानं आहेत. अशा परिस्थितीत भारतानं सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखलं आहे असं ते म्हणाले.
1: ये पश्चिम एशिया का युद्ध एक बहुत ही बड़ा संकट का कारण रहा. पेट्रोल, डीजल, एलपीजी, फर्टिलाइजर, केमिकल्स आणि हर विषय में अनेक बाधाएं, अनेक संकट रहे. उसके बावजूद भी भारत 7.7% के ग्रोथ से दुनिया की मेजर इकोनॉमी में सबसे तेज गति से आगे बढ़ने वाला देश बन के रहा.
0: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुक यांची सुटका

आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतर मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनने जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणाही आंदोलनकर्त्यांनी केली. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचूक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचूक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. काँग्रेस जनता पार्टीच्या मागण्यांच्या समर्थनार्थ आज राज्यातही विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले, आंदोलन करण्यात आलं. दरम्यान मुंबई पोलिसांनी 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. या काळात मिरवणुका, ध्वनिक्षेपक किंवा ध्वनिवर्धक उपकरणांचा वापर, बँड पथकं आणि फटाके फोडायलाही बंदी घालण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आज झालेल्या 2 रस्ते अपघातात एकंदर 7 जणांचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाजवळ कार आणि ट्रक यांच्या धडकेत 6 जण ठार झाले. विरुळ गावाजवळ आज पहाटे 3 च्या सुमाराला एक ट्रक कारच्या मागच्या बाजूला धडकला. या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईच्या मानखुर्द परिसरात आज सकाळी बेस्ट बस दुभाजकाला आदळल्याने झालेल्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, तर बसचा चालक आणि वाहकासह 7 जण जखमी झाले. वर्धा तालुक्यात रोठा इथं 12 वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नेमणूकही होणार आहे. चीनमध्ये शांघाई इथं झालेल्या 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघानं 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकं जिंकली आहेत. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये दिल्लीचा आरव गुप्ता आणि कर्नाटकचा एबेल जॉर्ज मॅथ्यू यांचा समावेश आहे, तर मुंबईची श्रेया मुंदडा, कर्नाटकचा भैरव मुरुगन, दिल्लीचा कणव तलवार आणि केरळची संजना फिलो चाको यांनी रौप्यपदकं जिंकली आहेत. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी आज वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांना हा पुरस्कार देत असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माजी आमदार डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्यावर आज पुण्यात अंत्यसंस्कार झाले. 18 जुलै रोजी त्यांचं निधन झालं होतं. त्यांचं पार्थिव आज सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं.
राज्य सरकार

गंगाखेड अमरावती आणि कटोल इथल्या 115 कोटी रुपयांच्या सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमधलं श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्र, अमरावतीमधलं श्री संत गाडगेबाबा समाधीस्थळ आणि नागपूर जिल्ह्यातल्या कटोल इथल्या श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराच्या कामाचा यात समावेश आहे. सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर होणारा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही आणि दोषींवर कठोर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी स्पष्ट भूमिका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात मांडली. पुण्यातल्या मुद्रांक निरीक्षक मारहाण प्रकरणी पुणे पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असून फरार आरोपींनाही लवकर अटक केली जाईल असं त्यांनी सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्याबरोबर चर्चा. 67व्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय संघाला 2 सुवर्ण आणि 4 रौप्यपदकं. आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, नुकतंच 72वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे भारत सरकारतर्फे देण्यात येणारे चित्रपट क्षेत्रातील अतिशय मानाचे पुरस्कार मानले जातात. हे पुरस्कार द्यायला 1954 सालापासून प्रारंभ झाला. पहिल्या वर्षीच म्हणजेच 1954 साली श्यामची आई या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्णकमळ मिळालं आणि मराठी चित्रपटसृष्टीने राष्ट्रीय पुरस्कारावर पहिल्या वर्षीच मोहर उमटवली. यंदाही मराठी चित्रपटांनी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. याविषयी जाणून घेऊयात आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात. श्रोते हो, यंदाही 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपल्या उत्कृष्ट कलाकृती, आशयघन कथा आणि दर्जेदार सादरीकरणाच्या बळावर मानाचा तुरा रोवला आहे. यंदा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, अहिल्यानगर इथल्या कलावंतांच्या हमसफर या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट, घरत गणपती या चित्रपटातील नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा, स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटासाठी योगेश देशपांडे यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा, तसंच परत 41 अंशाच्या मागावर या नॉन फीचर प्रकारात शिवपाल सिंग कांग यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. श्रोते हो, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे दिग्दर्शक परेश मुकाशी म्हणाले की 1942 बॅकड्रॉपवर कॉमेडी करणं हे चॅलेंज होतं. बोंबिलवाडीच्या लोकांनी हिटलरला हरवलं ही कल्पनाच प्रेक्षकांना आवडली. हा पुरस्कार मराठी सिनेमाच्या प्रयोगशीलतेचा विजय आहे. या चित्रपटाचे निर्माते भरत चितोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
1: विवेक फिल्म्स निर्मित मराठी चित्रपट मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी याला 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा सन्मान आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असला तरी त्याहून मोठी जबाबदारी पण आहे. हा पुरस्कार केवळ एका चित्रपटाचा व ठराविक व्यक्तीचा नाही तर तो या प्रवासात मनापासून सहभागी झालेला प्रत्येकाचा आहे. हमसे कलाकार, तंत्रज्ञ, संगीतकार, गायक, गीतकार, नृत्य निर्देशक, वेशभूषाकार, रंगभूषाकार, आमचे सर्व सहकारी, हितचिंतक आणि आमच्या या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. विवेक फिल्म्स मध्ये आम्ही नेहमीच एक गोष्ट मानत आलो आहोत. चित्रपट हे केवळ मनोरंजन नसते, ते आपल्या संस्कृतीचे, आपल्या माणुसकीचे आणि आपल्या सामूहिक भावविश्वाचे प्रतिबिंब असते. हा राष्ट्रीय पुरस्कार त्या विचारांचा सम्मान आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या माननीय प्रेक्षकांनी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचाही मनपूर्वक ऋणी आहे. विवेक फिल्म्सची स्थापना करताना आम्ही एकच विचार मनाशी बाळगडला होता.

0: चित्रपट हा केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून तो आपल्या संस्कृतीचा, आपल्या माणसांचा आणि आपल्या समाजाचा भावविश्वासा आरसा असतो. म्हणूनच आम्ही नेहमी अशा कथा निवडण्याचा प्रयत्न करतो ज्या प्रेक्षकांना मनोरंजन करतील. राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्यासाठी शेवटचा टप्पा नाही, उलट अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा आहे. पुढेही विवेक फिल्मच्या माध्यमातून मराठीसह भारतीय चित्रपटसृष्टीला अर्थपूर्ण, संवेदनशील आणि दर्जेदार चित्रपट देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न कायम राहील.
1: श्रोते हो, ज्येष्ठ गायक संगीतकार सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या पटकथा लेखनासाठी योगेश देशपांडे यांची निवड झाली. योगेश देशपांडे यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं,
2: मला आनंद होतोय की नुकत्याच जाहीर झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचा पुरस्कार मराठीकडे आलाय आणि तो मी लिहिलेल्या आपल्या मराठी सिनेमासाठी मिळालाय, याचा मला प्रचंड आनंद आहे, अभिमान आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट मी लिहिला, दिग्दर्शित केला, 2024 साली तो प्रदर्शित झाला आणि त्याची तयारी साधारण मी 2.5-3 वर्ष रिसर्च आणि स्क्रीन प्लेवर काम करत होतो. ज्येष्ठ संगीतकार श्रीधरजी फडके यांच्याशी सातत्यानं विचारत होतो, बोलत होतो, काही दाखले शोधून काढत होतो. बाबूजींच्या साधारण 60-70 वर्षांचा प्रवास मांडायचा होता आणि त्यासाठी लागणारा आवश्यक जो रिसर्च असतो सिनेमासाठी म्हणून तो खूप प्रामाणिकपणे मी करण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्यातनं फायनली एक दिवस असा आला की आता हे स्क्रिप्ट पूर्ण झालंय, ते फडके कुटुंबियांना सुद्धा आवडलंय, त्यांना मान्यता त्यांनी दिली आहे आणि कुठलीही अतिरिक्त क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे असं काहीही न ठेवता खूप छान पद्धतीनं ती बांधीव स्वरूपाची स्क्रिप्ट पूर्ण झाली. मग सुनील बर्वे असेल, मृण्मयी देशपांडे असेल, सागर तळाशीकर आहे, मिलिंद फाटक आहे, अपूर्व मोडक आहे, ह्या सगळ्या लोकांनी काम उत्तम केलं होतं आणि तशी पात्र त्या व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मला ते कलाकार मिळत गेले आणि या सगळ्यांच्या माझ्या तंत्रज्ञानाच्या, जे कोणी तंत्रज्ञ या चित्रपटासाठी काम करणारे होते त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि जे विजन किंवा जे ऑब्जेक्टिव्ह माझं होतं ही फिल्म करण्याचं ते करण्यासाठी सगळ्यांची खूप मोलाची मदत झाली असं मी म्हणेन. आणि म्हणूनच की काय हा चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात सुद्धा आम्ही यशस्वी झालो. भारतासह इतर 5 देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता कारण बाबूजींचा चाहता वर्ग हा प्रत्येक पिढीमध्ये आहे आणि तो वयवर्ष साधारण 20 पासून पुढे 70-80 या ज्यांनी ज्यांनी बाबूजींना प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांचं गीत रामायण प्रत्यक्ष ऐकलंय, अशा सगळ्या कालखंडातून जाणारा हा प्रेक्षक वर्गाचा एक थोडासा अंदाज घेत घेत घेत ही चित्रपट निर्मिती मी केली होती आणि मला वाटतं त्याचं हे खरं यश आहे किंवा हे सगळ्यांच्या कष्टाचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याबरोबरच अगदी म्हणजे लहानपणापासून घरात माझ्या हे खूप ऐकलं जायचं बाबूजींचं गाणं, रेडिओवरची गाणी असतील किंवा टेप रेकॉर्डर असेल, या सगळ्या माध्यमांमधून ते आज झाली आपण रियालिटी शो मध्ये सुद्धा बाबूजींची गाणी ऐकतो किंवा सोशल मीडिया सारख्या रील फॉर्मॅट मध्ये सुद्धा तरुण पिढी बाबूजींची गाणी गुणगुणताना दिसतात, याचं खरंच अभिमान वाटतो किंवा आनंद होतो कारण तो ठेवा, ती संस्कृती, तो सांगीतिक ठेवा फार मोठा आहे जो बाबूजींनी गदिमांनी तयार केलाय. तर त्यामुळे त्या सगळ्या सांस्कृतिक ठेव्याला आपण पुनरुज्जीवित करू शकलो या चित्रपटाच्या माध्यमातून असं मला वाटतं आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खरंचच फार मोठी गोष्ट आहे, आपलं काम आणखी चांगलं व्हावं यासाठी प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे, त्याबरोबरच चांगलंच काम आपल्या हातून घडावं असा एक संदेश देणारी ही गोष्ट आहे आणि त्यासाठी प्रामाणिकपणे नक्की मी इथून पुढच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये प्रयत्न करीन.
1: श्रोते हो, अहिल्यानगर सारख्या छोट्या शहरात सातत्याने लघुपटांची निर्मिती करणारे अभिजित दळवी यांच्या हमसफर या लघुपटाला पुरस्कार मिळाला. दळवी यांना दुसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दळवी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
3: 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आणि हमसफर या आमच्या लघुपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म हा पुरस्कार प्राप्त झालाय आणि त्यामुळं आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये, सगळ्या टीममध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि हा खरं तर आमच्या अहिल्यानगरच्या मातीतला लघुपट आहे आणि सगळ्यांची ह्याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे. खरं तर बऱ्याच दिवसापासून काहीतरी वेगळं करावं असं डोक्यात होतं, तर एखादा मुकपट ज्याच्यामध्ये संवाद कमी असतील अशी कुठली गोष्ट आपण करू शकतो असं मनामध्ये बऱ्याच दिवसापासून कथानक शोधत होतो आणि बऱ्याच बऱ्याच काळानंतर एक कथानक सापडलं, ते म्हणजे एक रेडिओ आणि आजोबांचं, की माझे एक मेमरी आजोबांची. माझे आजोबा पूर्वीच्या काळी एक ट्रान्झिस्टर वापरायचे, ज्याला रेडिओला आपण छोटा रेडिओ म्हणतो, आणि ते सकाळी उठल्यापासून जो सुरू व्हायचा तो रात्री उशिरापर्यंत तो चालायचा. त्याच्यावर राग असतील, भूपाळी असेल, त्याच्यानंतर मग दुपारी बातम्या असतील. एक दिवस तो मी रेडिओ लपवला आणि माझे आजोबा फार अस्वस्थ झाले की तो कुठे गेलाय. आणि मग जेव्हा घरच्यांच्या लक्षात आलं की मी तो लपवलाय, तेव्हा घरच्यांनी धपाटा दिला आणि सांगितलं दे परत.

0: आणि मी आजोबांना जेव्हा तो रेडिओ परत दिला तेव्हा ते खूप खुश झाले. त्यांचं जे चेहऱ्यावरचं स्माईल होतं ना त्या रेडिओकडे बघून, ते मला आजही लक्षात आहे. मी लहान असताना समजत कमी होतं पण काही गोष्टी लक्षात राहतात आपल्या. आणि बऱ्याच वर्षांनी मी आत्ता जेव्हा माझ्या गावी गेलो आणि जेव्हा मी तो रेडिओ बघितला तेव्हा मला ती मेमरी आठवली आणि मग असं लक्षात आलं की खरंच अशी कथा ज्याला संवादाची गरज नाही ती मला त्या ठिकाणी सापडली. आणि त्यावरनं मी हमसफर हे कथानक डेव्हलप केलं. हमसफर म्हणजे थोडक्यात असं की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये एक हमसफर असतो. मग कोणासाठी विचार असू शकतात, कोणासाठी मित्र असू शकतात, माणसं असू शकतात, कोणासाठी काही निर्जीव वस्तू सुद्धा हमसफर असू शकतात. एखादं जुना घड्याळ असेल, जुनी सायकल असेल, तशी ही रेडिओ आणि आजोबांची गोष्ट आहे म्हणजे हमसफर. खरं तर ह्या गोष्टीमध्ये आम्ही जेव्हा सुरुवात केली त्याच्यावर काम करायला तेव्हा पटकथा जेव्हा केली तेव्हा लक्षात आलं की ही संवादाविना होतीये. आणि ही जर संवादाविना होतीये तर आपण ह्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करूयात. आणि मग मी पहिल्यांदा हा भूमिका आजोबांची कोण करेल तर डोक्यात आलं की विजय पाटकर सरांसारखा चांगला माईम आर्टिस्ट कोणी नाही. कदाचित मी नेहमी म्हणतो की विजय पाटकर सर नसते तर आम्ही ही भूमिका दुसरं कोणी करू शकलं नसतं ना, ही शॉर्ट फिल्म झाली असती कदाचित. तर विजय पाटकरांना विचारलं, त्यांनी अनेक सिनेमे केलेत, ऍड्स केल्यात, त्यांनी शॉर्ट फिल्म नव्हती केलेली. आणि त्यांनी ठरवलं की येस, आपण मी आवडली त्यांना आणि ते म्हणले मी 3 दिवस देतो आपण हे करूयात. मग ह्यामध्ये खरं सांगायची गोष्ट म्हणजे ह्यातले सगळे बाकीचे कलाकार जे आहेत ते सगळे अहिल्यानगरच्या मातीतले आहेत. पुष्कर तांबुळे आहे, प्रणित मेढे आहे, किरण डिडवाणी आहे, हे सगळे रंगभूमीवर काम करणार आहेत. कान्हा तिवारी आहे, प्रद्युम गायकवाड हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करतो, विद्या जोशी आहेत, पूजा कानडे आहेत. तर या सगळ्या कलाकारांना मी घेऊन हे अहिल्यानगर एकांकिका स्पर्धा असेल, राज्य नाट्य स्पर्धा असेल, ह्यातले कलाकार आहेत, ह्यांना घेऊन हे मी सगळं बसवलं एकत्र. आणि खूप वर्कशॉप झाले ज्याच्यामध्ये माइमिंग आणि विदाउट डायलॉग परफॉर्मन्स कसे करता येतील याच्यावर काम केलं. ह्याच्यामध्ये ना आम्ही एरवी डायलॉगचे क्ल्यू असतात, आपण ऍक्शन म्हणतो आणि संवाद सुरू होतो आणि कटला संवादावर संपवतो समजा, परंतु ह्यामध्ये संवाद असा काही भाग नव्हता. त्यामुळे आम्ही म्युझिकच्या बीट ठेवल्या होत्या, त्या म्युझिकल बीटवर आम्ही सगळे परफॉर्मन्स करून घेतले आणि त्या पद्धतीने हे शूट करत गेलो. आणि ह्याच्यामध्ये एकच कॅरेक्टर बोलतं अख्ख्या गोष्टीमध्ये, ते म्हणजे रेडिओ. बाकी सगळ्या माणसांची व्हॉइसच नाहीयेत, कारण आजोबांच्या जवळ असलेली गोष्ट आहे रेडिओ. आणि वन डे वॉकमन येतो आणि रेडिओ मागे पडतो आणि मग रेडिओ त्यांच्या आयुष्यातनं निघून जातो आणि मग ती उणीव त्यांची कधी पूर्ण होत नाही आणि मग ती रेडिओ मिळण्याची धडपड त्यांच्या आयुष्यातली. कारण कुठला रेडिओ नसून किंवा एक निर्जीव वस्तू नसून ती मेमरी आहे, त्यांची आठवण आहे. आणि मग त्यांना कशी सापडते आणि सापडल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये पुन्हा हरवलेल्या गोष्टी कशा येतात, हा सगळा प्रवास म्हणजे हमसफर आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या करताना फार एक्सपेरिमेंट करतात, म्हणजे कलाकृती बनवताना त्याचा एक उत्तम अनुभव आपण जेव्हा घेतो तेव्हाच तो उत्तम अनुभव स्क्रीनवर उतरतो आणि लोकांपर्यंत पोहोचतो. वेगवेगळ्या पद्धती बऱ्याचशा फेस्टिवल्समध्ये या फिल्मला खूप चांगलं नाव मिळालं, बक्षिसं मिळाली लोकांकडनं, क्रिटिक्सकडनं, जजेसकडनं, त्याला फार छान प्रतिसाद मिळत होता आणि त्यामुळे वाटत होतं की आपल्याला नॅशनल मिळू शकेल. जेव्हा नॅशनल ही फिल्म टाकली तर खरं तर असं माहिती नव्हतं की कधी नॅशनलचा निकाल येतो. राष्ट्रीय चित्रपटांची घोषणा ही अशी अचानक होते आणि अचानक झाल्यानंतर खूप फोन यायला सुरुवात होते. तर येणारे धडाधडा फोन आणि तो निकाल आता सुरू होतोय आपल्याला बघायचं याची एक वेगळी धाकधूक होती. आणि जेव्हा त्याच्यामध्ये नॉन फीचर फिल्म्सच्या एवढा आधी घोषित होतात आणि आम्ही ते बघत होतो आणि बघताना बेस्ट शॉर्ट फिल्मला हमसफरचं नाव जेव्हा सांगण्यात आलं, त्याची घोषणा झाली, तो क्षण फार अप्रतिम होता. म्हणजे काही क्षण मनामध्ये कायमचं घर करून जातात आणि त्या आठवणी सुखाचे ठेव बनून जातात. तशी ही खरंच सुखाची ठेव आहे. जेव्हा हमसफर बेस्ट शॉर्ट फिल्म हे पुकारलं गेलं त्यावेळेस भयंकर आनंद झाला आणि जेव्हा आमच्या सगळ्या टीमला कळलं त्यावेळेस अहिल्यानगर सारख्या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक कलाकारांच्या कष्टाचं सोनं झालंय, कारण ह्याला आज राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय. तर हा राष्ट्रीय पुरस्कार आम्हाला अजून चांगली ऊर्जा देईल, ज्यातनं आम्ही अजून चांगल्या कलाकृती करू.
1: श्रोते हो, नवज्योत बांदिवडेकर यांच्या पहिल्याच घरत गणपती या चित्रपटातील गाण्यासाठी अभय जोधपूरकर यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. त्या गाण्याविषयी अभय जोधपूरकर म्हणाले,
2: नवसाची गौरी माझी हे खूपच स्पेशल सॉन्ग आहे. ज्याला हे रेकॉग्निशन मिळालं तर मला खूप खूप आनंद होत आहे आणि हे ग्रॅटिट्यूड होत आहे की मी ह्या प्रोजेक्टशी जुळलो. 2 वर्षापूर्वी नवीन प्रोडक्शनची मला कॉल आला होता. नवज्योत जे डिरेक्टर आहे त्यांनी अप्रोच केला होता मला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही मूवी करतात आहे घरात गणपती आणि याच्यात गौरीचं एक आगमनचं गाणं आहे जे आपल्याला शूट करायचं आणि रेकॉर्ड करायचं, तर मला त्यांनी अप्रोच केला होता आणि ह्याचा म्युझिक खूप सुंदर दिला होता संकेत सानेनी आणि वर्ड्स होते समीर सामंतचे. आणि ऑफकोर्स दिस प्रोजेक्ट खूप स्पेशल आहे माझ्याकरता, कारण घरी पण जेव्हा गौरी गणपती येतात तर मी नेहमीच घरी जाऊन सेलिब्रेट करायचो आणि सगळी फॅमिली एकत्र व्हायची आणि हे जे सेलिब्रेशनचा माहोल होतो त्याला एन्जॉय करायचं हे एक स्पेशल कोर मेमरी नेहमीच होती. तर हे जे गाणं जेव्हा रेकॉर्ड झालं आणि रिलीज झालं आणि फिल्म ऑफकोर्स खूप खूप सुंदर झाली आणि पूर्ण टीमनी आय थिंक सगळ्यांचा खूप बेस्ट फुट फॉरवर्ड दिला आहे आणि त्यामुळेच हा प्रोजेक्ट एवढा सुंदर झालाय आणि याला एवढं अप्रिसिएशन मिळालं. तर हे खूपच स्पेशल गोष्ट आहे की हा गाणा सगळ्यांच्या लाईव्ह मध्ये स्पेशल झालाय आणि ह्याला एवढं प्रेम मिळालं, त्याबद्दल पण मला खूप असं गौरव आणि आनंद वाटतं की सगळ्या

0: त्यांनी खूप खूप प्रेम दिला. गाण्याची रेकॉर्डिंग प्रोसेस पण खूप ब्युटिफुल होती. आधी आमचा की मध्ये एक कन्फ्युजन होतं की थोडा की खाली करायची की नाही, कारण माझ्या व्हॉइस टोनच्या करता थोडा हाय होतं गाणं. पण दुसऱ्या सेशन मध्ये आम्ही असं रिअलाइज केलं की हा की ऍक्च्युली परफेक्ट बसतोय. आणि सुंदर झाली रेकॉर्डिंग आणि शूट झाला. शूट पण माझ्या मित्राने केला होता शैली, आणि खूप खूप सुंदर सिनेमाटोग्राफी, एडिटिंग सगळं खूप छान झालंय. मी एंटायर कास्ट अँड क्रू च्या बरोबर हे ऍक्च्युली अवॉर्ड शेअर करतो, कारण स्वतःचा मी क्रेडिट नाही घेणार आहे. हे पूर्ण टीम होती ज्याच्यामुळे हे गाणं एवढे पॉप्युलर झाले आणि आजपर्यंत त्याचा रेकॉग्निशन आम्हाला मिळत आहे.
1: श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळे प्रयोग आणि कल्पना हाताळल्या जात आहेत, याचच हे पुरस्कार द्योतक आहेत. मराठी चित्रपट सृष्टीच्या या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सर्वांचं अभिनंदन करूयात. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय शिवानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स वर
1: आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची,
0: तेव्हा ऐकूया माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम.
2: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत. माधुरी केस्तीकरचा
1: आणि रेश्मा गुरवचा
0: नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण विविध कृषी पुरस्कार आणि त्यासाठी वापरली जाणारी ऑनलाईन संगणक प्रणाली याविषयी स्मिता नावलगी उपकृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 20, 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 86 ते 87 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 75 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 11 ते 18 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये 20, 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 20 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 21 व 22 जुलै रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 30 ते 31 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 85 ते 88 टक्के, दुपारची सापेक्ष आर्द्रता 63 ते 68 टक्के, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 25 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये 20, 21 व 22 जुलै रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील घाट भागात 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच 21 व 22 जुलै रोजी घाट भागामध्ये काही ठिकाणी हलक्या

0: मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागामध्ये 20 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तसेच 21 व 22 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 22 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 87 ते 89%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 61 ते 68%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 22 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉक्टर मयूर सुतार यांच्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकला. शेतकरी बांधवांनो, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शेती सुद्धा आता डिजिटल होते आहे. मोबाईल आणि संगणकाच्या मदतीनं हवामानाचा अंदाज, पीक सल्ला, बाजारभाव, शासकीय योजना, ऑनलाईन नोंदणी आणि वेगवेगळ्या कृषी सेवा शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचत आहेत. पण या सगळ्यामध्ये कौतुकाची आणि शाबासकीची थाप असते ती विविध कृषी पुरस्कारांमार्फत. या विविध कृषी पुरस्कारांसाठी 2025 पासून ऑनलाईन संगणक प्रणाली उपलब्ध झालेली आहे, पण याचा वापर कसा करायचा हेच आज आपण जाणून घेणार आहोत. स्मिता नावलगी, उपकृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडून. चला तर जाणून घेऊया विविध कृषी पुरस्कार आणि ऑनलाईन संगणक प्रणाली याविषयीची माहिती.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, मी स्मिता सतीश नावलगी, उपकृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग, कोल्हापूर. आपल्याशी आज महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जे विविध कृषी पुरस्कार दिले जातात, सन 2025 पासून जी ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू आहे याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत सन 2025 पासून ऑनलाईन संगणक प्रणाली कृषी पुरस्कारांसाठी सुरू करण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्यासाठी आपणास कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती गेल्यानंतर कृषी पुरस्कार हा टॅब उपलब्ध करून दिलेला आहे. या टॅबवर लॉग इन करण्यासाठी दोन भाग पडतात. एक डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतरावजी नाईक कृषीभूषण पुरस्कार, कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतरावजी नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार. या पाच पुरस्कारांसाठी जर आपण अर्ज करणार असाल तर आपणास फार्मर आय डी ने लॉग इन करावं लागतं. याशिवाय जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, शेतीमित्र शेतकरी पुरस्कार, त्याचबरोबर युवा शेतकरी पुरस्कार, या तीन कृषी पुरस्कारांसाठी अर्ज करणार असाल तर आपणास आधार कार्डच्या नंबरने आपण लॉग इन करायचं आहे. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होतं ज्यामध्ये कृषी पुरस्कार निवडा आणि शेतकऱ्यांची अर्जाची सद्यस्थिती असे दोन टॅब उपलब्ध होतात होमपेजवरती. तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण इच्छुक असणाऱ्या कृषी पुरस्काराची निवड करायची आहे. त्या पुरस्काराची निवड केल्यानंतर आपणास प्रपत्र, त्या संदर्भातील सर्व प्रपत्र ओपन होतात पेजवरती, नेक्स्ट पेजवरती ओपन होतात. त्यामध्ये सर्वप्रथम जे पेज येतं ते प्रपत्र अच असतं. फार्मर आय डी ने किंवा आधार कार्डने देखील लॉग इन केल्यानंतर तुमची आधार आणि फार्मर आय डीशी जी संलग्न माहिती असते ती आपोआप तुमची प्रपत्रामध्ये भरून तुम्हाला प्रपत्रामध्ये दिसेल. त्या व्यतिरिक्त जी माहिती आहे, जसं की मागील 3 वर्षातील तुमचं पिकांचं कोणकोणती पिकं तुम्ही घेतली आहे, त्याची उत्पादकता किती आहे अशा संदर्भातील, तसेच तुमची सिंचन व्यवस्था कोणती आहे किंवा बारमाही आहे किंवा कशी आहे, अशी काही ठराविक माहिती जी आहे ती प्रपत्र अमध्ये आपण भरावयाची आहे. आधार कार्डनं जर लॉग इन केलं तर आपला आधारावरील फोटो तिथे घेतला जातो युडियाच्या वेबसाईटवरून. फार्मर आय डीने लॉग इन होत असेल तर आपला फोटो तिथे घेतला जात नाही, तुम्हाला आयडेंटी साईज फोटो तिथे अपलोड करावा लागतो. एकदा फोटो अपलोड झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा चारित्र्याचा दाखला तुम्ही अपलोड करावयाचा आहे. हे दोन कागदपत्र फाईल्स अपलोड केल्यानंतर सर्व जी मॅन्डेटरी माहिती आहे ती तुम्ही पूर्ण भरायची आहे प्रपत्रामधील, ती सर्व माहिती सेव्ह करायची आहे आणि मग पुढे जा या बटणावरती क्लिक करून पुढच्या पेजवरती तुम्ही जायचं आहे. एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर त्याबद्दल तुम्ही नंतर देखील त्यामध्ये बदल करू शकता.

0: आता आपण दुसऱ्या पेजवरती जातो तेव्हा प्रपत्र ब हे पेज ओपन होतं. या प्रपत्र ब मध्ये तुम्ही स्वतःच्या शेतामधील केलेले कार्य असेल किंवा उल्लेखनीय उपक्रम असतील, नाविन्यपूर्ण जे उपक्रम केलेले आहेत, तुमच्या यशस्वी शेती उत्पादनाची माहिती असेल, कार्यविवरण एकंदर, तसेच तुम्ही राज्याला दिशादर्शक कोणत्या प्रकारचं कार्य केलेलं आहे याबद्दलची महत्वाची माहिती, तुमचं कार्यविवरण म्हणजे थोडक्यात अर्जदारांचं कार्यविवरण ती संदर्भातील, हे या पेजवरती तुम्ही अपलोड करायचं आहे. 500 शब्दांची याला मर्यादा आहे. या 500 शब्दांमध्ये पुरस्कारार्थींनी केलेलं कार्याचं विवरण त्याच्यामध्ये लिहिणे आहे. त्यानंतर ही माहिती पुन्हा आपल्याला सेव्ह करायची आहे. कोणतीही माहिती भरल्यानंतर ती आवर्जून सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर आपण पुढे जा या बटणावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतरच्या पेजवरती आपण प्रपत्र क या पेजवरती आपण जातो. आता आपल्याला जर काही बदल करावायचे असल्यास तर आपण सेव्ह केलेल्या माहितीमध्ये बदल करू शकतो. त्यासाठी मागे जा हे बटन आपल्याला प्रत्येक प्रपत्रावरती उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. त्यानंतर प्रपत्र क मध्ये जेव्हा तुम्ही येता, जेव्हा प्रपत्र ब ची माहिती सेव्ह करून आपण पुढे जा या बटणावरती क्लिक केल्यानंतर आपण प्रपत्र क या पेजवरती येतो. प्रपत्र क मध्ये तुम्हाला बाब निहाय, मुद्दे निहाय, जोडाव्याचा, दस्तऐवजांचा तपशील दिलेला असतो. तर बाब निहाय तुम्ही सर्व कागदपत्रे, तुमच्या केलेल्या कार्याचे कागदपत्रे, तसेच त्याच्या संदर्भातील फोटोग्राफ जे असतील, पुरावे असतील, ते सर्व तुम्ही तिथे अपलोड करायचे आहेत. आणि प्रत्येक मुद्द्याचे संक्षिप्त वर्णन 50 शब्दांच्या मर्यादेमध्ये आपली माहिती भरायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 2 टॅब उपलब्ध होतात. यामध्ये तुम्ही जोडाव्याचे दस्तऐवज हा एक चूज फाईल मधून तुम्ही ऑप्शन मधून तुमचे सर्व दस्तऐवज त्याच्यामध्ये PDF स्वरूपात अपलोड करायचे आहेत. त्या मुद्द्याच्या संदर्भाने येणारे सर्व कागदपत्र, फोटोग्राफ्स हे या चूज फाईलच्या ऑप्शन मधून आपण अपलोड करायचे आहेत. आणि त्या मुद्द्यासंदर्भात आपण केलेले प्रयोग हे तुम्ही 50 शब्दांमध्ये त्याचं संक्षिप्त वर्णन द्यावयाचं आहे. उदाहरणार्थ त्या जमीन सुपीकतेचा मुद्दा असेल आणि त्यामध्ये हिरवळीच्या खतांचा वापर करत असाल, तर हिरवळीच्या खतांचा वापर आपण कसा करता, किती वर्षांपासून करता, या संदर्भातील संक्षिप्त माहिती आणि कोणत्या प्रकारचं करता, त्यामुळे फायदा काय झालेला आहे, या संदर्भाची संक्षिप्त माहिती आपण संक्षिप्त वर्णनमध्ये घालायची आहे 50 शब्दांमध्ये. आणि या व्यतिरिक्त जर अधिकची माहिती असेल तर ती आपण PDF स्वरूपामध्ये तयार करून तो मुद्द्याच्या माहितीचं वर्णन आणि फोटोग्राफ्स असे एकत्रित PDF बनवून ती चूज फाईल या ऑप्शन मधून आपण कागदपत्र आणि फोटोग्राफ्स अपलोड करण्यासाठी जे दिलेला ऑप्शन आहे तिथे आपण ही PDF फाईल अपलोड करायची आहे. असे प्रत्येक मुद्दे निहाय सर्व फाईल्स कागदपत्र अपलोड करायचे आहेत, सर्व पुरावे अपलोड करायचे आहेत आणि त्याचं प्रत्येक बाब निहाय मुद्देसुद संक्षिप्त वर्णन हे तुम्ही सोबत दिलेल्या ऑप्शन मध्ये टाइप करून भरायचं आहे.
1: माझा शेत माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. विविध कृषी पुरस्कार आणि ऑनलाईन संगणक प्रणाली याविषयी स्मिता नावलगी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. मात्र या वळणावरती घेऊया एक छोटीशी विश्रांती.

0: या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात, जो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. विविध कृषी पुरस्कार आणि ऑनलाईन संगणक प्रणाली याविषयी स्मिता नावलगी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत.
1: महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत जे विविध कृषी पुरस्कार दिले जातात, सन 2025 पासून जी ऑनलाईन संगणक प्रणाली सुरू आहे याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आता यामध्ये काही बदल करायचे असल्यास माहिती सेव्ह केल्यानंतरही देखील तुम्ही बदल

करू शकता किंवा कागदपत्र अपलोड करू शकता. प्रपत्रकाची संपूर्ण माहिती भरल्यानंतर पुढे तुम्ही सेव्ह करायची आहे माहिती आणि त्यानंतर पुढे जा. या बटणावरती जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्ही प्रपत्र ड मध्ये येता. प्रपत्र ड मध्ये हे स्वयं घोषणापत्र आहे शेतकरी यांचं. प्रपत्र ड च्या स्वयं घोषणामध्ये सर्व पुरस्कारांसाठी हे स्वयं घोषणापत्र सारखंच आहे. यामध्ये अर्जदाराने काही गोष्टींना संमती द्यायची आहे, जसं की ते कोणत्याही केंद्र किंवा राज्य शासकीय किंवा निमशासकीय किंवा शासन अंगीकृत संस्थेमध्ये नोकरी करत नाहीत किंवा सेवानिवृत्ती वेतन धारक नाहीत किंवा नियमित वेतन धारक नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या यापूर्वी पतीला किंवा पत्नीस हा पुरस्कार प्राप्त झालेला नाही. यापूर्वी या पुरस्काराच्या बक्षीस रकमेपेक्षा जास्त रकमेचा इतर पुरस्कार कृषी विभागाकडून त्यांनी घेतलेला नाही. त्याचबरोबर चरित्र वर्तन उत्तम आहे आणि कायद्याचे पालन करणारे आहेत, कोणताही गुन्हा नोंद नाही आहे संबंधित शेतकऱ्यावरती, अशा पद्धतीचं स्वयं घोषणापत्र तिथे आपल्याला मुद्देन्याय दिलेलं आहे. त्याच्यावरती ओके या बटणावरती क्लिक करून आपण त्याला संमती दर्शवायची आहे. पुन्हा एकदा आपण जी माहिती भरलेली आहे प्रपत्र अ पासून ड पर्यंत ही पुन्हा एकदा तपासून पाहायची आहे, कारण ड या प्रपत्रानंतर जेव्हा माहिती सेव्ह केली जाते त्यानंतर आपण सबमिट हे बटन दाबलं आपला प्रस्ताव आहे तसा आहे त्या परिस्थितीमध्ये सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या लॉग इनला जातो. काही वेळेस असं होतं की एखादा कागदपत्र अपलोड करण्याचं राहून जातं किंवा बदल करणं अपेक्षित असतं, तर या कृषी पुरस्कार ऑनलाईन संगणक प्रणालीमध्ये फक्त एकदा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या लॉग इन मधून अर्ज परत शेतकऱ्यांना पाठवण्याची सोय करण्यात आलेली आहे किंवा ऑप्शन देण्यात आलेला आहे. सहाय्यक कृषी अधिकारी हे एकदाच आपला अर्ज रिव्हर्ट करू शकतात शेतकरी यांच्या लॉग इनला. त्यावेळी शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या अर्जांची पूर्तता करून पुन्हा सहाय्यक कृषी अधिकारी यांना तो आपला प्रस्ताव पाठवायचा आहे. या प्रक्रियेमध्ये एकदा आपला रिव्हर्ट होऊन प्रस्ताव परत सादर झाल्यास त्यानंतर कोणत्याही पातळीवरती या पुरस्कार प्रस्तावामध्ये बदल होत नाही. जसा पुरस्कार प्रस्ताव आहे तसाच तो अंतिम स्तरापर्यंत मूल्यांकनासाठी पात्र धरला जातो. यात सर्वात महत्वाचं कागदपत्र हे जिल्हा पोलीस अधीक्षक यांचं प्रमाणपत्र आहे. चारित्र्याचा दाखला जो आहे तो टिल डेट म्हणजे आज अखेरपर्यंतचा घ्यावा आणि तोच अपलोड करावा. तुमचा जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा दाखला अपलोड केल्याशिवाय तुम्हाला पुढील प्रपत्र ओपन होत नाही. तर अशा पद्धतीनं एकंदर शेतकरी स्तरापर्यंतची प्रक्रिया चालते प्रपत्र अ ते ड पर्यंतची. आणि यामध्ये महत्त्वाचं असं आहे की तुम्ही यानंतर देखील तुमचा अर्ज जो आहे तो सध्या कोणत्या स्थितीत आहे किंवा कोणत्या स्तरावरती आहे हे देखील शेतकरी पाहू शकतात. यासाठी पुन्हा त्यांना कृषी विभागाच्या संकेतस्थळावरती जाऊन फार्मर आयडीने किंवा आधार कार्डने कृषी पुरस्कार टॅबमध्ये लॉग इन करून आपल्या अर्जाची सद्यस्थिती ते पाहू शकतात. अशा पद्धतीने ही शेतकरी स्तरावरील ऑनलाईन संगणक प्रणाली कार्य करते. यामध्ये सर्वात महत्वाचं आहे जे आपण जी माहिती जे कागदपत्र आपण अपलोड करणार आहोत किंवा जे फोटोग्राफ्स पुरावे दाखल आपण देणार आहोत त्या सर्वांची मुद्देनिहाय पीडीएफ फाईल्स बनवणे आणि ती संबंधित मुद्द्याच्या समोर अपलोड करणे गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यक असणारी प्रमाणपत्र पुरावे पावती असेल आणि अधिक संदर्भासाठी आपण कोणत्या मुद्द्यासाठी कोणता पुरावा किंवा कोणती कागदपत्र अपलोड केली पाहिजेत याची सविस्तर माहिती मार्गदर्शक सूचनेमधील प्रपत्र उ मध्ये आपणास मिळेल, मुद्देनिहाय मिळेल, ज्यामध्ये कोणत्या बाबीसाठी कोणता अर्ज किंवा कोणतं कागदपत्र आपण अपलोड करायला हवं किंवा कोणत्या प्रकारची माहिती देणं अपेक्षित आहे या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. या संपूर्ण कृषी पुरस्कार प्रक्रियेची तुम्हाला माहिती आपल्या क्षेत्रीय पातळीवरती सहाय्यक कृषी अधिकारी तसेच उपकृषी अधिकारी यांच्याशी संपर्क केल्यास मिळेल. त्याचबरोबर तालुका स्तरावरती तालुका कृषी अधिकारी यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. आपणास ऑनलाईन संगणक प्रणालीबद्दल अधिक माहिती आणि मदत सहकार्य सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडून मिळेल आणि आपल्यास मार्गदर्शन देखील तिथून मिळेल. विविध कृषी पुरस्कार जे आहेत, कृषी पुरस्कारांसाठी जो कालावधी गृहित धरलेला आहे तो 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अखेरचा कालावधी गृहित धरलेला असतो. ज्या वर्षासाठी पुरस्कार प्रस्ताव घेणे किंवा योजना जाहीर होते त्या आदल्या वर्षीपर्यंतच्या डिसेंबर अखेरपर्यंतचे जे कार्यविवरण आहे तुमच्या शेतकऱ्यांचे सर्व कामाचा संदर्भ आहे तो किंवा पुरावे गृहित धरले जातात. शेतकऱ्यांचं काम गृहित धरलं जातं. म्हणजे सन 2025 साठी जर पुरस्कार जाहीर होत असतील
तर डिसेंबर 2024 अखेरपर्यंत

शेतकऱ्यांनी केलेलं कार्य आहे, उल्लेखनीय कार्य आहे, हे गुणांकनासाठी सहाय्य भरण्यात येतं. त्यानंतरच सन 2025 मधील कोणतेही पुरावे किंवा प्रमाणपत्र हे गुणांकनासाठी ग्राह्य धरण्यात येत नाहीत. या कृषी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याचं वेळापत्रक देखील मार्गदर्शक सूचनेमध्ये देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये विभागीय कृषी संचालक किंवा जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी हे फेब्रुवारी अखेरपर्यंत पुरस्काराची योजना जाहीर केली जाते. त्यानंतर शेतकऱ्यांनी अर्ज करणे, शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर सहाय्य कृषी अधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करणे, पडताळणी करणे, समक्ष क्षेत्रीय भेट देऊन खात्री करून स्वतःचं प्रमाणपत्र अपलोड करून सदरचा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवणे. तालुका कृषी अधिकारी यांनी सदरच्या प्रस्तावाची छाननी, प्रमाणपत्राची, सहाय्य कृषी अधिकारी यांच्या प्रमाणपत्राची किंवा अभिप्रायाची पडताळणी करून त्याप्रमाणे क्षेत्रीय भेट देऊन प्रस्तावाची

0: अधिकारी यांच्याकडे पाठवणे, तालुका कृषी अधिकारी यांनी सदरच्या प्रस्तावाची छाननी प्रमाणपत्राची, सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या प्रमाणपत्राची किंवा अभिप्रायाची पडताळणी करून त्याप्रमाणे क्षेत्रीय भेट देऊन प्रस्तावाची पडताळणी करून हा प्रस्ताव आपल्या प्रमाणपत्रासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यापर्यंत चा कालावधी जो आहे, जी मुदत जी आहे ही 20 मार्च अखेरपर्यंतची आहे एक पूर्ण वर्षामध्ये। तर 20 मार्च अखेरपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांनी प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवणं अपेक्षित आहे। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिनांक 21 मार्च ते 31 मार्च अखेरपर्यंत सदर प्रस्तावाची पडताळणी छाननी करून क्षेत्रीय भेटी देऊन जिल्हास्तरीय समितीचे वर्ग 1 अधिकाऱ्यांमार्फत क्षेत्रीय तपासणी करून त्या संदर्भातील मूल्यांकनाची सभा घेऊन जिल्हास्तरीय समितीची सभा घेऊन अंतिम करण्यात आलेले प्राधान्यक्रमाचे प्रस्ताव विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडे पाठवण्याची अंतिम मुदत ही 31 मार्च आहे। तदनंतर विभागीय कृषी सहसंचालक यांनी 1 एप्रिल ते 15 एप्रिलच्या अखेरपर्यंत सदरचे प्रस्तावाची छाननी पडताळणी संबंधित प्रमाणपत्र यांची तपासणी करून क्षेत्रीय वर्ग 1च्या अधिकाऱ्यांच्या मार्फत विभागस्तरीय तपासणी क्षेत्रीय तपासणी करून सभा आयोजित करून अंतिम मूल्यांकन करून सदरचे प्रस्ताव आयुक्तालय स्तरावरती पाठवायचे आहेत। अशा पद्धतीनं वेळापत्रक दरवर्षाचं राहणार आहे आणि या वेळापत्रकाच्या अनुषंगानं 1 जुलैचा जो कार्यक्रम आहे कृषी दिनाचा, यामध्ये त्या वर्षाच्या जाहीर झालेल्या कृषी पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने एकूण वेळापत्रक चालू राहील। तर विविध कृषी पुरस्कारांसाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत त्याच्यापैकी अ ते ड प्रपत्रापर्यंत जे सर्व कागदपत्र आहे हे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतकरी यांना उपलब्ध होतील। किंबहुना आता ऑनलाईन संगणक प्रणाली असल्यामुळे आपणास आपल्या लॉग इनवरती सदरची कागदपत्रे सर्व प्रपत्रे पाहायला मिळतील। त्या व्यतिरिक्त महत्वाची कागदपत्रे जी आहेत त्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा चारित्र्याचा दाखला आहे, जेव्हा तुम्ही प्रस्ताव सादर करतात त्या तारखेपर्यंतचा तो असावा। त्याशिवाय 7/12/8 आधार कार्डचे झेरॉक्स प्रत, आय कार्ड साईज किंवा आयडेंटिटी साईजचे 2 फोटोग्राफ्स आणि वयाचा पुरावा म्हणजे युवा शेतकरी पुरस्कार जो आहे हा 18 ते 40 या वयाच्या शेतकऱ्यांना दिला जातो, यासाठी वयाची मर्यादा असल्यामुळे त्या संदर्भातील वयाचा पुरावा देणं अपेक्षित आहे। अशा पद्धतीची महत्वाची काही कागदपत्र व संबंधित प्रपत्र आपणास कृषी पुरस्कार प्रस्तावासाठी लागतात। धन्यवाद।
1: विविध कृषी पुरस्कार आणि ऑनलाईन संगणक प्रणाली या विषयीची माहिती आपण ऐकलीत स्मिता नावलगी, उपकृषी अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्याकडून। तर शेतकरी बांधवांनो आता मात्र इथंच निरोप द्या, पुन्हा आपली भेट उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्याच कोल्हापूर केंद्रावरून। पण तोपर्यंत माधुरी केस्तीकरचा
2: आणि रेश्मा गुरवचा नमस्कार।
3: माझं शेत माझं शिवार।
1: माझं शेत माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं प्रसारित केला। रात्रीचे 8 वाजतायत, यानंतर मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत।

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: रात्रीचे 8:05 झाले. आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी, राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. कॉक्रोच जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवरून गदारोळ केल्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय येत राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपर फुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, तसंच निषेधाचे फलक फडकावले. आजच्या कामकाजाविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून.
2: दोन्ही सभागृहांमध्ये सुरुवातीला दिवंगत सदस्यांना तसंच कतारचे दिवंगत अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर लोकसभेत सभापतींनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या सदस्यांनी निषेधाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. नंतर एकंदर 6 वेळा कामकाज तहकूब करावं लागलं. याच गदारोळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदेमंत्री राम मेघवाल यांनी सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. राज्यसभेतही गदारोळाचं दृश्य कायम होतं. पीठासीन अधिकाऱ्यांनी 2:30 5 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज झाला. सुष्मिता देव, पवन खेडा, सतीश पुनिया, सुखेंदू शेखर राय आणि जेम्स सांगमा यांचा त्यात समावेश होता.
1: पेट्रोलमध्ये 20% जास्त इथेनॉल मिसळण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सरकारनं आज राज्यसभेत लेखी उत्तरात दिली. सखोल वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन आणि सर्व संबंधितांशी तपशीलवार चर्चा करूनच भविष्यात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं यात नमूद आहे. E20 हे अचानक आणलेलं किंवा नवं इंधन नसून जगभरात गेल्या शतकभरापासून याचा इंधन म्हणून वापर होतो आहे, असंही सरकारनं म्हटलं आहे. देशातल्या खासदारांनी देशाच्या विकासासाठी, देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान द्यावं आणि अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ते संसदेच्या परिसरात वार्ताहरांना संबोधित करत होते.
3: आज समय की मांग है कि राष्ट्र निष्ठा से भरे हुए, राष्ट्रभक्ति के लिए जी रहे आवाज को सदन में उचित मंच मिलता रहे, वे अपनी आवाज को बुलंद करे, देश को दिशा दे. और इसलिए मैं आशा करता हूं और मुझे पक्का विश्वास है, जहां तथ्य होते हैं, जहां तर्क होते हैं, वहां तूफान के लिए जगह नहीं होती है. अगर तर्क मजबूत है, तथ्य मजबूत है, तो शांत चित्त से भी अपनी आवाज को बुलंद बनाया जा सकता है. मैं आशा करता हूं तर्क और तथ्य के साथ सदन की चर्चा को समृद्ध किया जाए, हर आवाज को अवसर मिले, हर विचार को सम्मान मिले. ये संसद की हमारी भूमिका है. मैं सभी सांसदों से बढ़ चढ़ करके इस सदन में हिस्सा लेने के लिए निमंत्रित करता हूं.
1: कॉक्रोच जनता पार्टीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ता सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ता आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. यावेळी त्यांनी मागण्यांचं पत्र नड्डा यांना दिलं. त्यात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, वांगचुके

यांची सुटका आणि नीट यूजी परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा समावेश आहे. त्यापूर्वी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली जंतरमंतरपासून संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती, तसंच मेट्रो स्थानकं बंद ठेवण्यात आली होती. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. काँग्रेस जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करणारं वृत्त दिल्ली पोलिसांनी फेटाळलं आहे. तसंच नवी दिल्लीतल्या सर्व आंदोलकांना शांतता राखण्याचं, संयम पाळण्याचं, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान विरोधी पक्षांचे खासदार, नागरिक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र आपल्या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशन सुरू असेपर्यंत देशव्यापी अभियान राबवणार असल्याची घोषणा या आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात आज सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत सुनावणी झाली. या दरम्यान न्यायालयानं सफदरजंग रुग्णालयाला वांगचुक यांचे वैद्यकीय चाचणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालात आजच्या रक्त नमुन्यांच्या विश्लेषणाचाही समावेश असावा, असं मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं स्पष्ट केलं. वांगचुक यांना सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालय उद्या अंतिम निर्णय घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सततधार पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये आलेला महापूर तसंच भूस्खलनाच्या दुर्घटनांमध्ये आज 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे गेल्या 2 दिवसात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. पूंछ तसंच राजौरी जिल्ह्यातले 7 नागरिक बेपत्ता असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना 6 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत करून तिथल्या पायाभूत सुविधा शीघ्रगतीनं पूर्वपदावर आणाव्यात, अशा सूचना नायब राज्यपाल मनोज सिंह यांनी आढावा बैठकीत दिल्या. मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमधली चारधाम यात्रा प्रशासनानं स्थगित केली आहे. हिमाचल प्रदेशमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आसामच्या पूर्व भागात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय लष्करानं मदतकार्य सुरू केलं आहे. या पुरामुळे 298 गावातल्या 57,000 अधिक नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अयोध्येतल्या राम मंदिरात देणग्यांचा अपहार झाल्याच्या आरोपांची चौकशी पुन्हा विशेष तपास पथकाकडे सोपवता येईल का याची चाचपणी करायला सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणी प्रथमदर्शनी गुन्हा घडल्याचा निष्कर्ष उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं आज दाखल केलेल्या स्थिती अहवालात काढला आहे. पुढचा तपास पोलिसांकडे असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं आहे. पुढची सुनावणी येत्या 27 जुलैला ठेवली आहे. तोपर्यंत उत्तर प्रदेश सरकारनं पुढचा तपास विशेष तपास पथकाकडे देण्याबाबत निर्णय घ्यावा असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या 3 सदस्यीय पीठानं सांगितलं. राम मंदिर देणगी गैरव्यवहारानंतर श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं देणगी मोजण्यासाठी नवीन पथक नेमलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थेट देखरेखीखाली 2 शिफ्टमध्ये रोकड मोजणीची प्रक्रिया कालपासून सुरू झाली आहे. ट्रस्टनं शोभनाथ मिश्रा यांची मोजणी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. संपूर्ण प्रक्रियेवर कडक नजर ठेवण्यासाठी 4 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. तसंच मोजणीचा दैनिक अहवाल सादर करण्याची मुख्य जबाबदारी ट्रस्टचे सुरक्षा प्रभारी KK तिवारी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मोल्दोवाच्या राष्ट्रपती माया सांडू यांनी आज विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करायला सहमती दर्शवली. व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा, सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवोन्मेष यांच्यासह अनेक क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. चिशिनाऊ इथं झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं, पुरवठा साखळी मजबूत करणं आणि व्यावसायिक समुदायांमध्ये अधिक घनिष्ठ संबंधांना प्रोत्साहित करण्यावर सहमती दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा.

0: नीट पेपरफुटी राम मंदिर यासह विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज पहिल्याच दिवशी दिवसभरासाठी तहकूब. देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संसदेच्या कामकाजात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन. काँग्रेस जनता पार्टीचा नवी दिल्लीत मोर्चा. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्याशी चर्चा. पावसामुळे जम्मू काश्मीरमध्ये 2 दिवसात 23 जणांचा मृत्यू. उत्तराखंडमध्ये 4 धाम यात्रा स्थगित. आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मोल्दोवा दौऱ्यात द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबाबत सहमती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत आणि आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. आजचे कलाकार आहेत विठ्ठल किसन बोडगर आणि सहकारी

0: दिला?
1: बोलत होते तुकाराम महाराजाला.
0: काय बोलतो दिदी अश्विनीला?
1: अरे तुकारामा,
0: काय झालं देवा?
1: हे अभंगले बंद कर.
0: बंद कर, बंद कर म्हणजे बंद कर.
1: त्या वेळेला हे जरी अभंगवाने लिहिले तर तुकाराम महाराज अभंगवाने म्हणजे पाचवा वेद आहे बर का?
0: आणि अगदी त्या अश्विनीला
1: आनंदीच्या लोकांनी सांगितलं होतं तुकाराम महाराजाला अभंग लिहायचं बंद कर म्हणून सांगितलं.
0: एवढं सांगितल्या बरोबर वाईट वाटलं तुकाराम महाराजाला. त्या वेळेला
1: पहिल्या सती योगाला इसकावून घेतल्या अभंगाच्या वया. तुकाराम महाराजा कोण धर्म मारतंडान
0: अगदी अभंगवादी इसवान घेऊन
1: आनंदीच्या ढोवामध्ये
0: टाकून दिल्या बरं का?

0: त्यावेळेला
1: स्वतः अभंगाच्या वया तेरा दिवसांच्या ढोबामध्ये पवत होत्या त्या वेळेला.
0: अरे जसे लाव्या पवत्या त्या पद्धतीने तुकाराम महाराजच्या अभंगाच्या वया मात्र
1: एवढ्याच काय महाराज. ज्ञानेश्वर माऊलीचा सोपान मुक्ताबाईचा सुद्धा ह्या विठ्ठल पंताचा छेळ केला होता त्या वेळेला.
0: अगदी या मारतंड लोकांनी बरं का
1: विठ्ठल रुक्मिणीचं लगीन झालं.
0: आणि त्या वेळेला
1: विठ्ठल देवान काय बोलत होता आपल्या रुक्मिणीला.
0: स्वतःच्या पत्नीला विठ्ठल देव काय लागला होता बोलायला.
1: राणे माझं परपंचात मनरामात आहे
0: लगीन झाली गोष्ट करे पण परपंच करण्याची इच्छा आहे माझी.
1: संन्यास घ्यावा कुठल्या तरी जंगलात जावा तपश्चर्या करावा
0: आणि कुठली तरी तीर्थयात्रा करावं बरं का.
1: म्हणून त्या वेळेला

0: शास्त्राला मान्य नाही, देवधर्माला सुद्धा मान्य नाही.
1: स्वतः तिरुपती बोलला बोलतो, विठ्ठलाला स्वतः झाशीच्याला
0: तो चित्रवून अजून फेडलेला नाही, तू सरळ जायचा आपला प्रपंचाला सुरुवात कर म्हणून सांगितलं.
1: एवढं सांगताना कोणी बोलले विठ्ठलाला काय लागला होता गुरुला बोलायला?
0: एकदा मी संन्यास घेतला देवा, अगदी होती गंगा नदीला मिळल्यानंतर
1: काय होईल बरा,
0: परत उलटी कधी होती का गुरुराया?
1: स्वतः विठ्ठलाला बोलायला त्या जागेला
0: कशासाठी? मला अगदी पाठवता प्रपंचा त्या वेळेला.
1: एवढं म्हणताना तिरुपती बोललो काय बोलतो विठ्ठलाला?
0: माझी आज्ञा म्हणून प्रपंच करजा जा म्हणून सांगितलेलं होतं.
1: एवढं सांगताना
0: विठ्ठल देव गुरुचा ऐकून जे ना
1: निघून कुठं बरा
0: निघून चालला ना.

0: देवाला मान्य नाही, देवाधर्मापाशी मान्य नाही म्हणून सांगितलं.
1: म्हणून गुरुनं सांगितलं म्हणून स्वतः अजून हे जा गेला.
0: स्वतः प्रपंचाला सुरुवात दोघांनी मिळून केल्याने असायला प्रपंचा केल्यापासून
1: काय झालं देवा?
0: सोपान मुक्ताबाई ज्ञानेश्वर निवृत्ती.
1: स्वतः विठ्ठल देवाला चार मुलं झाले त्या वेळेला.
0: विचार तो केला म्हणाला कोणता प्रकार झाला तर आनंदी देवाला.
1: कोणता झाला देवा?
0: विठ्ठल रुक्मिणीला अगदी सोपान मुक्ताबाईला निवृत्ती ज्ञानेश्वराला.
1: अरे
0: छेळलं त्याचा.

0: कुठल्या हिरीवर पाणी भरू द्यायचं नाही असा नेम ठरवला होता धर्म मार्तंडाने आळंदीच्या लोकांनी.
1: आणि त्या वेळेला
0: स्वतः विचार तो केला मनाला.
1: आणि या विठ्ठलाने
0: चार बारा संतीला घेतले विठ्ठल रुक्माची जोडी
1: अगदी निगुर कुठे.

0: दहा दिवस झालेलं होतं झोपडे उभा केली त्या शेतबेटावर
1: आणि दिवस लागले होते काढायला शेतबेटाला
0: सुताने सुराजा जीवाला वाटलं की देवा
1: काय वाटलं बरं
0: आठ दहा दिवसापासून शिती सुराचं दर्शन नाही
1: होय होय
0: आंघोळी नाही ह्या वेळेला
1: विचार केला मनानं

0: देवा
1: सुतने अनुसरू मावली इंद्राने ज्या ढोवाच्या जवळ सिद्धेश्वराच्या पाठी मागा
0: अगदी इंद्राने ज्या ढोवाला जाऊन जिना
1: आपला संचार धरणीला ठेवला होता
0: अगदी टिवून जिना
1: आंघोळीसाठी स्नानासाठी अगदी ढोवामध्ये गेल्यानंतर
0: होता ज्ञानेश्वर माऊली पाण्यामध्ये जाऊन जिना
1: एवढ्यात काय झालं त्या वेळेला
0: कोणता प्रकार घडला देवा
1: धर्म मारतण मोरेश्वर काका
0: मोरेश्वर काकाने अगदी नेत्रान बघायला
1: त्या ढोवामध्ये आंघोळी करत होता आंघोळी करता करता पाहिलं होतं ज्ञानेश्वराला
0: अगदी पाहून जिना
1: काही बोलत होता त्या वेळाला
0: आई लागला बोलायला
1: अरे संन्याशाच्या कार्त्या
0: अरे संन्याशाच्या मुला
1: तू कशाला आला त्या ठिकाण्याला
0: आणि आंघोळी करायची तुझी नाकी नाही बरं ह्या जागेला
1: इंद्राने बाटवाची ठरवली का काय तुम्ही ह्या वेळेला
0: होता मोरेश्वर काका बोलतो ज्ञानेश्वर माऊलीला
1: सत्ययुगाला काय केलं होतं ज्ञानेश्वरान
0: काय केलं देवा
1: काका
0: हो
1: विठ्ठलाचा ज्ञान आहे
0: माझ्या इंद्राने बाटणार नाही बरं का
1: कशाला आलात
0: काय
1: तरी मी आंघोळीसाठी आलो असायला
0: स्वतः ज्ञानेश्वर माऊली बोलते काकाला
1: स्वतः विचारतो केला म्हणाला मोरेश्वर काका आंघोळी करता करता ज्ञानेश्वराच्या जवळ येऊन ना
0: अगदी जवळ येऊन ना
1: कान पाहा

0: ये आकाश।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। रात्रीचे 10:13 झाली आहेत। प्रसारित करत आहो नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम। या कार्यक्रमात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण आपण ऐकणार आहोत। बोल आहेत मैं प्रीतम करो दुल्हन असे, त्यांना तबल्याची साथ सुरेश गायतोंडे यांनी, हार्मोनियमची साथ बबन मांजरेकर यांनी केली आहे। ऐकूया तर पंडित राम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण।

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताचा पण पंडितराम मराठे यांनी गायलेला राग शिवकल्याण ऐकल्यात. त्यांना तबल्याची साथ सुरेश गायतोंडे यांनी, हार्मोनियमची साथ बबन मांजरेकर यांनी केली होती.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
3: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं. तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात.

रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो विदुषी संगीता शंकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग जोग. विलंबित गत एक तालात, द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली आहे. ऐकूया तर व्हायोलिनवर वाजवलेला राग जोग, कलाकार विदुषी संगीता.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण विदुषी संगीता शंकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग जोग ऐकलात. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केली होती. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AI या ॲपसहित 558 किलो हट्सवर आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जया भारती. संसद के मॉनसून सत्र के पहले दिन की शुरुआत हंगामे से हुई. आज विभिन्न मुद्दों सहित नीट परीक्षा पेपर लीक मामले पर विपक्ष के विरोध के बीच दोनों सदनों की कार्यवाही कई बार बाधित हुई. हंगामा जारी रहने पर कार्यवाही बार बार स्थगित किए जाने के बाद कल तक के लिए स्थगित कर दी गई. और ब्यौरा हमारे संवाददाता से.
4: विपक्ष के विरोध के चलते लोकसभा की कार्यवाही 7 बार और राज्यसभा की कार्यवाही 6 बार स्थगित की गई. इस व्यवधान के कारण दोनों सदनों में प्रश्नकाल नहीं चल सका. वहीं विपक्ष के हंगामे के बीच लोकसभा में विधि और न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल ने उच्चतम न्यायालय न्यायाधीश संख्या संशोधन विधेयक 2026 पेश किया. इस विधेयक का उद्देश्य उच्चतम न्यायालय न्यायालय संख्या अधिनियम 1956 में संशोधन कर न्यायाधीशों की संख्या को मौजूदा 33 से बढ़ाकर 37 करना है. इसमें भारत के मुख्य न्यायाधीश शामिल नहीं है.